ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. आपण ऐकत आहात आपल्या रेडिओ सेटवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, आज गुरुवार, भारतीय सौरदिनांक 31 वैशाख, शके 1948, 21 मे 2026. पहाटेचे 5:55 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमच्या आजच्या या प्रातकालीन प्रसारणात मी कल्याणी कणसकर आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आता प्रसारणाची सुरुवात करत आहोत या मंगलध्वनीनं.

0: यानंतर काही क्षणात म्हणजे ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं सर फिरोजी. प्रधानमंत्री नरेंद्र

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल।

0: अखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
5: मोही तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसा असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहानी काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
6: शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
7: तुमच्याकडे ही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मेला सकाळी 10:00 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2:00 पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: आम्ही शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होत. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे. आभाळा
2: परत गॅलरीमध्येच येते. आमचा रोमॅन्टिसिझम सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो.
1: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा
3: हा
1: बायको बरोबरच.
2: काय अंदाज आला.
4: जरूर ऐका कार्यक्रम आम्ही. आता सकाळचे 6:35 झाली आहेत. आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित करत आहोत कार्यक्रम श्री रामचरितमानस.
5: चरितमानस गान भाग 195.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 6:45 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत क्रिसेंट प्रस्तुत अमृत सरिता गीता.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33.
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 38वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे सुजाता बापट यांनी, श्लोकगायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

हा भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला 38वा श्लोक. याचा अर्थ असा, सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय यांना समान करून मग युद्धाला तयार हो. अशा रीतीने युद्ध केलं म्हणजे तू पापाला प्राप्त होणार नाहीस. अर्जुनाचा विषाद घालवण्यासाठी भगवंतांनी हा गीतोपदेश सुरू केला, युद्धाय कृतनिश्चय. आता भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, हे युद्ध जिंकलात तर महामहिमत्व म्हणजे पृथ्वीवरचं राज्य प्राप्त करू शकाल, आणि जरी युद्धात पराभूत झालात तरी देवत्व प्राप्त करू शकाल, म्हणजेच स्वर्ग प्राप्ती होईल. म्हणजे लाभातूनही लाभ आणि हानीतूनही लाभच प्राप्त होणार आहे. म्हणजे इथे सुखामध्ये सर्वस्व प्राप्ती आणि दुःखात देवत्वाची प्राप्ती होणार आहे. हाच आशय दृढतेने व्यक्त करणारा आजचा श्लोक आहे. समत्व बुद्धीनी कर्म करा असा उपदेश भगवंत इथे करतात. या संस्कृत श्लोकाबद्दल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. अरे अर्जुना, आपल्या मनाप्रमाणे झालं की आपल्याला आनंद होतो, पण आपण संतोष मानू नये. आपल्या मनाविरुद्ध झालं की दुःख होतं, आपण ते देखील करू नये. तसंच लाभ झाला पाहिजे आणि हानी होऊ नये असं काहीही मनात धरू नये. युद्धात आपल्याला उचित म्हणून सांगितलेला स्वधर्मच आचरत असता जे सुख दुःख येईल ते सहन करावं असं आपलं मन ठेवून धर्माचं आचरण केलं असता काही दोष लागत नाही. म्हणून आता निसंशय मनानी युद्ध कर. लोकमान्य टिळकांचे शिष्य डॉक्टर जस करंदीकर गीता तत्व मंजिरी या ग्रंथात श्लोकाविषयी विवरण करताना म्हणतात, या श्लोकात कर्मयोगाचं बीज आणि फल सूत्ररूपाने दिग्दर्शित केलेलं आहे. समत्व बुद्धी हे कर्मयोगाचं महत्वाचं अंग असून मोक्ष गाठणं हे त्याचं अंतिम फल आहे. अशा समत्व बुद्धीने वागल्यास तुला पाप लागणार नाही. आचार्य विनोबा भावेंनी या श्लोकाचा भावानुवाद करताना म्हटलं आहे, हानी लाभ सुखे दुःखे, हार जीत करी सम, मग युद्धास हो सिद्ध, न लागे पाप ते तुझ. या युद्धामुळे तुला कोणतंही पाप लागणार नाही, तुझं कर्तव्य म्हणून तू युद्ध कर. या श्लोकाचं स्पष्टीकरण स्वामी रामसुखदास महाराज यांनी साधक संजीवनी या आपल्या ग्रंथात केलेलं आहे. ते म्हणतात, युद्धात सर्वप्रथम जय आणि पराजय होत असतो. जय पराजयाचा परिणाम होतो लाभ आणि हानी, लाभ हानीचा परिणाम सुख दुःख. जय पराजय लाभ हानी यात सुखी होणं किंवा दुःखी होणं हा तुझा उद्देश नाही, तर या तिन्ही मध्ये सम राहून आपल्या कर्तव्याचं पालन करणं हा आहे. या युद्धात आपल्या कुटुंबियांना गुरुजनांना मारल्याचं पाप आपल्याला लागेल ही भावना अर्जुनाच्या मनात आहे. त्याचं निरसन करताना भगवंत म्हणतात, पापाचं कारण युद्ध नाही तर आपली कामना आहे, म्हणून कामनेचा त्याग करून तू युद्धाला तयार हो. ही कामना तुझ्या देहाची आहे. तुला दुःख होत आहे ते म्हणजे त्या देहाला, तो देह धारण केलेल्या अर्जुनाला दुःख होत आहे, पण ते तू करू नकोस. म्हणजेच समर्थांनी मनाच्या श्लोकात सांगितलं आहे, देह दुःख ते सुख मानित जावे. अशीच काहीशी भावना सर्वसामान्यांच्या मनात देखील कोणतंही कार्य करताना असते, कारण आपल्याही आयुष्यात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन अशी स्थिती असतेच. मी असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, त्याचं पाप मला लागेल का, असे प्रश्न आपल्या मनात सतत येत असतात. याचं उत्तर म्हणजे

अशा प्रश्नांचा फारसा विचार न करता, कोणतीही भीती मनात न बाळगता, आपलं जे कर्तव्य आहे, जो स्वधर्म आहे, तो करत राहणं महत्वाचं आहे. कोणतीही आसक्ती, इच्छा, महत्वाकांक्षा मनात न ठेवता कर्म करणं. काही अपेक्षेने कर्म केलं आणि त्याचं फळ मिळालं नाही की दुःख होतं, आपली हानी झाली, आपण पराजित झालो असं वाटत राहतं. पण फलप्राप्तीची अपेक्षा न करता केवळ निरहंकार होऊन स्वधर्म विहित कर्म केलं असता कोणतंही पाप लागत नाही. आपल्याला सुख मिळताना चांगलं वाटतं आणि नाहीसं होताना वाईट वाटतं. तसंच दुःख आलं तर वाईट वाटतं आणि नाहीसं झालं तर चांगलं वाटतं. मग यात कोण चांगलं आहे आणि कोण वाईट? अर्थात दोन्हीही सारखंच आहे. म्हणजे सुखदुःखात तू समत्व बुद्धी ठेवून कर्तव्य पालन कर, असा भगवंतांचा उपदेश आहे. या अध्यायाचं वैशिष्ट्य समत्व हेच आहे. वजनाचा काटा जसा असतो तसं. महाभारतातील तुलाधाराची कथा आपल्याला ज्ञात असेल. मी सर्वांशी समभावाने वागतो, माझा तराजू सर्व माणसांच्या बाबतीत सारखा असतो. मातीचं ढेकूळ, पाषाण आणि सुवर्ण या सगळ्या गोष्टी मला सारख्याच आहेत. तसंच समत्व सर्वत्र आहे. या प्रसंगी एक संस्कृत सुभाषित आठवत. अंजली स्थनी पुष्पाणी वासयंती करद्वयम्, अहो सुमनसाम प्रीतिम वामदक्षिण यो हो समाहा. हातात फुलांची ओंझळ आली की त्यातली फुलं असं म्हणत नाहीत की उजव्या हाताला जरा जास्त वास द्यावा, डाव्या हाताला जरा कमी द्यावा. तसंच सज्जनांचं मन देखील, साधूजनही डावो उजवू असं काहीच करत नाहीत. म्हणून सुखानी होरळून जाऊ नये आणि दुःखानी होरपळून जाऊ नये, असं समत्व जीवनात हवं. खरं तर हे किती अवघड आहे. सुख काय, दुःख काय, लाभ काय, हानी काय, या सर्वांना एकाच समान धाग्यात गुंफलेलं पाहण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजेच त्याकडे समत्वानी पाहायचं. जसं पाण्यावर एखादा दगड मारला तर त्यावर तरंग उठतात, तसं मानव मी सुखी मी दुःखी, यातून माझा फायदा झाला यातून नुकसान झालं असा विचार करत राहतो. असे विचाराचे तरंग मानवी मनावर सतत उठत राहतात. त्या तरंगांना बाजूला सारणं किंवा ते बाजूला सारता येणं म्हणजेच समत्व बुद्धी. ही समत्व बुद्धी कधी येईल? तर आत्मज्ञान झालं तर. आणि आत्मज्ञान व्हायला कधी सुरुवात होईल? जेव्हा देहबुद्धी नष्ट होऊन आत्मबुद्धी जागृत होईल. किंवा मी म्हणजे देह नाही तर मी म्हणजे आत्मा आहे याची जाणीव व्हायला सुरुवात होईल तेव्हा. एकदा का ही जाणीव झाली की मग सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय या गोष्टींविषयी आनंद होणं किंवा खेद वाटणं हे घडत नाही. कर्तव्यरत राहणं हे जमू लागतं. हाच आशय ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीतून आणखीन स्पष्ट होतो. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्या क्षणी जीव आत्मारूप होतो त्या क्षणी जे काही होतं त्याला सुख असंच म्हणतात. जोपर्यंत अंतःकरण अनावश्यक विचारात गुंतून राहतं तोपर्यंत आत्मसुखाच्या साधनेला वेळ मिळणं केवळ अशक्य आहे. अनेक अनावश्यक विचार अर्जुनाच्या मनात येत आहेत, म्हणून तर हा उपदेश भगवंत करत आहेत. आत्मा हा सुखरूप आहे हे जाणलं की मग देहाच्या सुखदुःखाविषयी तमा राहत नाही. कारण सुखदुःख, लाभहानी हे देहाला होणारे आहेत, आत्म्याला नाही. कारण ऐसा जया सुखाचा आरंभ, दावी काठिण्याचा क्षोभ, मग क्षीराब्धी लाभ अमृताचा जैसा. अर्जुनाला हे पापाचं भय आहे किंवा ते संकट वाटत आहे त्यावर ही ओवी उत्तर देते. सुखाचा आरंभ हा महान संकटांचा अनुभव देतो. जसं क्षीराब्धीचं मंथन झाल्यावर अमृताचा लाभ देवादिकांना झाला, पण त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आपल्याला जीवनात देखील असाच अनुभव येतो. असंख्य यातना सोसून माता बाळाला जन्म देते, तिच्या प्रसव वेदना तिला खूप त्रासदायक असतात, पण त्यातून नंतर मिळणारा आनंद हा अनंत पटीने सुखकारक असतो. सुखम वा यदि वा दुःखम, प्रियम वा यदि वा प्रियम, प्राप्तम प्राप्तम उपासित हृदय ना पराजितः. सुख असो वा दुःख, प्रिय असो वा अप्रिय, जे ज्यावेळी जसं प्राप्त होईल ते त्यावेळी तसं मनाचा हिरमोड होऊ न देता स्वीकारत जावं, म्हणजे स्वतःचं कर्तव्य करावं, असा उपदेश व्यासांनी युधिष्ठिराला दिलाय. संसारातली काही कर्तव्य दुःख सोसूनही अवश्य करावी लागतात हे या श्लोकावरून लक्षात येतं. आजच्या संदर्भात हा श्लोक म्हणजे निष्काम कर्मयोगाची डेफिनेशन ठरतो, पाया ठरतो. मी करू का नको

जिंकेन की हरेन, यश की अपयश, फायदा की तोटा, चूक की बरोबर असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि प्रचंड मानसिक ताण येऊन काही करायच्या आधीच विचार करूनच आपली ऊर्जा खर्च होते. आपण ज्या परिस्थितीत आहोत तिथे कोणत्याही भीतीशिवाय सामोरं गेलं तर दडपण येणार नाही, योग्य निर्णय घेतले जातील आणि जे काही आपल्या पदरी पडेल त्याचं आपल्याला समाधानच मिळेल. आपलं कर्म शुद्ध आणि निष्काम असेल तर कामाचा आनंदच जास्त मिळेल आणि तो आत्मिक आनंद असेल.

0: अर्पणमस्तु।
1: श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 38वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं सुजाता बापट यांनी. श्लोकगायन केलं होतं रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजले आहेत.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
1: आणि श्रोते हो, आता ही वेळ झाली आहे भूले बिसरे गीत या कार्यक्रमाची. आम्ही सहक्षेपित करत आहोत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
3: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम भुले बिसरे गीत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल सकाळी 7:20 दरम्यान. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 आकाशवाणी पुणे केंद्रावरून दिलं जाणारं प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पुणे, सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रोममध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणं हा या चर्चेचा उद्देश होता. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत प्रामुख्यानं भर देण्यात आला. उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली. या चर्चेतून भारत आणि इटली यांच्यातील वाढती धोरणात्मक भागीदारी अधोरेखित झाली, तसंच आर्थिक सहकार्य आणि दोन्ही देशातील जनतेचे परस्परांशी असलेले संबंध विस्तारण्यावर विशेष भर देण्यात आला. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त

0: वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत इटली द्विपक्षीय संबंधांसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 एक व्यावहारिक आणि भविष्यविधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. जलवाहतूक, बंदरांचं आधुनिकीकरण, दळणवळण आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकत्र काम करतील असं मोदी यांनी नमूद केलं. भारत इटली नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यावर काम सुरू असल्याची माहिती मोदी यांनी दिली. दोन्ही देशांमधील मैत्री आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित असल्याचं मेलोनी यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि इटली यांच्यातील संबंध आता निर्णायक पातळीवर कसे पोहोचले आहेत याचं सविस्तर विश्लेषण करणारा एक विशेष लेख इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासमवेत आपण लिहिला असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमांवर सांगितलं आहे. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. US न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा संस्था आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पुढील प्रवासात महाराष्ट्र केंद्रस्थानी ठरणार असून महाराष्ट्राला केवळ आयात केलेल्या अणुभट्ट्यांचा ग्राहक म्हणून नव्हे तर अणु उत्पादन, तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार आहे. यासाठी राज्याकडे सक्षम औद्योगिक यंत्रणा, जागतिक दर्जाची बंदरं, लॉजिस्टिक सुविधा, तांत्रिक कौशल्य असलेलं मनुष्यबळ, अभियांत्रिकी क्षमता आणि उद्योगपूरक धोरणं उपलब्ध असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात अणुऊर्जा उत्पादन आणि प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतल्यास राज्य सरकारकडून औद्योगिक जमीन, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, संशोधन सहकार्य आणि उत्पादन क्लस्टर्स उभारणीसाठी मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या बैठकीला ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह अनेक विभागांचे सचिव, सल्लागार, अमेरिकेतील न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कॉर्सनिक, विविध अमेरिकन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या व्यवस्थापकीय संचालक निवेदिता मेहरा, अनेक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ, औद्योगिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी असल्यानं इथं गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं मारिया कोर्सनिक यांनी नमूद केलं. राज्यातील डिजिटल जनजागृती, डिजिटल समावेशन आणि सुरक्षित मॉबिलिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्याअंतर्गत आपले सरकार, महाआयडी, महासारथी यासारख्या नागरिकाभिमुख डिजिटल सेवा आणि महाआयटीच्या विविध सार्वजनिक मंचांबाबत जनजागृती आणि वापर वाढवण्यासाठी रॅपिडोचं तंत्रज्ञान आणि नेटवर्क उपयोगात आणलं जाणार आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधनसाठा उपलब्ध असल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. सर्वोच्च न्यायालयानं आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काल फेटाळली. हा विषय सरकारच्या धोरणात्मक कक्षेत येत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना आखण्यासाठी त्या वर्गातील लोकसंख्येची माहिती सरकारकडे असणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. अशा प्रकारची माहिती संकलित करण्यात काहीही अयोग्य नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. अखिल भारतीय मराठी नाट्य

0: परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ 14 जूनला पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता यासह इतर अनेक पुरस्कारांचं वितरण होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापनदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवारी 26 मेला पुण्यात आयोजित करण्यात आला असून ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचा मसाप जीवनगौरव पुरस्काराने तर डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने गौरव केला जाणार आहे अशी माहिती प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यावेळी प्रामुख्यानं उपस्थित असणार आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या बंदला काल राज्यातील विविध भागातून मोठा प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषध व्यवसायाला मोठा फटका बसत असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री, बनावट औषधांचा सुळसुळाट अशा अनेक घातक गोष्टी घडत आहेत, त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती औषध विक्रेत्यांच्या संघटनेनं व्यक्त केली. ठाणे शहरातील सर्व 800 औषध विक्रेत्यांनी काल दिवसभर आपली दुकानं बंद ठेवली. बीड शहरात मूकमोर्चा काढण्यात आला तर नागपूरमध्ये संविधान चौकात निदर्शनं करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील 4200 औषध विक्रेते मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 4000 औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. हिंगोली, परभणी, धुळे, सोलापूर, यवतमाळ जिल्ह्यातही या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण कोकणातल्या 4000 तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुमारे 750 औषध विक्रेत्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती अशी माहिती या संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष उमेश शिंदे यांनी दिली. या संपाच्या काळात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता रुग्णालयांच्या आवारातील औषध विक्रीची दुकानं सुरू ठेवण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयानं भोंदू अशोक खरातला अटक केल्यानंतर काल मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयानं त्याला कथित 70 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात 26 मेपर्यंत ईडी कोठडी सुनावली. अशोक खरातवर बेनामी बँक खात्यांचं जाळं वापरून 70 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा तसंच खंडणी टोळी चालवल्याचा गंभीर आरोप आहे. हवामान. विदर्भ वगळता राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट प्रदान करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन, तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मेपर्यंत ईडीची कोठडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आता ऐकूया भूले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: रघुनाथ टावर के सामने देवीदास लेन बोरीवली पश्चिम मुंबई. प्रवेश बिल्कुल मुफ्त. आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं.

0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात गीता दत्त यांच्या आवाजातलं ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं हावडा ब्रिज या चित्रपटातलं कमर जलालाबादी यांचं हे लोकप्रिय गीत.

0: मंडळी 1958 मध्ये शक्ती सामंत यांनी हावडा ब्रिज हा क्राईम थ्रिलर चित्रपट दिग्दर्शित केला होता. रंगून मधील प्रेम कुमार या व्यावसायिकाच्या आयुष्यावर आधारित असलेलं या चित्रपटाचं कथानक. मेरा नाम चिंचिंचू या गाण्यामध्ये आपल्याला दिसणारी हेलन तेव्हा फक्त 19 वर्षाची होती, तर मधुबालानी या चित्रपटात कॅबरे डान्सर एडना ही भूमिका साकारली होती. मधुबालाला हे पात्र इतकं आवडलं होतं की तिला काहीही करून ते पडद्यावर साकारायचंच होतं. पण सामंत हे आर्थिकदृष्ट्या अस्थिर असल्यामुळे आपल्याला पेमेंट करू शकणार नाहीत हे जेव्हा तिला कळलं तेव्हा तिने स्वतःचं मानधन कमी करून या चित्रपटामध्ये काम करण्याची तयारी दर्शवली अशी गोष्ट देखील सांगितली जाते. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हावडा ब्रिज या चित्रपटाबद्दल असंही म्हणतात बरं का मंडळी, की दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी रुग्णालयाच्या बेडवर झोपून या चित्रपटाची कथा लिहिली होती आणि 1957 मध्ये प्रदर्शित झालेला हावडा ब्रिज हा शक्ती सामंत यांच्या स्वतःच्या बॅनर अंतर्गत प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्याचा साऊंड ट्रॅक खूप लोकप्रिय झाला आणि चित्रपटाच्या यशाचं हे सुद्धा एक मोठं कारण होतं. हावडा ब्रिज या चित्रपटामध्ये शक्ती सामंत यांचं दिग्दर्शन, मधुबालाचा अभिनय, ओपी नय्यर यांचं संगीत याचं विशेष कौतुक झालं आणि अर्थातच या सगळ्याचा परिणाम म्हणून हावडा ब्रिजला हिंदी पडद्यावरील सर्वोत्तम गुन्हेगारी थ्रिलरपैकी एक चित्रपट म्हणून गणलं गेलं. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं हावडा ब्रिज या चित्रपटातलं कमर जलालाबादी यांचं हे गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनेलवरून. सकाळचे 7:40 आमचा यानंतरचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. तत्पूर्वी हे एक निवेदन. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. हे आहे पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 7:40 झाली आहेत. विक्रम फिटनेस हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोते हो नमस्कार. विक्रम फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत, त्याचबरोबर विक्रम फिटनेसच्या प्रभात रोड इथल्या ब्रांचवर जाणारे एक जण आपल्याशी गप्पा मारताय. नमस्कार काका, तुमचं नाव सांगा.
4: नमस्कार, माझं नाव श्री तावळे.
3: ओके.
4: मी या विक्रम फिटनेस मध्ये गेले 2 वर्ष येतोय. माझं असं म्हणणं की वी फॉर व्हिक्टरी आपण म्हणतो, तसंच वी फॉर विक्रम असं आमचं एक स्लोगन आहे. कारण इथं आल्यानंतर नुसतं वजन कमी होत नाही तर तुमची लाईफस्टाईल मॅनेजमेंट आहे. लाईफस्टाईल म्हणजे काय, की कसं जगावं माणसाने, काय खावं, काय खावं याच्याकरता मोठी लिस्ट द्यायला, कसं खायचं हे पण सांगितलं जातं. त्याच्यामुळे तुमचं 80% एम्फोसिस जो आहे तो डाएट वरती आहे, 20% जिम वरती आहे. आणि याच्यानंतर माझं तुम्ही लिहून स्टॅम्प वर लिहून देतो, इथं तुम्ही जिम मध्ये आला, त्यांचं सगळं रेग्युलेशन फॉलो केले तर तुमचं वेट हे निश्चित होणार कमी. आणि त्याबरोबर तुमचे जे रोग असतील, तुम्हाला जे डिसीजेस असतील, फॉर एक्झाम्पल माझं लिपिड प्रोफाईल अत्यंत नॉर्मल आहे, माझं हिमोग्लोबिन हे चांगलं आहे, तर तुमचे जे पॅरामीटर्स आहेत हेल्थचे ते निश्चित तुमचे रेंज मध्ये येतील.
3: तुमचं एज काय आहे काका?
4: माझं एज तसं पाहिलं तर माझं एज फिजिकली एज 65 आहे, परंतु तुम्ही मेंटली मी 40 वर्षाचा आहे.
3: नाही, ते दिसतच आहे की तुमचा फिटनेस. आणि तुम्ही 2 वर्ष येताय म्हणजे तसं तुम्हाला इथे जाणवलेलं आहे, जसं तुम्ही म्हणताय लाईफस्टाईल चेंज झाली. डाएट आणि या सगळ्याबद्दल काय सांगाल? आणि इथला वर्कआउट,
4: डाएट बद्दल मी सांगेल की डाएटच्या

0: जे डाएट प्लॅन दिलेला आहे तो डाएट प्लॅन इथं रेग्युलरली मॉनिटर केला जातो. इथे त्यांचे इन्स्ट्रक्टर इतके उत्कृष्ट आहेत, ते तुमचं येताना आणि जाताना वजन करतात. नुसतं ते करत नाही तर तुम्ही काय खाता आणि काय खाल्लं तर लगेच त्याच्यावरती आउट ऑफ डाएट लिहिलं जातं. काय डाएट करायचं ते सांगितलं जातं आणि ती जिमचे एक्सरसाइज जे आहेत ते तुम्हाला थकवत नाहीत, ते तुम्हाला एनर्जेटिक असतात. ते केल्यानंतर तुम्हाला दमन होत नाही तुमचं आणि तुम्ही कायम एनर्जेटिक राहता आणि तुमचा लाईफ मधला उत्साह वाढतो.
1: राईट राईट, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुमच्याशी गप्पा मारून आमचा उत्साह वाढला. तुमच्या केस बद्दल विक्रम कडून जाणून घेऊया. त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000 90111 3250 9011 3250. सो विक्रम, आता तुझ्याकडे येणारे तावरे सर आपल्याशी बोलले आणि खूप पॉझिटिव्ह त्यांच्या बोलण्यात सगळं येत होतं आणि त्यांनी खूप महत्वाचा मुद्दा सांगितला की विक्रम्स फिटनेस ही तुमची लाईफस्टाईल मॅनेजमेंट आहे.
2: हो ऍब्सोल्युटली, मी विक्रम्स फिटनेस मध्ये आम्ही आपण काही कुठल्याही असं क्रॅश डाएट किंवा भयंकर काहीतरी असा विचित्र वर्कआउट जो क्लायंटला जमणारच नाही असं काही अवघड गोष्टी करत नाही. डाएट जे असतं ते अत्यंत सोपं घरच्या पदार्थांवरती बेस्ट असतं, त्यामुळे क्लायंट्सला आपल्याला ते फॉलो करायला सोपं जातं. आणि एक्सरसाइजच्या बाबतीत मी नेहमी जे सांगतो की एक्सरसाइज ही अशी ऍक्टिव्हिटी आहे जी केल्यानंतर त्या व्यक्तीला जास्त चांगलं वाटलं पाहिजे. एक्सरसाइज करून घरी गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला वाटलं की मी आता झोपून जातो किंवा मला आता कामाला जायची इच्छा नाही, तर त्याला एक्सरसाइज नाही काबाड कष्ट म्हणतात. आणि श्री सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर श्री सर आपल्याकडे आता गेले 2-3 वर्ष येत आहेत, मलाही लक्षात नाही किती वर्ष येत आहेत, पण त्यांच्या बाबतीत एक सांगायचं झालं तर ते अजिबात जिम चुकवत नाहीत. पहिली गोष्ट, दिलेल्या गोष्टी सगळ्या उत्तमपणे फॉलो करतात. आज त्यांच्या एजच्या 10 वर्ष कमी ते दिसतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते रोज सकाळी जिम मध्ये आपल्या लिटरली पॉझिटिव्हिटी घेऊन येतात. प्रत्येक व्यक्तीशी त्यांचे मस्त संबंध आहेत, सगळ्यांशी बोलतात, सगळ्यांशी दंगामस्ती त्यांची चालू असते आणि त्यामुळे जिम मध्ये एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह ते घेऊन येतात. आणि तो एक तास त्यांचा जो असतो तो वेगळाच असतो जिम मध्ये सकाळचा. आणि ते जेव्हा आपल्याकडे आले तर त्याच्यानंतर काही कालावधीमध्ये त्यांचं 9 किलो वजन कमी झालं. आज त्यांचं उंचीप्रमाणे वजन अत्यंत उत्तम आहे. आणि मी नेहमी म्हणतो तसं वाढलेल्या वजनाबरोबर बाकीचेही इश्यूज येतात, तर त्यांच्या लिपिड प्रोफाईल आणि बाकी काही ब्लड टेस्टचे नंबर जे गडबडले होते ते सुद्धा इकडे आल्यानंतर उत्तम झाले. आणि ते गेले 2 वर्ष आता सर इकडे येत आहेत तर ते उत्तमच आहेत. आय एम शुअर ते उत्तमच राहतील, त्यांचं वजनही वाढणार नाही, हेल्थ छान राहील आणि आज एक मस्त फिट लाईफस्टाईल ते जगतायत.
1: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011 3250 9011 3250 9011 3250 9011 3250. विक्रम्स फिटनेस प्रसोब थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून.

0: सकाळचे 7:45 आणि 52 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर आय व्ही एफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आय व्ही एफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
4: सांधे गुडघे मणक्याचे विकार सारे गेले.

0: परीक्षित फेगडे यांचे, सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: आता ऐकूया कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेलं हे बालगीत. राम कदम यांचं संगीत असलेलं हे बालगीत गायलं आहे बिल्वा द्रविडी यांनी.

0: बिल्वा द्रविड आणि सह बालकलाकारांनी गायलेलं शांता शेळके यांचं हे बालगीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं. जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम याबरोबरच आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: सकाळचे 7:50 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत PNG प्रस्तुत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्स च्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टाईलिश डिझाईन्स.
4: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो, सोनं आणि सोन्याचे दागिने हा भारतीय स्त्री मनाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. सोनं कितीही महाग होऊ दे, किंमत वाढत जाऊ दे, भारतीय महिला सोन्याचे दागिने घेतातच. तर मग आजच्या या भावामध्ये देखील दागिने घेण्याची हौस कशी भागवली जाते, बजेट कसं बसवतात याची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगिळ आणि सन्स या लोकप्रिय आणि विश्वासार्ह सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
6: नमस्कार. आताच्या काळात जसं सोनं महाग होत गेलं, तर आता 1 ग्रॅम सोनं पूर्वी आपण मुहूर्ताला जाऊन अगदी सहजपणे घ्यायचो, कारण 2 वर्षापूर्वीपर्यंत 4-5 हजार रुपयाला यायचं, त्याच्या आधीच्या काळापर्यंत 3 हजाराला यायचं. पण आता जसं ते सोनं महाग होत चाललंय तसं 1 ग्रॅम सोनं म्हणजे 14-15 हजार रुपयाचं होणार असेल तर ते कसं घ्यायचं? तर

0: दोन 200 मिलीग्रॅमच्या आता पातळ टिकल्या काढल्या गेल्यात,
1: बर
0: म्हणजे त्या कॉईनच्या आकाराच्या असतात, त्या टेम्पर प्रूफ पॅकिंगमध्ये पॅक केलेल्या असतात. सामान्य माणसाला जर जायचं म्हटलं आणि एखाद्या मुहूर्ताला घ्यायचं म्हटलं तर तो 4 ते 5 हजार रुपयापर्यंत घेऊ शकतो
1: नक्कीच.
0: आज आता 200 मिलीग्रॅमची जर टिकली म्हटली तर ती 3 हजार रुपयाला येते. मग तो 2 टिकल्या घेऊ शकतो, 400 मिलीग्रॅम होतं. आता 100 मिलीग्रॅमच जर 1500 रुपयाला होत असेल तर त्याला व्हॅल्यू आहे, त्याला 1 ग्रॅम करायला अशा 5 टिकल्या घ्यायला पाहिजे. त्याच्यावरती लक्ष्मीची प्रतिमा छापलेली असते किंवा इतर काहीतरी ऑस्पिशियस छापलेलं असतं, त्यामुळे तो ते मुहूर्ताला घेऊ शकतो. हे झालं छोट्या प्रकारात. मला असं आठवतंय की ज्यांचे रोजच्या रोजची कमाईचे प्रकार असायचे, हॉकर्स असतील, तर ती लोक तर मोहनमाळेतले मणी असतात ना आपले, किंवा जोंधळी मणी असतात, मोहनमाळ मणी असतात, कंठी मणीचा मणी असतो, तर जमेल तसं ते एक एक मणी घेतात आणि ते साठवून ठेवतात.
1: अच्छा.
0: की आपल्या घरवालीला एकदा आपले 100-125 मणी साठले की त्याच्यातून आपण एक चांगपैकी जोंधळी माळ, मोहनमाळ किंवा कंठीमणी माळ करावी. हे झाले एक पारंपरिक प्रकार. पण आता आधुनिक याच्यामध्ये जेनजी आहे, कॉर्पोरेट वर्किंग वुमन आहे, त्यांना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे असतात, कटकट नको असते, झंझट नको असते, एकदा जाऊन काहीतरी केलं नंतर वर्ष, तर त्या प्रकारे ते सराफ लोकांकडेच अक्युम्युलेशन स्कीम असतात. आता कायद्याच्या चौकटीत बसून या अक्युम्युलेशन स्कीम ज्या आहेत त्या 10 महिन्याच्या असतात आणि 12 महिन्यात त्या क्लोज व्हाव्या लागतात. कारण अनरेग्युलेटेड डिपॉझिट नावाचा एक गव्हर्नमेंटनी कायदा काढलाय, त्या अनरेग्युलेटेड डिपॉझिटमध्ये 12 महिन्याच्या पलीकडे जर तुमच्याकडे एखाद्याची रक्कम राहिली तर ते कायद्याने अलाउड नाही आहे.
1: अच्छा.
0: त्यामुळे या 10 महिन्याच्या 11 महिन्याच्या अशा स्कीम असतात आणि त्याच्यावरती जनरली आरओआय असं काही मिळत नाही. म्हणजे तुम्ही एसआयपी किंवा रिकरिंग डिपॉझिट असा विचार कराल तर तुमचं सोनं तुम्ही ज्या दिवशी पैसे देता त्या दिवशीच्या भावानी बुक होतं आणि एंडला जाऊन तुम्हाला त्या सोन्याचा दागिना घ्यावा लागतो. तर त्या दागिन्याच्या मजुरीवरती वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या सराफांकडे सूट मिळते आणि ती सूट ही आपली उत्पन्न असतं, म्हणजे ज्या बचतीतून झालेलं उत्पन्न असतं. आता 1 तोळ्याचा दागिना करायचा झाला तुम्हाला तर 1.5 लाख रुपयाचं सोनं झालं, त्याला अगदी किमान 10% मजुरी म्हटली तरी 15,000 रुपये मजुरी होते. आता त्याच्यातली जर 50-60% मजुरी माफ मिळणार असेल तर तुमचा 8 ते 9 हजार रुपये वाचणार असतात. तर ते 8 ते 9 हजार रुपये हा तुमचा परतावा झाला त्याच्यातून आणि टप्प्याटप्प्याने तुमची गुंतवणूक होऊन त्यातून सोनं निर्माण झालं म्हणजे अक्युम्युलेट झालं आणि मग त्याचा एकत्रितपणे दागिना करू शकतो. त्यामुळे आपल्याला जर का 3-1 लाख रुपयाचा दागिना करायचा असेल, म्हणजे 3-1 लाख रुपये आजच्या दराने 20 ग्रॅम वजनाचा, तर साधारणपणे आपल्याला दर म्हणजे 10 महिन्याचं असेल तर 25 ते 30 हजार रुपये दर महिन्याला जर आपण सोनं घेत गेलो आणि ते त्या सराफाकडेच ठेवत गेलो तर नंतर जाऊन आपल्याला तो 3 लाखाचा दागिना बनू शकतो. परत त्या 3 लाखाच्या दागिन्याची जी काय टोटल मजुरी असते त्यातल्या मजुरीतला मेजर पार्ट आपल्याला डिस्काउंट म्हणून मिळू शकतो की ज्याच्यामुळे आपले तेवढे पैसे वाचू शकतात.
1: मोडक साहेब, सोन्याचे भाव कितीही वाढले तरी सराफी दुकानं ग्राहकांनी भरलेली दिसतात, याचं रहस्य आज आपण आम्हाला सांगितलं आणि दागिने प्रेमींना मार्गदर्शनही केलं. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: आता ऐकूया क्रिसेंट म्युच्युअल फंड प्रस्तुत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: NFU registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचाही आनंद द्विगुणित होतो. म्हणून तर आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला, आणि त्यासाठीच आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आज जो विषय

0: घेणार आहोत आपण तो महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून घेणार आहोत की कामगार दिन आणि आपल्या भारत देशामध्ये असे अनेक डेली वेजेस वरती काम करणारे लोक आहेत की ज्यांच्यासाठी सुद्धा इन्व्हेस्टमेंट गरजेची आहे, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: पण कामगारांबद्दल बोलतोय तर रोजची कमाई रोजची बचत डेली SIP, जसं आपण रोजचा खर्च करतो तशीच आपण रोजची गुंतवणूक देखील केली पाहिजे, म्हणजेच डेली SIP केली पाहिजे. आता ही कोणासाठी उपयुक्त आहे बघा, तर भाजी विक्रेते असतील, रिक्षा चालक असतील, छोटे दुकानदार असतील, मेडिकल दुकानदार असतील, फ्रीलान्सर्स असतील, किंवा ज्यांना डेली उत्पन्न होतंय अशी कुठलीही व्यक्ती असेल, याच्यासाठी डेली इन्व्हेस्टमेंट म्हणजे डेली SIP. आता याच्यासाठी दृष्टिकोन कसा बदलला पाहिजे? पूर्वी वाटायचं की गुंतवणुकीसाठी मोठा पगार लागतो, मोठं इन्कम लागतं, तरच गुंतवणूक करता येणं शक्य आहे. तर तसं अजिबात नाही, आपण छोट्यात छोट्या रकमेपासून सुरुवात करू शकतो, म्हणजे अगदीच 100 रुपयांपासून देखील सुरुवात आपल्याला करता येणं शक्य आहे जेव्हा डेली SIP चा विचार होतो. सो खिशात पैसे राहिले तर खर्च होतात, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं अवघड पडतं, तर त्याच्याऐवजी डेली SIP लावा, ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टमेंट होईल आणि खर्चावर देखील कंट्रोल येईल. पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा आपल्याला बेनिफिट इथे घेता येतो, जेव्हा आपण रोज थोडे थोडे थोडे पैसे गुंतवणूक जाणार आहोत त्याच्यावर मिळणारं चक्रवाढ व्याज दीर्घ काळात आपल्याला मोठी संपत्ती क्रिएट करून देणार आहे. बाजारातल्या चढ उतारांचा आपल्याला बेनिफिट होतो, रुपी कॉस्ट ऍव्हरेजिंग होतं जेव्हा आपण डेली SIP चा विचार करतो. प्रक्रिया अतिशय सोपी आहे, असंख्य म्युच्युअल फंड आहेत जिथे आपल्याला डेली SIP करता येणं शक्य आहे. रक्कम ही ऑटो डेबिट होते, त्यामुळे आपल्याला कुठेही भरायला जायला लागत नाही, ऑटोमॅटिकली आपल्या अकाउंट मधून ते डेबिट होणार आहे. आपल्याला आणीबाणीसाठी हे पैसे कामाला येऊ शकतात, लिक्विडिटी आपल्याला साध्य करता येते डेली SIP च्या माध्यमातून. जसं आपला गोल आहे तशी आपली इन्व्हेस्टमेंट ही करता येऊ शकते. आधी गुंतवणूक करा मग खर्च करा हे सूत्र बाळगा, म्हणजे आपली डेली SIP आपल्याला बेनिफिट ही देऊन जाऊ शकते, खर्चाला नियंत्रण हे बसू शकतं. मोठ्या गुंतवणुकीची वाट बघू नका, आजच्या 100 रुपयापासून सुरुवात करा आणि श्रीमंतीचा आपला प्रवास सुरू करा.
0: असाच सल्ला उद्याही ऐकूयात, पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोतेओ, गुड डे, बाय बाय.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड,
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: ಬ್ಯಾಂಕ್ ವಿ ರಿಜಿಸ್ಟರ್ಡ್ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟರ್ಸ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಲಿಮಿಟೆಡ್. ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ 9764125533. ಕನ್ವರ್ಟ್ ಯುವರ್ ಲೈಫ್ ಇನ್ ಟು ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: सकाळचे 8:32 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तो डॉलिडेस यांचं भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यासाठी काल मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यांच्या उपस्थितीत काल मुंबईत भारत आणि सायप्रस यांच्यातील चित्रपट क्षेत्रामध्ये सहकार्याची घोषणा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सायप्रस सरकारकडून विशेष सवलती आणि आर्थिक प्रोत्साहनं दिली जातात असं राष्ट्राध्यक्ष ख्रिस्तो डॉलिडेस यांनी यावेळी सांगितलं. पुणे जिल्ह्याच्या विभागीय आयुक्त म्हणून शीतल तेली उगले यांनी काल कार्यभार स्वीकारला. तेली यांची राज्याच्या क्रीडा आयुक्त पदावरून पुणे विभागीय आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी नवनिर्वाचित विभागीय आयुक्तांचं स्वागत केलं. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या 5 शाळा विनामान्यता चालवण्यात येत असल्याचं उघडकीला आलं आहे. यात सीबीडी बेलापूर सेक्टर 8 मधील अनमोमिन स्कूल, नेरूळ सेक्टर 27 मधील इकरा इंटरनॅशनल अँड मक्तब स्कूल, खैरणेगाव सेक्टर 12 मधील ॲग्नल

प्री प्रायमरी कॉन्व्हेंट स्कूल, कोपरखैरणे सेक्टरमधील विश्वभारती स्कूल, कोपरखैरणे सेक्टर 15 मधील चिरिस्ट द किंग सेकंडरी स्कूल या शाळांचा समावेश आहे. यातल्या काही शाळांना केवळ 5वी तर काहींना 7वीपर्यंतच्या वर्गांची परवानगी देण्यात आली आहे, मात्र त्यांनी 10वीपर्यंतचे वर्ग सुरू ठेवले आहेत. या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्यानं प्रवेश घेऊ नयेत असं आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. वैद्यकीय पात्रता परीक्षा अर्थात नीट पेपर

0: आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. वैद्यकीय पात्रता परीक्षा अर्थात नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि दोषींवर तत्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी काल धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यासंदर्भात शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.
4: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 8:03:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गुरुनाथ शेणई यांचं हे भक्तिगीत. संगीत आहे मधुकर गोळवलकर यांचं.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी।
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
1: स्वामी। स्वामिनी बिझलँड बिल्डिंग, कुंठित रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
4: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
3: अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
5: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
0: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
2: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
1: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
2: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास, शिक्षण होईल विनासायास.
1: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक,
2: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
6: सुंदर

0: प्रत्येकीलाच प्रतिमास मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमास मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुझिव्ह. प्रतिमा एक्सक्लुझिव्ह, टिळक रोड, पुणे.

0: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
1: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
0: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड.

0: कंज्युमर प्रॉडक्ट्स, घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता।
1: आता ऐकूया शरद जांभेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पंतमहाराज बाळेकुंद्री यांचं हे भजन।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 9404598-9975.
3: वेबसाईट siddhivinayakcollege.org.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
5: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
6: अरे, डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
5: काकू, मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
7: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
9: लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची ही भक्तिरचना. श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: काय रे बस्ता कुठे बांधला?
1: अरे अर्थातच स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
0: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीतच बांधू.
1: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
3: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
4: श्रोतेहो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे डॉक्टर योगेश चौगुले डोळ्याच्या विविध दुखापती आणि त्यावर आता काय उपचार आहेत याची माहिती आज देत आहेत.
5: डोळ्यांच्या दुखापती सामान्यतः घरी किंवा कामाच्या ठिकाणी होतात. खेळताना लहान मुलांमध्ये अपघाती दुखापत होणे खूपच कॉमन आहे, किंवा फटाके उडताना काळजी न घेतल्यास डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. काही रसायनांमुळे डोळ्यांची गंभीर इजा होऊ शकते. सर्वात धोकादायक अल्कली जसे चुना किंवा ड्रेनेज क्लिनर्स हे डोळ्यांच्या पेशींमध्ये खोलवर जाऊन डोळ्यांच्या पेशींचे कायमचे नुकसान करतात आणि त्यामुळे अंधत्व देखील येऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर उपचार सुरू होणे खूप गरजेचे असते. डोळ्यांच्या दुखापती टाळण्यासाठी सुरक्षितता हा सर्वोत्तम मार्ग आहे. रसायने हाताळताना किंवा तीक्ष्ण वस्तूंभोवती काम करताना सुरक्षा चष्मा म्हणजेच प्रोटेक्टिव्ह ग्लासेस घातल्याने डोळ्यांना गंभीर इजा होण्यापासून बचाव होतो.
4: श्रोते हो, डोळ्यांच्या काही दुखापती आपल्यालाही झाल्या असतील तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 0204146000 या क्रमांकावर संपर्क करा.
6: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय?
7: अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्सची सुविधा. संपर्क 8793489436, 8793489436. निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.
8: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
9: आकाशवाणी
8: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
9: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा.

0: आकाशवाणी।
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी।
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना। 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक।
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050।
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता। नियम व अटी लागू।
3: संधे

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: श्रोतहो, स्वमूह स्वरात संत तुकाराम महाराजांची ही रचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आणि याबरोबरच आजचा लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 8:30 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत दि कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे कडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदाला मुक्काम लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग नाट्य नृत्य संगीत वाचन यांचे एकत्र योग प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव इथे पहा चित्र दागिने वस्त्रे शिल्प यांचा अनोखा ठेवा
2: जपूरदा आर्ट अँड कल्चरल म्युझियम कुर्जे
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी
4: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात
3: प्लॅनेट फर्निचर देवाची उरुळी पुणे
4: संपर्क 9689911240
3: 9689911240
5: मॅथ्सची भीती वाटते पाढे पाठच होत नाहीत
3: मग आता ही भीती घालूया
4: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात
3: ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात
4: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट
4: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स
4: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू
4: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11
4: 8888 5600 11
6: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट ऑफर 14 जून पर्यंत आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून टोल फ्री नंबर 0796999182

0: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स,
1: लिक्विड सोप, फिनाइल डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
0: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, विजय टॉकीज शेजारी, लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी.

0: सिंहगडरो दीप्ती कंज्युमर प्रॉडक्ट्स, घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता।
1: श्रोते हो, रोजच सकाळी 8:30 आमच्या या केंद्रावरून आपण ऐकत असता कार्यक्रम गदिमांजली, आणि यामध्ये गदी माडगुळकर यांच्या काही गीतांचा त्यातल्या वैशिष्ट्यांसह आपण आनंद घेत असतो। गदी माडगुळकर यांनी इतकं विपुल गीतलेखन केलं आहे की आपल्या आयुष्यातल्या प्रत्येकच टप्प्यावरती प्रत्येकच भावनेसाठी त्यांनी एक गीत आपल्याला दिलं आहे, आणि ते इतकं आपल्या आयुष्यामध्ये मुरलेलं आहे की आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो, आपल्याला हवा मिळते, आपल्याला पाणी मिळतं, तसंच आपल्याला गदिमा गीतही मिळत असतं, आणि त्यामुळेच ते इतकं सहज आपण ऐकत असतो की त्यातल्या काही बारकाव्यांकडे कधीकधी आपलं लक्षही जात नाही। पण खरोखरच बारकाव्यांनी त्यातले शब्द आपण नीट ऐकून घेतले तर त्याच्यामध्ये कितीतरी वैविध्य आणि कितीतरी भावछटा दडलेल्या आपल्याला दिसतात। त्याचप्रमाणे असंही जाणवून जातं की आजूबाजूला आपला भवताल बघत असताना गदिमांच्या नजरेला त्याच घटना किती वेगवेगळ्या दिसत असतात आणि आपल्या भावनांचं आरोपण त्या घटनांवर ते कसे करत असतात याचं आश्चर्यच वाटतं। याचा प्रत्यय घेण्यासाठी हे एक गीत आता ऐकूया। वैशाख फणवा या चित्रपटातलं हे गीत आहे, उषा मंगेशकर यांनी गायलं आहे, दत्ता डावजेकर यांचं संगीत या गीताला आहे।

0: पाहिलत? सामान्य नजरेला सकाळ होणं म्हणजे पहाटेची वेळ, म्हणजे रात्र संपणं आणि सूर्योदय होणं, सूर्याच्या तांबूस किरणांनी आकाश लालसर होणं हेच दिसतं. पण गदी माडगुळकर यांना मात्र रात्र संपताना पहाटेच्या काळात अरुणोदयापूर्वी चांदण्याही आकाशात आहेत आणि सूर्याचा प्रकाशही आकाशामध्ये आहे असा हा संधिकाल बरोबर कळतो. आणि म्हणूनच त्यांच्या गीतात चांदणं केशरी होतं. त्याचबरोबर सकाळी उठल्यावर तुळशी मातेकडे पाहताना एखाद्या पहिलटकरणीला तिच्यावरच्या मंजिऱ्या, म्हणजे तिची मुलं, एखाद्या जणू काही यशोदा मातेनं कृष्णाला कडेवर घेतलंय आणि आपलंच हे भविष्यातलं रूप ती पहिलटकरीण त्या तुळशीमध्ये पाहत असते. किती रम्य कल्पना आहेत, नाही? अशीच आणखी काही गीतं आपण ऐकणारच आहोत, मात्र या व्यावसायिक विरामानंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स्ड डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 15 15 0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
5: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
4: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
6: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
7: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.

अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल।

0: असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे डॉक्टर योगेश चौगुले डोळ्याच्या विविध दुखापती आणि त्यावर आता काय उपचार आहेत याची माहिती आज देत आहेत.
2: डोळ्यांच्या दुखापती सामान्यतः घरी किंवा कामाच्या ठिकाणी होतात. खेळताना लहान मुलांमध्ये अपघाती दुखापत होणे खूपच कॉमन आहे, किंवा फटाके उडवताना काळजी न घेतल्यास डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. काही रसायनांमुळे डोळ्यांची गंभीर इजा होऊ शकते. सर्वात धोकादायक अल्कली जसे चुना किंवा ड्रेनेज क्लिनर्स हे डोळ्यांच्या पेशींमध्ये खोलवर जाऊन डोळ्यांच्या पेशींचे कायमचे नुकसान करतात आणि त्यामुळे अंधत्व देखील येऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर उपचार सुरू होणे खूप गरजेचे असते. डोळ्यांच्या दुखापती टाळण्यासाठी सुरक्षितता हा सर्वोत्तम मार्ग आहे. रसायने हाताळताना किंवा तीक्ष्ण वस्तूंभोवती काम करताना सुरक्षा चष्मा म्हणजेच प्रोटेक्टिव्ह ग्लासेस घातल्याने डोळ्यांना गंभीर इजा होण्यापासून बचाव होतो.
1: श्रोते हो, डोळ्यांच्या काही दुखापती आपल्यालाही झाल्या असतील तर विख्यात नेत्रतज्ज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 0204146100 या क्रमांकावर संपर्क करा.
3: श्रोते हो, गदी माडगुळकर यांच्या मनातल्या कल्पना गीतांमध्ये कशा उतरल्या आणि भवतालाचं निरीक्षणही कसं त्याच्यामध्ये उतरलं याची काही उदाहरणं आपण पाहत होतो. गावगाड्यातला 12 बलुतेदारांपैकी एक कुंभार. कुंभाराचं माती मळणं, त्याच्यामध्ये पाणी मिसळणं, तो सगळा गोळा चाकावर ठेवणं आणि त्याच्यातून घड्याची निर्मिती करणं, हे जेव्हा गदिमा बघतात तेव्हा त्यांच्या नजरेला जाणवतं हे हात आहेत निर्मिकाचे. आणि त्याच वेळेस त्यांचं मन या जगाच्या निर्मिकाचा विचार करतं. हा निर्मिकसुद्धा असंच सारं निर्माण एकत्र करतो आणि निर्माण करतो, मात्र प्रत्येक गोष्ट वेगळी असते. त्याची प्रत्येक निर्मिती वेगळी. त्या निर्मितीमागचं गूढ काय आहे आणि ते कसं उकलावं, जे निर्माण करतो तेच तो मोडतोही आणि प्रत्येकाचं नशीब वेगळं लिहून येतो, पण ही सगळी त्याचीच लेकरं असतात. म्हणून गदी माडगुळकर विठ्ठलाला चक्क कुंभाराची उपमा देतात.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25%.

0: टक्क्यांपासून पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
0: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मोस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर हडपसर पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स शाही.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: काय काकू आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807 97.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
6: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
6: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
5: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
6: संपर्क 96899 11240
5: 9689911240.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, खरोखरच जे न देखे रवी ते देखे कवी हे गदिमांची लेखणी बघितल्यावर आपल्याला नक्कीच लक्षात येतं. मात्र आज या कार्यक्रमात इथेच थांबूया. नमस्कार.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: आणि आता ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. रस्त्यावर राहणाऱ्या अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक पथदर्शी योजना 6 जिल्ह्यात यशस्वीपणे राबवण्यात आली होती. या योजनेच्या धर्तीवर 22 जिल्ह्यातील 31 महानगरपालिकांमध्ये फिरते पथक योजनेसाठी प्रस्ताव मागवण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत दिले. या योजनेअंतर्गत मोबाईल वाहनांच्या माध्यमातून रस्त्यावरील बालकांना पौष्टिक आहार, आरोग्यसेवा, शिक्षण, मनोरंजन या सुविधांबरोबरच शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. पश्चिम बंगालमधल्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या फालटा विधानसभा मतदारसंघातील फेरनिवडणुकीला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. या मतदारसंघात एकंदर 6 उमेदवार निवडणूक लढवत असून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. मात्र उमेदवारी मागे घेण्याची मुदत आधीच संपल्यामुळे मतपत्रिकेवर त्यांचं नाव कायम आहे. सरकारी विधितज्ञ मंडळं आणि विधी अधिकारी पदांवरील नियुक्तींमध्ये महिला वकिलांना 30% आरक्षणाची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांकडून प्रतिसाद मागवला आहे. एका विश्वस्त मंडळानं दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं ही नोटीस बजावली आहे. आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेद्वारे हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाच्या माध्यमातून चहाचा सांस्कृतिक वारसा, आरोग्यदायी फायदे आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित केलं जातं. चहाचं शाश्वतीकरण, समाजांना आधार ही यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय चहा दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल कोलकात्यातील इडन गार्डन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघानं मुंबई इंडियन्स संघावर 4 गडी राखून मात केली. मुंबई इंडियन्स संघानं प्रथम फलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर 148 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: Ampere Registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited.
1: Crescent
2: Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
3: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
4: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 9:02 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
5: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
4: श्रोते हो, नुकतच म्हणजे 15 मेला मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर

कर्णी यांचं या पृथ्वीतलावरचं प्रत्यक्ष अस्तित्व आपण गमावलं. मात्र त्यांच्या नवनवन्मेषी कामांच्या स्मृती आणि त्याविषयीचं विपुल लेखन ही दौलत डॉक्टर इथे ठेवून गेले आहेत. हा ठेवा यापुढेही अनेक आयुष्य समृद्ध करत राहील हे निश्चित. 4 दिवसांपूर्वीच माझी सहकारी अनघा देढे हिनं त्यांच्या लेखणीनं आपल्याला काय काय दिलं याचा आढावा घेणारा एक सुंदर कार्यक्रम सादर केला. आज त्यांच्या लेखणीविषयी थोडं अधिक काही बोलूया. सुरुवात करूया त्यांच्या एका कवितेनं, जी त्यांच्या लेखन व्यापाराचं आणि एकंदर कामाचंच मर्म आपल्या पुढे उलगडून दाखवते असं मला वाटतं. असं वाटतं एखाद्या विशेष आव्हानात्मक आणि त्यानंतर फार फार समाधान दिलेल्या समुपदेशनानंतर ती प्रक्रिया या कवी मना

0: पुढे उलगडून दाखवते असं मला वाटतं. असं वाटतं एखाद्या विशेष आव्हानात्मक आणि त्यानंतर फार फार समाधान दिलेल्या समुपदेशनानंतर ती प्रक्रिया या कविमनाच्या मानसतज्ञाला एखाद्या कवितेसारखी वाटली असेल आणि त्यातूनच हे शब्द उमटले असतील. ते लिहितात, कशा होतात एक एक कविता, कशा होतात एक एक कविता मला अजून कळलेलं नाही. कागद पेनाच्या या मैत्रीचं रहस्य शाईत विरून जाई. कागद म्हणजे मनच जणू, कागद म्हणजे मनच जणू, फक्त ते कधी शांत नसतं. दिसलं जरी कितीही शांत, आतलं काही खरं नसतं. टोकदार पेन म्हणजे मोठं जाळं, टोकदार पेन म्हणजे मोठं जाळं नेम धरून बुडी मारणारं. जलसृष्टीतले नेमके ऐवज अलगदपणे वर आणणारं. त्याच प्रवासात शब्द आणि भाव एकमेकात गुंतत जातात. त्याच प्रवासात शब्द आणि भाव एकमेकात गुंतत जातात. ओळींचे धागे एकमेकांशी सहजपणे विणत जातात. आत्तासुद्धा तसंच झालं, आत्तासुद्धा तसंच झालं. खाणीतलं सोनं मिळत गेलं, आत्तासुद्धा तसंच झालं. खाणीतलं सोनं मिळत गेलं. शेवटच्या समेच्या टोकदार लईत अवघं असणं जुळून आलं. शेवटच्या समेच्या टोकदार लईत अवघं असणं जुळून आलं. श्रोते हो, या अशा लेखणीविषयी आणि त्या लेखणीमागच्या कामाच्या प्रेरणेविषयी, कामाच्या उद्देशाविषयी बोलूया आणखी काही या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: युरोलॉजीमध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 02-0-670-29-100.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत.
5: मग आता ही भीती घालूया.
0: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
5: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
0: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
5: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
0: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
5: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
0: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
5: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
0: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
5: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88-88-56-00-11.
0: 88-88-56-00-11.

0: क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: माणसांच्या मनोव्यापाराचं विश्व म्हणजे खरोखरच एक अथांग सागर आहे. मात्र त्याचा थांग लागण्यासाठीचे हर प्रकारचे नवनवीन उपक्रम डॉक्टरांनी केले. ते केवळ स्वतःची विद्वत्ता मिरवण्यासाठी नाही, तर मानसिक आरोग्याचा हा परिस समाजातल्या प्रत्येकाच्या हाती यावा म्हणून, असा तो प्रत्येकापर्यंत सहज पोचावा आणि शाश्वतपणे बरोबर राहावा म्हणून डॉक्टरांनी समुपदेशन आणि उपचाराबरोबर निवडलेला मार्ग होता लेखनाचा. प्रचंड अभ्यास करून, पूर्वसुरींचं ज्ञान स्वतःच्या आकलनाची भर घालून, अगदी सहज, सोप्या आणि रसाळ भाषेत सर्वसामान्यांसाठी सुगम करून मांडणं ही त्यांची हातोटी. त्याचं एक उदाहरण बघू. ते लिहितात, माणसाचा स्वभाव म्हणजे अमूर्त वाटणाऱ्या त्याच्या मनाचा आरसा. आणि हा स्वभाव तरी घडतो कसा? तर नेचर, नर्चर आणि कल्चरमधून, म्हणजे निसर्गतः आपल्याला घडवणारी गुणसूत्र, आपल्याला येणारे विविध अनुभव आणि ज्या सामाजिक परिस्थितीत आपण वाढत असतो ते वास्तव, या तिन्हीचा आपल्या जडणघडणीवर परिणाम होत असतो. आपल्यात कोणती गुणसूत्र येणार हे तर आपल्या हातात नाही. बऱ्याच अंशी भोवतालची परिस्थितीही निवडणं आपल्या हातात नाही. तरीही संतुलित जगण्यासाठी अनुवंशिकतेला वळण देत आपल्याला सगळ्यात मोठी मदत करतात ते आपण मिळवत असलेले जीवनाला दिशा देणारे विचार, अर्थात संस्कार.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती. जवळचं ठिकाण आहे का कुठे खडक वासल्याच्या थोडं पुढे. अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
3: जपूरदला आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुडजे. 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
5: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
6: श्रोते हो, डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी लेखणी उचलली होती ती समाजसेवेसाठी, जगणं सुसह्य करणारं ज्ञान अनेकांपर्यंत पोचवण्यासाठी. वैद्यक व्यवसायात डॉक्टरची लेखणी उचलली जाते ती प्रिस्क्रिप्शन अर्थात उपचार लिहिण्यासाठी. डॉक्टर नाडकर्णींचा प्रिस्क्रिप्शनचा कागद खूप मोठा, म्हणजे जवळपास 30 पुस्तकं, वृत्तपत्रातले अनेक स्तंभ आणि समाजमाध्यमांवरचे लेख एवढा होता. या साऱ्या लेखनातून त्यांनी मनाचा, आपल्या मनाचा जो आनंद कंद आपल्याला मिळवण्यासाठी जे मार्गदर्शन केलं होतं, त्या शब्दांचा, त्या भावनेचा परिमळ सर्वत्र दरवळला होता.

खरोखरच डॉक्टर नाडकर्णी यांचं मनोव्यापारांविषयीचं लेखन म्हणजे हे मनाचे सगळे गुंतलेले धागे अलगद सोडवून तयार केलेला एक सुंदर शेलाच होता. उपचार करण्याबरोबरच मानसिक आजारांबाबतचा समाज मनातला निषिद्ध भाव अर्थात टॅबू दूर करण्यासाठीही ते प्रयत्नरत होते. म्हणूनच समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या व्यसनमुक्त आणि बऱ्या झालेल्या मानसिक रुग्णांसाठी त्यांच्या लेखणीनं शुभार्थी हा अतिशय सकारात्मक शब्द रूढ केला आणि मनाच्या या सगळ्या गुंतागुंतीला एक उभारी देणारं रूपही आपल्या शब्दांमधून दिलं.

0: श्रोते हो, याबरोबरच डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या स्मृतीला वंदन करून आजचा लाखा तशी लेखणी हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: एस हॉस्पिटल लाखा तशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. आपल्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरूनही आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. सकाळचे 9:31 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही हा नाट्यपदांचा कार्यक्रम.
2: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विद्याहरण या नाटकातलं ऋषिकेश बोडस यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे पद.

पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
2: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
4: श्रोते हो, आता नाट्यपदांच्या या कार्यक्रमात ऐकूया मानापमान या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे पद. या पदाला संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं आणि स्वर आहे मधुवंती दांडेकर यांचा.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
7: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
8: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
7: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम मोस्तुते, सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.
9: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
10: आकाशवाणी,
9: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
10: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा.

0: आकाशवाणी
1: पुणे आय केअर मर्म बंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: वर्क फ्रॉम होम हाय सॅलरी बस एका क्लिक मध्ये. अरे वा अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
4: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गायडन्स लेक्चर ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
5: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती भारत का गम एक्सपर्ट.
6: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखी वर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ
7: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
8: श्रोते हो आणि आता नाट्यपदांच्या या कार्यक्रमात शेवटी ऐकूया कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं हे पद. पदांना संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा आणि स्वरही पंडित जितेंद्र अभिषेकी यांचाच.

0: श्रोतेहो, याबरोबरच मर्मबंधातली ठेवही हा नाट्यपदांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. आपण ऐकत आहात आपल्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. सकाळचे 9:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. भारत आणि इटली या दोन प्राचीन संस्कृतींमधील संवाद दृढ करण्यासाठी उभय देश 2027 हे वर्ष संस्कृती आणि पर्यटन वर्ष म्हणून साजरं करणार आहेत. या उपक्रमामुळे दोन्ही देशांमधील परस्पर सामंजस्य वाढण्यास आणि सांस्कृतिक राजनैतिक संबंध अधिक बळकट होण्यास मदत होईल असं इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सांगितलं. त्या काल रोममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करत होत्या. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. 1991 साली याच दिवशी तमिळनाडूतील श्री पेरुंबुदूर इथे त्यांचा दहशतवादी आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरील संदेशातून राजीव गांधींना आदरांजली वाहिली आहे. दहशतवाद विरोधी दिन आज पाळला जात आहे. दहशतवादामुळे सामान्य जनतेला भोगाव्या लागणाऱ्या हाल अपेष्टा अधोरेखित करून आणि दहशतवाद राष्ट्रीय हितासाठी कशाप्रकारे हानिकारक आहे हे पटवून देऊन युवकांना दहशतवाद आणि हिंसाचाराच्या मार्गापासून परावृत्त करण्याच्या उद्देशानं हा दिवस पाळला जातो. गोदामात साठवणूक केलेल्या शेतमालावर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 24 तासात तारण कर्ज उपलब्ध करून दिलं जात असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल मुंबईत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या आढावा बैठकीत दिली. अशा जलद रीतीनं तारण कर्ज उपलब्ध करून देणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य असून त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील MIDC 4 भागातील एका गोदामात विनापरवाना साठवलेला 92,05,500 रुपये किमतीचा जैव उत्प्रेरक उत्पादनांचा साठा कृषी विभागाच्या भरारी पथकानं काल जप्त केला असून यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतर

0: या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट, अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 10:01:05 झाली आहेत. आतापासून काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल, शिरवळ.
8: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
7: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
8: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
7: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
9: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
10: नमस्कार.
9: आपल्या एका मैत्रिणीचा आज आपल्याकडे प्रश्न आलेला आहे व्हॉट्सअपवरती. त्यांनी विचारलंय की माझं एकदा IVF झालंय आणि ते फेल झालेलं आहे, मग अशा वेळेला पुन्हा IVF करायचं का, आणि जर ते केलं तर ते सक्सेस होईल का?
10: अशा वेळेला ते फेल का झालं याच्या मागची कारणं शोधून काढणं गरजेचं आहे. त्यामुळे जोडप्यांनी त्यांच्या डॉक्टरांकडे जरूर भेटावं. भेटताना सगळी फाईल आधीची घेऊन जावी आणि त्या पूर्ण फाईलचा स्टडी करून नेमकं काय आता इथून पुढे करायला पाहिजे आहे याविषयी केस स्टडी केला पाहिजे. आणि IVF ही अशी ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये अनेक उपचार पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत. आलेल्या प्रत्येक पेशंटला प्रत्येकच ट्रीटमेंट केली जाते, जसं PRP असतं, GCSF असतं, असं जरुरी नाही आहे. पण एकदा जर काही कारणाने IVF फेल झालं आहे, एम्ब्रियो ट्रान्सफर सक्सेसफुल झालं नाहीये, तर पुढल्या वेळेला काही गोष्टींची वाढ करावी लागते. आणि हे प्रत्येक जोडप्यासाठी टेलरमेड असतं. आधीचे सगळ्या फाईल घेऊन जेव्हा डॉक्टरांना भेटतात तेव्हा त्यातनं निश्चित मार्ग काढता येतो.
9: अच्छा, याबद्दल अजूनही जाणून घेऊया. त्याआधी श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 8661976672, 8661976672, 8669167672. डॉक्टर चारुता, याबद्दलचं एखादं उदाहरण तुम्ही मैत्रिणींना देऊ शकाल का?
10: हो नक्कीच. मागे माझ्याकडे एक पेशंट आली होती जिची पहिली IVF सायकल फेल झाली होती. पेशंटचं वय साधारण 37 वर्ष होतं. सो ह्या वेळेला आम्ही सगळेजण बसलो आणि त्या केसविषयी स्टडी केला आणि अजून आपल्याला काय करता येऊ शकेल सक्सेससाठी. आणि ह्याची सुरुवात ही फक्त गोळ्या औषधांनी नसते, ह्याची सुरुवात नवरा आणि बायको दोघांच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन पासून असते. त्यांना बेसिकली जी भीती बसली असते पहिली फेल झाल्यामुळे ती घालवण्यापासून सुरुवात होते. सो ह्याच्यामध्ये डॉक्टरांच्या बाजूनी औषधांमध्ये बदल किंवा काही ऍडिशन आणि पेशंट आणि तिच्या नवऱ्याच्या साईडनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये अजून काही मॉडिफिकेशन करायची गरज आहे का, गोळ्यांच्या नियमिततेविषयी अजून काटेकोरपणा पाळायची गरज आहे का, आणि एम्ब्रियो ट्रान्सफर नंतर जे पुढले दिवस आहे त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा काळजी घ्यायला पाहिजे का, अशा सगळ्या पद्धतीने आम्ही पुढे गेलो. आणि हे सगळं केल्यानंतर त्या पेशंटला गर्भधारणा झाली, प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह झाली आणि आता 2 आठवड्यापूर्वीच 5व्या महिन्याची सोनोग्राफी झाली आणि बाळ आणि आई दोघही सुखरूप आहेत.
9: क्या बात है. तेव्हा श्रोते हो, या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने वंध्यत्वावरती मात करता येणं शक्य आहे. पण अर्थातच यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व

0: निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ यांची तुम्ही मदत घेऊ शकता. संपर्क 8661967672, 8661967672, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं या वर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
4: नमस्कार.
1: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
4: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
1: ओके.
4: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली येथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
1: अच्छा.
4: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
4: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा.
4: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
4: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
4: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
4: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणार

0: अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
3: श्रोते हो, नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर सत्येन गुजर आपल्याशी गप्पा गोष्टी करायला येत असतात. मंडळी, डॉक्टर सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आहे आणि मुंबई आणि पुणे येथे गेली 20 वर्ष ते यशस्वी प्रॅक्टिस करत आहेत. मंडळी, ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट अंडर वन रूफ या धरतीखाली ओंकार आयुर्वेद या संस्थेची डॉक्टर गुजर यांनी स्थापना केली, जिथे आपल्याला सर्व आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म क्रिया पुरवल्या जातात. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातला प्रतिष्ठेचा समजला जाणारा आयुर्वेद क्षेत्रातला धन्वंतरी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. अवघड केसेस यशस्वीपणे हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे. आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुवर्ण संधी मिळाली आहे डॉक्टर गुजर यांचं मार्गदर्शन ऐकण्याची. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण किडनीवर असेल किंवा उंची वाढणं याच्यावर खूप छान माहिती दिली होती. या भागात आपला एक आणखी वेगळा विषय आहे आणि तो म्हणजे केस गळणं. सध्या केस गळण्याची समस्या खूप वाढलेली आहे. म्हणजे पूर्वी म्हातारं झालं की केस गळायचे, पण हल्ली तरुणपणापासून अगदी बालपणापासून सुद्धा केस वाढण्याची समस्या निर्माण होऊ लागलेली आहे. तर यावर डॉक्टर नेमका तुम्ही प्रकाश टाका की केस गळणं म्हणजे नेमकं काय आणि हा आजार म्हणता येईल का आपल्याला?
4: कसं आहे, काही शारीरिक आजार किंवा काही शारीरिक तक्रारी अशा असतात ज्या खूप सामान्य असतात, त्याच्यामुळे त्याच्याकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केलं जातं. पण ही सामान्य असणारी तक्रार गंभीर कधी होते आपल्याला कळतच नाही. केस गळण्याचा प्रॉब्लेम प्रत्येकाने कधी ना कधीतरी सफर केलेला असतो, पण कधीतरी कळणारे केस ही गोष्ट वेगळी. 10-15 केस गळणं रोज ही नॅचरल गोष्ट आहे, कारण तो अस्थीचा हाडांचा मळ आहे, त्यामुळे तो मळ विसर्जित केला जाणार, त्याच्यामुळे केस गळणार. पण कधीतरी केस गळणं ही गोष्ट ठीक आहे, पण जेव्हा हे केस गळणं ही समस्या वाढत जाते, गंभीर बनत जाते आणि हळूहळू केस विरळ होत जाऊन टक्कल पडण्याची वेळ येते, त्याच्यामुळे केस गळणं ह्या तक्रारीकडे जर बरेच दिवस तो प्रॉब्लेम जाणवतोय तर त्याच्याकडे गांभीर्याने पाहून लगेच उपचार करणे ही गोष्ट खूप आवश्यक असते. आयुर्वेदाने जे सप्तधातू सांगितलेले आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, इथला जो पाचवा धातू आहे अस्थि म्हणजे हाडं, ही शरीरात हाडं तयार होत असताना त्याचा मळ म्हणून केस तयार होत असतात, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळे अस्थिचं पोषण व्यवस्थित होत राहणं, सप्तधातू चांगले तयार होत असेल, धातूंचं पोषण चांगलं होत असेल, हाडांचं पोषण चांगलं होत असेल, तर केसांची वाढ पण चांगल्या पद्धतीने होणार. आणि हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. सध्या तर इतकं फास्ट फूडचा जमाना आहे, बाहेरचं खाणं इतक्या जास्त प्रमाणात होत असतं, कॉम्पिटिशन इतके जास्त वाढलेले आहे की त्या रेसमध्ये स्वतःला टिकवण्यासाठी लोकांचं स्वतःच्या शरीराकडे लक्ष नसतं तर केसांच्या आरोग्याकडे कोण बघणार? लहान वयामध्ये ब्लड प्रेशर, मधुमेहासारखे आजार होत आहेत. इतकं दुर्लक्ष करिअरमुळे, इतकं शरीराकडे दुर्लक्ष होतं तर केसांकडे दुर्लक्ष होणे ही गोष्ट खूप स्वाभाविक आहे. पण आपली जी लाईफस्टाईल आहे, आपली ज्या चुकीच्या आहाराच्या सवयी आहेत, आंबट आंबवलेले पदार्थ जास्त होत आहेत, सोडा टाकलेल्या गोष्टी जास्त होत आहेत, बेकरीचे पदार्थ जास्त होत आहेत, मसालेदार मांसाहार नॉनव्हेज जास्त प्रमाणात केला जातोय, चमचमीत खाल्लं जात आहे, करिअरमुळे रात्री जागरण जास्त आहे, शिफ्ट ड्युटीज ज्यांच्या असतात रात्रभर जागावं लागतं, आणि सध्याच्या जनरेशनमध्ये तर 1-2 पर्यंत जागणे ही खूप कॉमनली गोष्ट झाली आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या धातूंवर होत असतो, तुमच्या हाडांवर होत असतो. सार अस्थिधातूच तयार झाले नाही तर त्यावेळेला तयार होणारे केस सुद्धा कसे व्यवस्थित तयार होणार? मग ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून केसांच्या वाढीवर, केसांच्या आरोग्यावर होत असतो, आणि त्यामुळे केस गळणे ही गोष्ट समस्या सुरू व्हायला सुरुवात होत असते. आपण सध्या बघतोय व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी कॉमन आहे, कॅल्शियम डिफिशियन्सी कॉमन आहे, काही काहींचे तब्येत सुधारत नाही, वजन वाढत नाही, तसाच परिणाम हळूहळू केसांवर पण होत असतो, कारण आहार व्यवस्थित नाहीये. बऱ्याच जणांमध्ये सूक्ष्म पचन व्यवस्थित नसणं, घेतलेल्या आहाराचं पचन होऊन शरीर घटकात रूपांतर होत नाही, त्यामुळे शरीराला आवश्यक असणारं न्यूट्रिशन व्यवस्थित मिळत नाही, तसं केसांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहारातून मिळत नाहीत, त्यामुळे केस पातळ व्हायला लागतात आणि केस गळायला सुरुवात होत असते. थायरॉइडच्या पेशंटमध्ये केस गळणे ही प्रामुख्याने

0: समस्या दिसत असते. आणि अशा पेशंटमध्ये तुम्ही केस वाढण्यासाठी किती औषध उपचार केले तरी उपयोग होत नाही, कारण थायरॉइड मध्ये काय बदल झालेत आणि त्याचा परिणाम केसांवर होतोय, तर ते झालेले बदल थायरॉइडचा प्रॉब्लेम जोपर्यंत तुम्ही कमी करत नाही तोपर्यंत केस गळणं कमी होत नाही. कितीतरी पेशंटमध्ये असं दिसून येतं कॉमनली की ज्यांना डेंग्यू होऊन गेलेला आहे, ज्यांना चिकनगुन्या होऊन गेला आहे, ज्यांना तापासाठी बरेच दिवस ऍडमिट करावं लागलंय, ज्यांना हाडी ताप आहे, जीर्ण ज्वर आहे, अशा पेशंटमध्ये त्या डेंग्यूचा किंवा त्या आजाराचा साईड इफेक्ट म्हणून नंतर केस गळायला.
1: आणि सध्याचा कोविड
0: तिथं अजून पुढची गोष्ट महत्वाची आहेच. ज्यांना डेंग्यू आहे किंवा ज्यांना टायफॉइड होऊन गेलाय, जनरली 25-30 वय आहे, आधी केस गळत नव्हते पण 2-3 वेळा टायफॉइड होऊन गेल्यानंतर केस गळतात, ते इतक्या कॉमनली दिसत असतं. आणि सगळ्यात प्रामुख्याने आता आम्ही कोविडमध्ये कितीतरी पेशंट कोविड होऊन गेल्यानंतर 2-3 महिन्यांनी प्रचंड प्रमाणात केस गळतात म्हणून येत असतात. एवढं जास्त प्रमाण त्यांचं वाढलेलं आहे, मग वय ही गोष्ट विषयच येत नाही. म्हणजे मे बी कोविड ह्या व्हायरल इन्फेक्शनचा होणारा परिणाम असू देत किंवा त्यावेळेला दिल्या गेलेला औषधांचा परिणाम असू देत, पण त्या विषाक्ततेचा जो परिणाम होतो त्याच्यामुळे केसांचे रूट्स पातळ होतात आणि प्रचंड प्रमाणात तुम्ही विचार करू शकत नाही 8-10 दिवसात इतक्या प्रमाणात केस जातात आणि ती खूप गंभीर समस्या होऊन जात असते. त्यामुळे केस गळतात ते कशामुळे गळतात ही गोष्ट ह्यामध्ये खूप महत्वाची असते.
1: तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक 83-90-90-20-45 83-90-90-20-45 8390902045 आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. तर डॉक्टर, आता तुम्ही केस गळतात कशामुळे ह्याच्याबद्दलची खूप चांगली कारणं सांगितली, तर आता ह्याच्यावर मग उपचार आहेत का? असेच गळत राहिलेले पाहत राहायचे नाही तर लोकांनी
0: कसं आहे काय होतं, केस गळतात त्यामुळे वेगवेगळी तेलं लावणं, औषधयुक्त तेल लावणं, बाह्य उपचार केले जातात. पण आता आपण बघितले की केस गळण्याची वेगवेगळी कारणं आहेत, तर केस नक्की कशामुळे गळतात ही गोष्ट बघणं खूप गरजेचं आहे. केस गळण्यामागचं निदान होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार मग त्याच्यावर ट्रीटमेंट होऊ शकते. तुमचं हिमोग्लोबिनच खूप कमी आहे, सारखा आजार आहे, मग स्वाभाविक आहे तिथं सगळ्याच धातूंमध्ये शैथिल्य येतं, केसांचं पोषण तरी कसं होणार? तुमचं पचनच व्यवस्थित नाही आहे, सूक्ष्म पचन व्यवस्थित नाही आहे, शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी तयार होत नाही आहेत, केसांचं पोषण व्यवस्थित होणार नाही, B12 डिफिशियन्सी आहे त्याच्यामुळे केस गळत आहे, तर तुम्हाला त्यानुसार उपचार करणं गरजेचं आहे. कसं आहे, विहिरीमधलं पाणी तुमचं कमी झालेलं असेल, तिथले जिवंत झरेच जर काम करत नसतील, विहिरीतलं पाणी कमी म्हणून तुम्ही बाहेरनं किती आणून टँकरने पाणी ओतलं तरी ती विहीर भरून येणार आहे का? ते पाणी संपणारच आहे. तसं व्हिटॅमिन डिफिशियन्सी म्हणून आपण बाहेरून किती व्हिटॅमिन B12 गोळ्या घ्या, कॅल्शियमच्या गोळ्या घ्या, पण शरीरातच ते तयार होत नाहीये, ऍब्सॉर्ब होत नाहीये, तर बाहेरून तुम्ही किती देणार? ते शरीरात कसं तयार होईल हे बघणं गरजेचं आहे, कारण त्याचा परिणाम शरीराच्या इतर गोष्टींवर होतोय. तुम्हाला थायरॉइड झाले म्हणून केस गळत आहेत, मग तुम्हाला थायरॉइड साठी ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. जीर्ण ज्वर आहे, जुना ताप आहे, डेंग्यू होऊन गेलाय, टायफॉइड आहे, ते तिथं ज्वराची चिकित्सा केसांसाठी केली पाहिजे. तो जीर्ण ज्वर हाडी ताप ज्यावेळेला कमी होईल त्यावेळेला हाडांचा मळ म्हणून जे केस तयार होत आहेत ते व्यवस्थित तयार होईल सुरुवात होती. त्याचा जर हाडांवर तो परिणाम राहिलाच तापाचा तर केस व्यवस्थित तयार होणारच नाहीत, तर तिथे उपचार होणं गरजेचं आहे. कोविड तुम्हाला होऊन गेलेला आहे त्याच्यामुळे इतके प्रचंड केस गळत आहेत, तर त्या कोविडचा शरीरावर जो परिणाम झालेला आहे तो नलिफाय करणं गरजेचं आहे, तर तुमचे केस गळणं कमी होणार आहे. बऱ्याच जणांमध्ये पित्त खूप वाढतं, ज्यांना खूप पित्त आहे, केस गळणाऱ्या समस्या ज्यांच्यामध्ये असतात असे 70% लोक हे पित्त प्रकृतीचे असतात. खूप पित्त वाढल्यामुळे ते केसांच्या मुळाशी येतात, त्यामुळे केसांची मुळे पातळ होतात आणि केस गळतात. ते तिथे विरेचनाचा उपयोग खूप चांगला आहे, तिथे शिरोधारेचा उपयोग खूप चांगला आहे, त्वचा विकार आहेत, नको असणारे टॉक्सिन्स रक्तातून केसांच्या मुळाशी साठून राहतात म्हणून केस गळतात, तर तिथे तुम्हाला शिरोधारेचा उपयोग खूप चांगला आहे. मग तिथे त्वचा विकारांप्रमाणे आपल्याला उपचार करणं खूप गरजेचं असतं. सो एकंदर ज्या वेळेला आपण केसांचा विचार करत असतो त्यावेळेला त्याच्या मागची कारणं काय आहेत त्या पद्धतीने विचार करणं, मग औषधांनी सिद्ध केलेली तेलं लावणं केसांच्या वाढीसाठी तेल ही गोष्ट महत्वाचीच असते, रोज लावणं आवश्यकच आहे. बरीच मुलं सध्या केसांना तेल लावणं ही गोष्ट करतच नाहीत, आवडत नाही म्हणून असू देत किंवा त्यांनी त्रास होतो म्हणून महिना तेल लावत नाही, त्यामुळे स्वाभाविक केसांच्या मुळे पातळ होतात, नको असणाऱ्या गोष्टी केसांचे तेवून साठून राहतात आणि त्याच्यामुळे केस गळतात. सो औषधांनी सिद्ध तेल लावणं, नस्य चिकित्सा म्हणून महत्वाच्या चिकित्सा याच्यामध्ये सांगितलेल्या आहे, औषधयुक्त तेलांचं नाकामध्ये थेंब टाकणं, नस्य करणं, ह्याच्यामुळे केसांचे मुळे घट्ट होतात आणि मग केस गळणं ही थांबत जातं. त्यामुळे केस गळणं या समस्येकडे तात्पुरती कुठली तरी तेलं लावली आहेत, आपण कोणते तरी ऍडव्हर्टाईज बघितले, बाजारातले तेलं लावले आहेत, काहीही उपयोग नाही. नक्की निदानाचा विचार करून रुग्णानुसार, रुग्णाच्या प्रकृतीनुसार, त्याच्या कारणानुसार उपचार होणं गरजेचं आहे. तर केस गळणं तुम्ही थांबून पुढे टक्कल पडणं ह्यासारख्या गंभीर समस्येकडे न जाता ह्या आजारातून पूर्ण बाहेर पडू शकता.
1: बरोबर. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन

0: गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45 83 90 90 20 45 8390902045 आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. पुढच्या भागात श्रोते हो आपण आणखी एका वेगळ्या विषयावरची माहिती डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: सर, या वर्षामध्ये अधिक मास आलेला आहे आणि असं आपण म्हणतो दरवेळेला की अधिक मासामध्ये जावयाला बऱ्यापैकी गोष्टी या दिल्या जातात, दान करण्याचं सुद्धा महत्व या काळामध्ये खूप असतं. तर आता या सगळ्या पारंपरिक गोष्टी झालेल्या आहेत, या पारंपरिक गोष्टींना आधुनिकतेची जोड देण्याचं काम आता बऱ्याच अंशी केलं जातं. तर फायनान्शियली किंवा इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने आपण याला कशी जोड देऊ शकतो आधुनिकतेची, याबद्दल आज बोलू.
2: काय विषय छेडलाय हो मॅडम तुम्ही. अधिकस्य अधिकम फलम असं आपण म्हणतो. ओके, म्हणजे हा संस्कृत श्लोक आहे, दिल्याने कमी होत नाही बघा असं काय म्हणतो आपण. आणि दान देताना, म्हणजे जेव्हा मी उजव्या हाताने दान करतोय ते डाव्या हाताला देखील कळलं नाही पाहिजे अशी देखील एक भावना आहे. सो अधिक मास हा अधिक या शब्दातच त्याचं सगळं काही दडलेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे आता याची सुरुवात कशी काय, याची हिस्ट्री काय, की वर्षात 12 महिने असतात. ओके, हा एक वेगळा महिना अधिक मास म्हणून येतो, दर 3 वर्षांनी येतो आणि म्हणून तो अधिक असं. आता परंपरा काय चालू आहे किंवा परंपरा काय आहे, तर अधिकात वाण दिलं जातं. वेगवेगळ्या गोष्टी 33-33 प्रमाणात दिल्या जातात. 33 गोष्टी 33 प्रमाणात दिल्या जातात. ओके, जावयाला वाण लावलं जातं किंवा मुलीला वाण लावलं जातं, भाच्याला वाण लावलं जातं. तर ही रूढी परंपरा आहेच. तर आता ह्याला आधुनिकतेची जोड द्यायची आहे म्हणजे नक्की काय करायचंय, तर ह्या गोष्टी दिल्याच जाव्या, परंपरा रूढी ह्या जपल्या जाव्यात, कारण त्या संस्कृतीला अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणूनच त्या परंपरा ह्या जपल्या जाव्यात. पण त्या जपताना ती परंपरा पुढच्या पिढीलाही स्मरणात राहावी. ओके, त्यांनी कायम त्याची आठवण ठेवावी असा जर विचार आपल्याला जोपासायचा असेल तर त्याला आधुनिकतेची जोड देणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता.
2: ही आधुनिकतेची जोड देताना ओके नव्या गोष्टी अंगीकारणं गरजेचं आहे. म्हणजे नव्या गोष्टी अंगीकारायचंय म्हणजे काय करायचंय, तर आपण जेव्हा दान देतोय तर एक प्रकारचं आपण गिफ्ट देतोय. ओके, त्याला गिफ्ट हा शब्द वापरणं संयुक्तिक होणार नाही, पण आपण गिफ्टच्या स्वरूपात ते देतोय, त्या वस्तू देतोय, 33 गोष्टी 33 प्रमाणात देतोय. ओके, सो मग ह्याला जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटशी जोडणार आहोत, ओके, म्हणजे जोडणार आहोत असं जेव्हा मी म्हणतोय, तेव्हा दान देतानाच आपण जर ते दान किंवा देण्याची गोष्ट ही इन्व्हेस्टमेंट फॉर्ममध्ये दिली, म्हणजे समजा SI

0: एपीचे 33 हप्ते.
1: बरं,
0: मग मी छोटी एस आय पी असेल कदाचित, ती 500 रुपये महिन्याची एस आय पी असेल. म्हणजे ज्या वस्तू आपण सगळ्या मिळून देणार आहोत त्याच वस्तूंचं मूल्यमापन करून तेवढी रक्कम जर एस आय पीच्या फॉर्म मध्ये दिली तर कदाचित ते पैसे वाढणार आहेत, ते दान वाढणार आहे, ते कमी होणार नाहीये आणि ते कायम स्मरणात राहणार आहे. ओके, अशी एखादी आपण गोष्ट करू शकतो. जर असं असेल की म्हणजे नुकतंच आमच्या एका क्लायंटच्या मुलीचं लग्न झालं बघा, आणि त्यांनीच येऊन मला हा सल्ला दिला की भूषण मी ना वाण म्हणजे अधिक मास जेव्हा येणार आहे तेव्हा म्युच्युअल फंड मध्ये 2 लाख रुपये मुलीच्या नावाने गुंतवणूक करून ते जावयाला आणि मुलीला गिफ्ट करणार आहे. ओके, हे तुम्ही तुमच्या प्रत्येक क्लायंटला सांगा, कारण ते पैसे वाढण्याची गरज आहे आणि ते पैसे त्यांना भविष्यात कामी येणार आहेत, वेगवेगळ्या गोष्टींसाठी कामी येणार आहेत. तर असं का घडू नये? ओके, असं त्याच क्लायंटने मला सल्ला दिला, म्हणूनच आपण हा विषय आज छेडलेला आहे की अधिक मास आलाय आणि मग जावयाला दिले जाणारं दान किंवा भाच्याला दिलं जाणारं दान, अधिक मासातलं दान हे इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपात असावं असं मला वाटतं.
2: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, या अधिक मासामध्ये तुम्ही सुद्धा जर का तुमच्या मुलीला जावयाला वाण देण्याची तयारी करत असाल तर एक उत्तम पर्याय इन्व्हेस्टमेंटचा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुमच्या समोर आहे आणि त्याच्या योग्य मार्गदर्शनासाठी एस आय पी साठी, एस डब्ल्यू पी साठी किंवा एक रकमी गुंतवणुकीसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. श्रोते हो, हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. आणि सर, जसं आता तुम्ही म्हणालात की 33 एस आय पीचे हप्ते, ही संकल्पनाच इतकी गोड की खरंच म्हणजे या छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट मधनं सुद्धा खूप काहीतरी मोठं आपण दुसऱ्याला देऊ शकतो. अमाऊंट छोटी असली तरी सुद्धा किंवा एक रकमी गुंतवली तरी सुद्धा. अजून काय सांगाल तुम्ही?
0: सो बेसिकली कसं आहे मॅडम की आपल्याला म्हणजे दान दिल्याने कमी होत नाही आणि अधिक मासातलं दान हे अधिक आहे, म्हणजे त्याचं पुण्य अधिक लाभत असं आपण म्हणतो. किंवा त्यात अशी ही संकल्पना आहे की ज्या नवरा बायकोला म्हणजे मे बी तो जावई मुलगी असेल किंवा बादशा आणि त्याची बायको असेल तर ही हा लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे आणि यांना दिलेले दान हे कधीच कमी होत नाही, आपल्याला कधी कमी पडणार नाही दिल्याने. ओके, हा विचार जेव्हा मनात आहे तेव्हा त्याला इन्व्हेस्टमेंटची जोड, कारण तो भाचा भाची किंवा ते जावई आणि मुलगी यांना भविष्यात मोठा पैसा लागणार आहे, यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे किंवा लग्न होऊन 3-4 वर्ष झालेली आहेत, मुलांची उच्च शिक्षण आहे, त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे लागणार आहेत आणि मग त्याला जर थोडासा हातभार ह्या वाणातून लागला तर ते वाण आयुष्यभर स्मरणात राहणार आहे आणि जेव्हा ते स्मरणात राहील तेव्हा ती परंपरा देखील कायम सुरू राहील, कारण ते पुण्य ज्या जोडीने दिलंय त्याला लाभणार आहे, ज्या जोडीला मिळालंय त्यांना आयुष्यभर स्मरणात राहणार आहे आणि एकंदरीतच हे जेव्हा स्मरणात राहील तेव्हा ती परंपरा देखील कंटिन्यू होईल आणि मग त्याचं महत्व हे कायम अधोरेखित राहील. म्हणून वाण, अधिक मास आणि इन्व्हेस्टमेंट याची सांगड ही अत्यंत महत्वाची आहे.
2: वा, खूप छान विषय आज आपण इथे चर्चा केलेला आहे आणि श्रोते हो, म्हणूनच या अधिक मासामध्ये तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलीला, जावयाला, भाच्याला किंवा सुनेला अशा पद्धतीचं वाण द्यायचं असेल, दान द्यायचं असेल तर छोट्या छोट्या रकमेच्या एस आय पी तुम्ही सुरू करू शकता, एक रकमी गुंतवणूक सुद्धा तुम्ही त्यांच्या नावाने करू शकता, कारण हीच इन्व्हेस्टमेंट पुढे जाऊन त्यांच्या उपयोगी पडणार आहे. तेव्हा अशा एस आय पी साठी, एक रकमी गुंतवणुकीसाठी किंवा फायनान्शियल प्लॅनिंग साठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूया.

0: Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर,

0: झटकलीन.
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 9822 19 13 20 9822 19 13 20.
2: श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्या सोबत गप्पा मारायला आलेले आहेत बापूस सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर. संदीप सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: सर, पाणी साठवण्याची जागा किंवा पाण्याच्या टाक्या असतात या सगळ्याबद्दल तुम्ही खूप छान माहिती देताय. मला असं विचारायचंय की मुळातच जिथे आपण पाणी साठवतो, जे पाणी आपण वापरायसाठी असेल किंवा पिण्यासाठी असेल, या सगळ्यासाठी जे पाणी आपण जिथे साठवतो ती पाण्याची टाकी अस्वच्छ होण्यामागं बरीचशी कारणं असतात. मग ही कारणं काय काय असतात, त्या कारणांनुसार टाकी स्वच्छतेचं नियोजन कसं बदलतं किंवा खर्च बदलू शकतो का, या सगळ्याबद्दल काय सांगाल?
3: आता तुम्ही जर बघितलं की बऱ्याच सोसायट्यांमध्ये हल्लीच्या म्हणजे आता ज्या नवीन ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये फायर, युटिलिटी आणि ड्रिंकिंग असे तीन विभाग असतात. त्याच्यामध्ये ड्रिंकिंग वॉटरचा सप्लाय जो आहे तर त्याचा आपण जर नित्यनेमी स्वच्छ केलं तरी आपल्याला जर उपयोग होऊ शकतो ते आपण 4 महिन्यांनी करू शकतो किंवा 6 महिन्यांनी करू शकतो. तर त्याचं आपण नित्यनेमी स्वच्छ केलं की ती एक टाकी आपली स्वच्छ राहू शकते. आता युटिलिटीमध्ये कसं होतं की आपण जे वापरायचं पाणी आहे ना ते आपण तिथे स्टोअर करतो, तर त्याचं सुद्धा आपण पिरियोडिक सायकलमध्ये जर स्वच्छता ठेवली तर आपला खर्च 4 महिन्यात थोडा कमी जास्त होऊ शकतो, आपण तो मेंटेन करू शकतो त्याच्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त एक फायर टँक म्हणून असतो ज्याच्यामध्ये इमर्जन्सीमध्ये आपल्याला जर फायरच्या वेळेस आपल्याला वापरायची झाली तर तो आपण वापरू शकतो. पण बऱ्याच ठिकाणी काय होतं की तो फायरचा टँक न वापरल्यामुळे अस्वच्छ पाणी जे आहे तेच तुमच्या युटिलिटी आणि ड्रिंकिंगमध्ये जाऊ शकतं का, तर त्याला एक पार्टिशनचा प्रकार असतो. म्हणजे आपल्याला जर पाणी मिळालं नाही तर आपण ते पाणी वापरू शकतो अशी एक सुविधा असते, म्हणजे आपण ते ट्रान्सफर करू शकतो. तर मला असं म्हणायचं की फायरचा जो टँक आहे तो सुद्धा आपण कधीतरी रिकामा करणं आणि तो परत भरून ठेवणं म्हणजे त्याचा उपयोग होऊ शकतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
2: अच्छा, म्हणजे या कारणाने पण पाण्याची टाकी अस्वच्छ होते.
3: एक्झॅक्टली. म्हणजे काय होतं जनरली की फायर टँक म्हणून आपण हात लावत नाही वर्षानुवर्ष, तो तसाच असतो. पण तो तसा असल्यामुळं तो अस्वच्छ राहतो. अस्वच्छ राहिल्यामुळे आपल्याला जेव्हा गरज पडते पाण्याची आणि आपण जेव्हा तो वापरण्यात घेतो तर ते अस्वच्छ पाणी आपल्या ड्रिंकिंग आणि युटिलिटी मध्ये येतं.
2: बरोबर.
3: का तर त्याला पार्टिशनची सुविधा असते वरती. ते हे सगळं डोळ्यासमोर ठेवल्यानंतर असं लक्षात येतं की पाणीच पाण्याला कसं खराब करतं अशी एक परिस्थिती निर्माण होते. तुम्ही जो मगाशी प्रश्न म्हणजे की काय अस्वच्छ कारण असू शकतं,
2: त्यातलं हे
3: एक महत्वाचं कारण आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं महत्वाचं कारण असं की आपण जर नाही का ते नित्यनेमी स्वच्छच नाही केलं तर ते घाण पाणी जेव्हा येतं तर ते टाक्या खराब करून जातं, टाक्या अस्वच्छ होतात त्याच्यामध्ये. हे एक दुसरं कारण. आणि तिसरं म्हणजे की जेव्हा जेव्हा ऋतुमान बदलतं त्या ऋतुमानाप्रमाणे जे काही खराब पाणी किंवा जे काही आपले सोर्सेस आपण घेतो तर त्याचा जो परिणाम टाक्यांवरती होतो त्याच्याकरता ती टाकी स्वच्छता गरज पडते आपल्याला त्यावेळेस. हे तीन कारण महत्वाची आहेत त्याच्यामध्ये असं म्हणतो मी.
2: मग आता या सगळ्यानुसार वेळोवेळी टाकी स्वच्छता करणं पण गरजेचं आलं, तर त्यानुसार मग नियोजन कसं बदलतं का किंवा खर्च बदलतो का, किंवा आणि काही कारण असतात जसं पार्किंग मध्ये साठलेलं पाणी दिसतं आपल्याला, ते पाणी कुठे झिरपून टाकीमध्ये मिक्स होतं जर ग्राउंड लेव्हलला टाकी असेल तर, या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून ऐकायचं आहे. त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूस सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.bapoodservices.com.
4: संदीप सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हणलं तसं की ग्राउंड लेव्हलला टाक्या जिथे असतात तिथे पार्किंगमधनं गळालेलं पाणी किंवा आजूबाजूचं आलेलं पाणी ते पाणी दूषित करू शकतं, तर मग हे सगळं नियोजन कसं करायचं?
3: आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर पार्किंगमध्ये सर्रास टाक्या बांधलेल्या असतात.
2: हो,
3: टाक्या या पार्किंगच्या खाली असतात. तुम्ही तर बघितलं की आपण त्याच्यावरती गाळ्या ठेवतो. बरोबर आहे. आता स्वाभाविकरित्या जागेच्या अभावामुळे ही सगळी व्यवस्था असते, मान्य करणं अपेक्षित आहे की आपल्याला जागा नाही आहे आणि आपण पार्किंगच्या खाली आपण त्या टाक्या बांधतो. पण मला उलटं सांगायचं की जेव्हा आपण जेव्हा गाड्या पॅक करतो त्या गाड्या आपण जेव्हा धुतो आणि किंवा त्या गाड्या जेव्हा बाहेरून येतात आणि आपण पार्किंग करतो तर त्याचं इंजिन गरम असतं, त्याचं सगळं जे ऑइल आहे ते सगळं त्या झाकणापाशी उतरतं आणि त्या झाकणातनं ते आतमध्ये शिरतं.
2: अच्छा.
3: तुमचा जो मगाचा प्रश्न

0: की स्वच्छतेचं कारण काय
1: हो।
0: तर आपणच त्याच्यामध्ये कारणीभूत असतो
1: ओके।
0: आणि पण ते मेंटेन केलं तर आपण एखाद्या स्वच्छ ठेवू शकतो। तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी जवळजवळ 90% ठिकाणी पार्किंगच्या खाली टाक्या बांधलेल्या आहेत।
1: हो, हो।
0: ज्यांच्या कोणाच्या गाड्या असतील ना त्यांनी ती घंटा वाजवला पाहिजे की आपली टाकीची स्वच्छतेची वेळ झाली म्हणून।
1: बरोबर
0: असं माझं म्हणणं का तर बाबा माझ्या स्वतःच्या गाड्या मी त्या टाकीवर लावतोय मग मला थोडस काळजीपूर्वक सांगणं अपेक्षित आहे की आपल्याला गरज आहे म्हणून म्हणजे ते जेव्हा त्यांचा जो दुनारा व्यक्ती आहे किंवा जे कोणी स्वतः दूध असेल तर ते स्वाभाविक पाणी सगळं त्या झाकणामध्ये जातं आणि झाकणामध्ये खाली उतरतो त्याच्यामध्ये म्हणजे बाहेरून चकाचक दिसणाऱ्या गाड्या पण त्या असं काही करतायत का तर हे असं करतायत हे आपलं मान्य करायला पाहिजे।
1: हेही एक कारण असतं टाकीतलं पाणी स्वच्छ
0: नसण्याचं।
1: मग या टाकी स्वच्छतेबद्दल आता तुम्ही काय सांगायला अशा ठिकाणी मग कशा पद्धतीने
0: पिरियॉडिक सायकल्स मेंटेन करणं हे आपल्या हातात आहे त्याच्यामध्ये।
1: बरोबर श्रोते हो पाण्याच्या टाकीची स्वच्छता पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर 98221 91320 9822191320। आमची वेबसाईट www.baputservices.com। ब्रेकवर जाण्यापूर्वी संदीप सर तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की पिरियॉडिक मेंटेनन्स महत्वाचा आहे आणि मला वाटतं हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। सोसायट्यांमध्ये आपण बघतो बऱ्याचदा कमिटीज असतात पण त्यांच्यातच भांडणं असतात आणि मग तो मेंटेनन्सचा विषय खूपच कळीचा मुद्दा असतो। तुमचा काय अनुभव आहे?
0: म्हणजे स्वाभाविकरित्या कसं होतं की वेगवेगळ्या स्तरातून वॉक्स ऑफ लाईफ मधनं लोक राहायला एकत्र येतात त्यांच्या स्वतंत्र कन्सेप्ट असतात स्वच्छतेबद्दलच्या तरी पण मला असं म्हणजे की एक स्टँडर्ड जे काही प्रोटोकॉल आहे सगळं जसं आपण फायरचा एक प्रोटोकॉल आहे की आपण एकदा तरी वर्षातनं ते फायरचं बटन ऑन जे काही असेल त्याचा मॉक ड्रिल जो आहे तो करणं अपेक्षित आहे। तर एका मेंबरनी ते पाहावं एका मेंबरनी गार्डन पाहावं एका मेंबरनी स्वच्छता पाहावं एका मेंबरनी सिक्युरिटी पाहावं असं जर नित्यनियमित वाटप असेल ना तर मला वाटतं भांडणं मेंटेन होतील आणि ते होणार नाहीत आणि ऍक्च्युली सोसायटी मेंटेन राहील त्याच्यामध्ये।
1: खरंय खूप चांगला आणि सोपा उपाय तुम्ही खरं तर सुचवलाय।
0: आणि शेवटी आपण जिथे राहतो म्हणलं तर माझं काय म्हणणं आहे की कॉन्ट्रीब्युशन आपण देतो याचा अर्थ आपली जबाबदारी संपली असं होत नाही उलट कॉन्ट्रीब्युशन आपण देतो तर एखाद्या व्यक्तीने तरी उत्साहाने त्या पूर्ण वर्षाभर करता एखादा जो भाग आहे सोसायटीचा तो घ्यावा असं मला काय वाटतं का नुसतंच पैसे देऊन गोष्टी होणार नाहीत।
1: खरंय
0: जे आपलं असं वाटतं की मोठ्या सोसायटीत राहायला गेलं म्हणजे आपलं आता बरचसं आपलं खांद्यावरचं ओझं कमी झालं असेल मी तो म्हणतो ते उलट वाढलेलं असतं का तर आपण ते वन ऑफ द घटक आहोत
1: बरोबर
0: बेनिफिशियरी आहोत तर त्याच्यामध्ये आपण एका समजा तो भाग स्वीकारला एक एक वेगवेगळे त्यात सेपरेट भाग असतात सिक्युरिटी असते गार्डनिंग असतं त्यानंतर तुमचं पाण्याची स्वच्छता असते परिसराची स्वच्छता असते एक एक दोन दोन व्यक्ती जरी त्यात दिल्या मेंबर्स लोकांनी तू नाही तर मी नाही तर तू असं जे स्वरूप आहे तर मला असं वाटतं की ते सगळ्याला मेंटेन राहण्याची सुविधा होऊ शकते त्याच्यामध्ये।
1: खरं श्रोते हो पाण्याच्या टाकीची स्वच्छता पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर 98221 91320 9822191320। आमची वेबसाईट www.baputservices.com। मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात बापूत सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर होते आपल्यासोबत। पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार।
0: नमस्कार
2: लता कशी भांडी घासलीस खरकट सुद्धा नीट निघालं नाही जरा स्वच्छ काम कर।
3: बाई साहेब साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत किती गण झाल्या असतील टाक्या।
2: हो ग म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय अगं पण कोणाला बोलवायचं शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात।
3: अहो इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात त्यांना बोलवा लई खात्रीशीर माणसं आहेत स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात।
2: बापूस सर्व्हिसेस हायजीन का बरोबर बोलावते पण तू भांडी स्वच्छ घास आधी
3: घासते ओ घासते।
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन संपर्क 98221 19 13 20 98221 19 13 20।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल पुणे। नमस्कार श्रोते हो राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल तर्फे आयोजित डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्य

0: साठी. या कार्यक्रमात मी अनुप्रिता आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. स्त्री आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्न आपण फक्त संकोचामुळे मनातच ठेवतो. गर्भाशय, हार्मोन्स, संसर्ग, मूत्रसंस्था, वेदना किंवा अगदी दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणाऱ्या समस्या, याबाबत योग्य माहिती मिळवणं तितकंच गरजेचं आहे. या कार्यक्रमातून युरोगायनेकोलॉजी क्षेत्रातील तज्ज्ञ महिला डॉक्टर आपल्याशी थेट संवाद साधणार आहेत. वैज्ञानिक माहिती, सोप्या शब्दात दिलेला सल्ला आणि गैरसमज दूर करणारी ही चर्चा, हेच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य. चला तर मग स्त्री आरोग्याबद्दल मोकळेपणानं बोलूयात. डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध युरोगायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. डॉक्टर चौधरी यांनी 1989 साली मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमधून वैद्यकीय पदवी घेतली आणि त्यानंतर 1991 त्यांनी स्त्रीरोग शल्यविशारद ही पदवी घेतली. डॉक्टर वीणा चौधरी यांनी इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर युरोगायनेकोलॉजिस्ट अर्थात स्त्री मूत्ररोग तज्ज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली. गेली 35 वर्ष त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या त्या राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. आपल्याशी संवाद साधतायत युरोगायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार.
0: बरेचदा असं समजलं जातं की लघवीच्या समस्या असतील, जंतुसंसर्ग असेल किंवा इतर काही समस्या असतील मूत्रमार्गाच्या, तर त्या फक्त गरोदरपणानंतर किंवा मेनोपॉझल बायकांमध्येच येतात. पण अनेकदा असं बघितलं जातं की तरुण मुलींमध्ये सुद्धा लघवीच्या तक्रारी असतात, अंथरुणात लघवी होणं वगैरे, तर त्याविषयी थोडं सांगाल का?
1: बेड वेटिंग म्हणतात त्याला. बेड वेटिंग लहान मुलांमध्ये होतं की त्यांना जाणीव होत नाही की आपल्याला लघवी लागली आहे त्यांच्या गाढ झोपेमुळे, आणि त्या एवढ्या गाढ झोपतात की त्यांना ती सेन्स येत नाही की लघवी आली आहे आपल्याला, आणि बेडमध्येच होऊन जाते बऱ्याचदा. तर त्याच्यात वेगवेगळे प्रकार म्हणजे त्याच्यात वेगवेगळे ट्रीटमेंट आहे. आपण त्यांना जाणीव करून देतो की असं होतं तर पाणी किती प्यायचं, पाणीचं प्रमाण किती प्यायचं, एकदा झोपल्यानंतर लघवीला जाऊन येणे. काही ना खूपच कमी लोकांना गोळी लागते, पण ते सगळं आपण त्यांना मॅप बनवून देतो की असं असं करायचं आणि त्याप्रमाणे करू शकतो.
0: पण हे करण्याआधी काही एखादी तपासणी वगैरे त्यांची करावी लागते.
1: त्याच्या आधी आपण युरिन कल्चर करून घेतो, काय इन्फेक्शन आहे की नाही ते बघून घेतो, काय खडा बिडा झाला आहे की नाही ते पण बघून घेतो, सोनोग्राफी करतो. ते सगळं युरिन कल्चर क्लिअर असेल तर आपण त्याप्रमाणे ते हे करतो.
0: आणि ही जी बेड वेटिंगची समस्या आहे ज्याच्यासाठी ह्या तपासण्या तुम्ही आधी त्यांच्या करता, तर ह्या मुली साधारण काय वयाच्या असतात जेव्हा त्यांना घेऊन जावं युरोलॉजिस्टकडे?
1: नाही नाही, तिला बेड वेटिंग असेल तर 5 वर्षानंतर यू शुड टेक टू युरोलॉजिस्ट. आणि जर ते सारखं सारखं व्हायला लागलं तर त्यांना प्रॉपर गायडन्स
0: गरज आहे. बरं बरं. श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949. श्रोते हो, अधिक माहितीसाठी आमच्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. आणि या तक्रारी टाळण्यासाठी काय अजून उपचार करता येतील त्यांच्यावरती?
1: उपचार आता मी सांगितल्याप्रमाणे काही इन्फेक्शन असेल तर त्याच्यावर उपचार करता येतं. खूप रेअरली सिस्टोस्कोपी वगैरे लागू शकते. दुसरं काही कारण काही नाही आहे ना. लहान मुली असतात जे कंजनायटल एनोमली असतात, जसं काय एक्टॉपिक युरेटर किंवा युरेथ्रा असते किंवा स्मॉल ब्लॅडर असतं किंवा स्मॉल युरेथ्रा बी विच इज व्हेरी रेअर, अशा स्त्रियांना हा त्रास खूपच होतो. पण इट इज रेअर, इट इज नॉट
0: व्हेरी गोष्ट नाही,
1: कॉमन गोष्ट नाही आहे. आणि इन्फेक्शन कॉमन गोष्ट आहे, गाढ झोपण्याचा प्रकार कॉमन गोष्ट आहे.
0: म्हणजे 5 वर्षाच्या पुढे सुद्धा ही समस्या सुरू राहिली तर
1: यू मस्ट गो टू डॉक्टर.
0: आणि साधारण तुम्ही सांगितलेल्या सोप्या उपचारांनी ही समस्या सुटू शकेल या मुलींची. आणि ह्याच्यामध्ये स्वच्छतेचा किंवा काही रासायनिक पदार्थ वापरले याचा काही
1: संबंध?

0: सांगितलं जसं तुम्ही डिओडरंट वापरलं किंवा तुम्ही टेलकम पावडर सारखं सारखं
1: पेरिनियल रेजर पावडर
0: लावणार किंवा तुम्ही काही केमिकल वापरलं तर हा त्रास होऊ शकतो. किंवा डायपर आपण घालतो मुलींना तर थोडी रॅश येते बऱ्याचदा, तर डायपर वापरत असाल तर प्रत्येक 4 तास 6 तासाने ते बदलावं हे काळजी घ्यायला पाहिजे.
1: बरोबर, डायपर वापरत असेल तर त्याविषयी काळजी घेतली पाहिजे. श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949. श्रोते हो, अधिक माहितीसाठी आमच्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. डॉक्टर, खूप रोजच्या आयुष्यातल्या या समस्या आहेत पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं संकोचामुळे बरेचदा, पण तुमच्याकडून खूप महत्वाची माहिती मिळाली. आणि या समस्येनी त्रास खूप होतो लघवीच्या समस्यांमुळे, आणि काय म्हणतो आपण, अवघड जागेचं दुखणं आहे ते कोणाला सांगू शकत नाही असं, पण तुमच्यामुळे खूप महत्वाची माहिती मिळाली. एक तुम्ही जाता जाता काही टिप्स सांगू शकाल का की मेंटेन करण्यासाठी, संसर्ग होऊ नये याच्यासाठी काही तुम्ही सल्ला द्याल का, आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा, अशी काही एक ही लक्षणं दिसली तर जरूर हाय अलर्ट, तुम्ही डॉक्टरकडे गेलंच पाहिजे, या दोन गोष्टी सांगाल का?
0: मुख्य म्हणजे डॉक्टरकडे गेलं पाहिजे, ऑन द काउंटर गोळ्या घ्यायच्या नाही
1: स्वतःच्या मनाने.
0: आणि लघवी वारंवार होणे, रात्री उठणे, लघवीला जळजळ होणे किंवा योनी मार्गात इन्फेक्शन होणे किंवा इनकंटिनन्स होणे, असंयम होणे, हे सगळ्या वस्तू तर डॉक्टरला गेलंच पाहिजे, युरोगायनेकोलॉजिस्टला भेटलंच पाहिजे. आणि लघवीला लाईफस्टाईलमध्ये आपल्याला काय फरक पडला आपल्या लघवीच्या त्रासामुळे तर यू मस्ट विजिट डॉक्टर, कारण लाईफस्टाईल हॅम्पर होता कामा नाही. तुम्ही सार्वजनिक टॉयलेट वापरत असाल तर तुम्ही स्वच्छता ठेवा, अनहायजेनिक कंडिशन असेल तर त्याची स्वच्छता ठेवा. सेक्शुअल इंटरकोर्स करायच्या आधी आणि नंतर हमखास तुम्ही लघवीला जाऊन या, हे सगळे जे मायनर पॉइंट्स आहे त्याची काळजी घेतली तर आपल्याला कमीत कमी प्रमाणात लघवीचे आजार होतील.
1: खूप महत्वाचे मुद्दे आहेत हे, छोट्या छोट्या गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यात जर आपण सुरू केल्या तर हा जंतू संसर्ग टाळण्यासारखा आहे. तुमच्याकडून खूप महत्वाची माहिती एका फार सेन्सिटिव्ह विषयावरची मिळाली. डॉक्टर वीणा चौधरी, तुमचे खूप खूप आभार, मनापासून आभार. श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949. श्रोते हो, अधिक माहितीसाठी आमच्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. पत्ता पुन्हा एकदा राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. तर श्रोते हो, या होत्या युरो गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. आजच्या डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या भागातून मिळालेली माहिती आपल्या दैनंदिन आयुष्यात नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा आहे. स्त्री आरोग्याबाबत योग्य वेळी योग्य सल्ला घेणं हेच उत्तम आरोग्याचं गमक आहे. तर पुढच्या आठवड्यात आम्ही पुन्हा भेटू याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत काळजी घ्या, जागरूक रहा आणि आरोग्याला प्राधान्य द्या. डॉक्टर वीणा चौधरी, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना ही खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, पुणे. संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
2: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: चलो निकले गया.
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से ला?

0: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पूना में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे। कॉन्टैक्ट 9689911240।
1: या आलात का फर्निचर बघून?
2: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं।
3: हो ना, 3-4 तास फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे।
2: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना, आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते। 1 तास त्याच्यात गेला ते नाही आठवत।
3: हे बघ तू,
1: अरे काय लहान मुलासारखे भांडताय। तुम्ही बसा, मी चहा टाकते।
3: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा। सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे।
2: हो दाखवतो ना। बाबा कुठे आहेत?
4: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो।
1: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तासाचीच असते बर का? घोरत झोपलो होतो म्हणून सांगा।
4: बरं बाई, झोपलो होतो। बर दाखव बर फोटो।
2: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट, इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही। आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये, आणि हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे।
1: काय मस्त आहे रे।
4: श्रद्धा, तुला कुठला आवडला ग?
2: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही।
4: बरं मग तुला कुठला आवडला?
2: मला
3: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय, तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा। घ्या चहा, घ्या आई बाबा।
1: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल।
2: आई, कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो, तू सोफ्याचं डिझाईन सांग ना।
4: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ, दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल।
1: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात, आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता।
4: हो तर, आठवतंय ना। अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ तरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा।
1: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे, झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे। मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर।
2: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी।
1: हो
3: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय।
4: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही, आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या।
2: बाबा असं काही नसतो, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड। काय श्रद्धा?
3: करेक्ट। आणि आई बाबांसाठी सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
1: अगं बाई, आता आणि कसलं सरप्राईज?
2: हा दाखवतो। बाबा तुम्हाला आठवतं, सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची, संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा। इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या 2 रिक्लायनर।
1: रिक्लायनर?
3: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट, आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनर वर बसायचं। आवडली ना भेट आई बाबा?
1: खूप आवडली।
4: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं।
2: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय।
4: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर।
3: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय?
2: हा पण सकाळीच निघू 10 वाजता, आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळेजण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही।
3: एक काम कर, जेवायची सोय तू कर।
5: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
6: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
5: क्यों?
6: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
0: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी। प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे। कॉन्टैक्ट 9689911240।
7: निर्मित संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर।
8: श्रोते हो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलेत। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे वेधधरती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.
5: श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 10:58 झाले आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
6: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल अत्यंत प्रतिष्ठेचं अॅग्रीकोला पदक प्रदान करण्यात आलं. इटलीतील रोममध्ये असलेल्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अर्थात FAO मुख्यालयात मोदी यांना संघटनेचे महासंचालक क्यू डोंग ग्यू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान भारतातील लक्षावधी शेतकरी, पशुपालक, मत्स्यशेती करणारे, कृषी शास्त्रज्ञ आणि कामगार यांना समर्पित करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक भारत निवडणूक आयोगानं घोषित केलं आहे. त्यानुसार 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातल्या ओझर येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या बांधकामाला नवी दिल्लीतील नागरी विमान सुरक्षा विभागाच्या महासंचालकांनी मंजुरी दिली आहे. त्यासाठी 560 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवी दिल्लीतील वीरभूमी या त्यांच्या समाधीस्थळावर आज अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा तसंच पी चिदंबरम, मुकुल वासनिक यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांनी राजीव गांधींना आदरांजली अर्पण केली. पुण्यातील तरुणांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्ट चढाई पूर्ण करून या सर्वोच्च शिखरावर आज सकाळी तिरंगा फडकवला. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या वतीनं हा उपक्रम यशस्वी करण्यात आला. विवेक शिवडे, मिहीर जाधव, अखिल काटकर यांना उर्जेन शेर्पा आणि लक्पा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या वतीनं 2012 पासून आतापर्यंत 18 समिट आयोजित केल्या असून 4 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करण्यात यश मिळवलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
5: काही ठळक घडामोडी श्रोते हो आत्ता आपण जाणून घेतल्यात. आता ऐकूया कार्यक्रम चंदुकाका सराफ मधुमालती.
0: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
5: चंदुकाका सराफ मधुमालती. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांच्या स्वरात जावेद अख्तर.

नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
6: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट.
7: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
6: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
8: श्रोतो एक आठवण, श्रोतो आज गुरुवार, आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत हॅलो दिलों में बसे गीत या कार्यक्रमाचं ध्वनिपत्रण असतं. याचं प्रसारण होईल शुक्रवारी 12 ते 1 दरम्यान. तेव्हा आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आम्हाला जरूर फोन करा हॅलो दिलों में बसे गीत या कार्यक्रमासाठी. दूरभाष क्रमांक 2553 1705 किंवा 2553 1706. कार्यक्रम हॅलो दिलों में बसे गीत.
9: श्रोते हो, आपण ऐकतात कार्यक्रम चंदूकाका सराफ मधुमालती. कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची गीतरचना. राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत, चित्रपट सागर.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
1: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
2: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
1: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास.
2: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
1: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
3: काय काकू, आजच्या पेपरात ती नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
4: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
3: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
5: पद्मश्री

0: डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
2: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
3: संपर्क 9689911240.
2: 9689911240.
4: 10th नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरंच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
5: श्रोतो एक आठवण. श्रोतो आज गुरुवार. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत हॅलो दिलोमे बसे गीत या कार्यक्रमाचं ध्वनिपत्रण असा याचं प्रसारण होईल शुक्रवारी 12 ते 1 दरम्यान. तेव्हा आज सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आम्हाला जरूर फोन करा हॅलो दिलोमे बसे गीत या कार्यक्रमासाठी. दूरभाष्य क्रमांक 2553-1705 किंवा 2553-1706. कार्यक्रम हॅलो दिलो में बसे गीत.
6: श्रोते हो जरूर फोन करा आत्ताच 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आपण ऐकतात कार्यक्रम चंदू काका सराफ मधुमालती.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
4: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे? यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे? खडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
5: जपूरदला आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: हर चाय के साथ पालेकर।
2: श्रोते हो नमस्कार, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे डॉक्टर योगेश चौगुले डोळ्याच्या विविध दुखापती आणि त्यावर आता काय उपचार आहेत याची माहिती आज देत आहेत।
3: डोळ्यांच्या दुखापती सामान्यतः घरी किंवा कामाच्या ठिकाणी होतात। खेळताना लहान मुलांमध्ये अपघाती दुखापत होणे खूपच कॉमन आहे, किंवा फटाके उडताना काळजी न घेतल्यास डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते। काही रसायनांमुळे डोळ्यांची गंभीर इजा होऊ शकते। सर्वात धोकादायक अल्कली जसे चुना किंवा ड्रेनेज क्लिनर्स हे डोळ्यांच्या पेशींमध्ये खोलवर जाऊन डोळ्यांच्या पेशींचे कायमचे नुकसान करतात आणि त्यामुळे अंधत्व देखील येऊ शकते। त्यामुळे लवकरात लवकर उपचार सुरू होणे खूप गरजेचे असते। डोळ्यांच्या दुखापती टाळण्यासाठी सुरक्षितता हा सर्वोत्तम मार्ग आहे। रसायने हाताळताना किंवा तीक्ष्ण वस्तूंभोवती काम करताना सुरक्षा चष्मा म्हणजेच प्रोटेक्टिव्ह ग्लासेस घातल्याने डोळ्यांना गंभीर इजा होण्यापासून बचाव होतो।
2: श्रोते हो, डोळ्यांच्या

0: काही दुखापती आपल्यालाही झाल्या असतील तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 020-414-6000 या क्रमांकावर संपर्क करा.
1: श्रोते हो, आपण ऐकतात कार्यक्रम चंदूकाका सराफ मधुमालती. कार्यक्रमात आता ऐकूया जाबास या चित्रपटातलं सपना यांनी गायलेलं हे गीत. गीतरचना इंदिवर यांची आणि या गीताला संगीत दिलंय कल्याणजी आनंदजी यांनी.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
2: हो आहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
1: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
3: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88894922.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय? अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्स ची सुविधा. संपर्क 8793489436, 8793489436. निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेट, पुणे.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: श्रोते हो, कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलत कयामत से कयामत तक या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं हे गीत. मजरू सुलतानपुरी यांची रचना. या गीताला संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. 10th नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850 81826.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
4: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ॲडमिशन जोरात सुरू.
3: संपर्क 940-598-93-75.
4: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज .org.

0: कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलं सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांच्या स्वरात चांदनी या चित्रपटातलं गीत. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिलं होतं शिवहरी यांनी. आपण ऐकतात कार्यक्रम चंदूकाका सराफ मधुमालती.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या

0: वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93556375.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं सत्ते पे सत्ता या चित्रपटातलं हे गीत. स्वर आहे किशोर कुमार आणि सहकाऱ्यांचा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
5: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
0: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
6: कला. कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
7: श्रोते हो, आपण ऐकतात कार्यक्रम चंदुकाका सराफ मधुमालती. कार्यक्रमात आता ऐकूया नितीन मुकेश, अलका याज्ञिक, शब्बीर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची गीतरचना. संगीत दिलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि चित्रपट आहे तेजाब.

0: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलत तेजाब या चित्रपटातलं नितीन मुकेश, अलका याज्ञिक, शब्बीर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत. आणि याबरोबरच चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम चंदूकाका सराफ मधुमालती. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 11:58 झाली आहेत, ऐकूया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. कोणत्याही स्वरूपातील दहशतवाद भारत सहन करणार नाही, तसंच आण्विक शस्त्रांबाबतच्या धाकधपटशालाही बळी पडणार नाही, असं स्पष्ट प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. दक्षिण कोरिया प्रजासत्ताकमधील भारतीय समुदायाशी सिंह यांनी काल संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. सिंह यांनी सेऊलमध्ये आयोजित भारत दक्षिण कोरिया संरक्षण उद्योग व्यवसाय गोलमेज परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील नाविन्य आणि तंत्रज्ञान भागीदारीच्या 2 करारांवर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गुगल आणि टेलिग्रामसह काही प्रमुख समाज माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समूहाद्वारे होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. अशी चुकीची माहिती पसरवणाऱ्या समाज माध्यमांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रधान यांनी या बैठकीत दिले. ठाणे शहरातल्या नौपाडा परिसरातील गोखले रस्त्यावर असलेल्या गामदेवी भाजी मार्केटच्या इमारतीला आज पहाटे 4:45 सुमाराला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या तातडीनं घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. या दुर्घटनेत ठाणे अग्निशमन दलात स्टेशन ऑफिसर म्हणून कार्यरत असणारे सागर शिंदे आणि महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे काळू गाडेकर यांचा मृत्यू झाला, तर अन्य 2 व्यक्ती जखमी झाल्या. आगीचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथे अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाची आजपासून इन कॅमेरा सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आलं असून न्यायाधीश SR साळुंखे यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
0: काही ठळक घडामोडी आत्ता आपण जाणून घेतल्यात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 07

0: श्रोत्यांनो आता ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये आज आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या सुवर्ण गोखले यांची मुलाखत सुरुवातीला आणि त्यानंतर संवादात्मक कार्यक्रम सखे विश्व. याचे लेखन केले संज्ञा कुलकर्णी यांनी आणि सहभाग आहे संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. ऐकूया वनिता मंडळ.
1: वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं, सख्यांचं आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं आणि त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या इथे सुवर्णा गोखले या आलेल्या आहेत. अनेक वर्ष ग्रामीण भागामध्ये शेती शेतीशी संबंधित असणाऱ्या महिला, बचत गट, त्यांचे आर्थिक व्यवहार आणि एकूणच कौटुंबिक पार्श्वभूमी वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. 2026 हे महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय आणि त्यानिमित्ताने त्या आज आपल्याला त्याविषयी माहिती सांगायला आणि अधिक गप्पा मारायला आलेल्या आहेत. सुवर्णाताई, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद प्राचेताई.
0: बऱ्याच जणांना आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष हे चालू झालंय हेच माहिती नाहीये. हा एक मुद्दा, आणि ते कशासाठी त्याची घोषणा केली हे पण आम्हाला तुम्ही सांगा. उद्देश काय म्हणजे?
1: अगदी खरं सांगायचं तर हे महिला वर्ष, महिला शेतकऱ्यांचं वर्ष जे जाहीर झालं ते 2026 साली, पण 2 वर्षापूर्वीच त्याची खरं निश्चिती झालेली असते की काय असणार आहे म्हणून. हे या वर्ष UN जाहीर करतं, राष्ट्रीय संयुक्त संघ, आणि हे ठरवताना ते विचार असा करतात की जे वर्ष सादर केल्यामुळे त्यांच्या परिस्थितीत फरक पडेल अशासाठी ते वर्ष सादर केलं जातं. 2 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की मिलेट वर्ष होतं आणि त्या निमित्तानं अनेकांना कळलं की कुठल्या प्रकारची बारीक धान्य पण आपण खाऊ शकतो, आपल्याला तृणधान्य म्हणजे वरई आणि त्याच्यासारखी असणारी अजून 10-12 धान्य असतात हे अनेकांना माहितीच नव्हतं. त्याची प्रदर्शनं लागली. तसं हे महिलांचं वर्ष अशासाठी केलं आहे की शेती हा जरी जगभरातल्या लोकांच्यासाठी महत्वाचा, अन्न या अर्थी महत्वाचा विषय असला तरी त्याच्यामध्ये काम करणाऱ्या महिला शेतकरी या दुर्लक्षित आहेत. आणि फक्त भारतामध्ये त्या ग्रामीण भागात राहतात म्हणून त्या दुर्लक्षित आहेत असा नाही अर्थ. तर संयुक्त राष्ट्र संघाच्या लक्षात असायला की जगभरच्या या महिला दुर्लक्षित आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी भरीव जाणीवपूर्वक केलं पाहिजे, त्यांचा आत्मसन्मान वाढण्यासाठी केलं पाहिजे म्हणून हे 2026 वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष असं जाहीर झालं.
0: महिला शेतकरी असं म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी त्या बघितल्यात किंवा त्यांच्याबरोबर काम केलं तर तुमचा आजवरचा अनुभव काय होता, आत्ताची स्थिती काय वाटते?
1: महिला शेतकरी म्हणून बघत असताना शेतकरी हा शब्दच खरं पुरुषलिंगी आहे, त्यामुळे तिला महिला जेव्हा काम करते तेव्हा वेगळा महिला असा शब्द जोडायला लागतो. बाय डिफॉल्ट लोकांच्या लक्षात नाही येत की महिला म्हणजे शेतकरी. म्हणजे शेतकऱ्याचं चित्र काढ म्हटलं की फेटा घातलेला गावात काम करणारा, शेतात काम करणारा पुरुष माणूस दाखवला जातो. आणि त्यामुळे महिला शेतकरी ह्याच्यासाठी वेगळी जाणीव जागृती करण्याची गरज आहे असं वाटतं. आणि खरं म्हणजे त्या महिलेसाठीही जाणीव जागृती करण्याची गरज आहे. म्हणजे तिच्या मनात असं असतं मी दुसरं काही करूच शकत नाही म्हणून मी हे करते, म्हणजे ते बाय चॉईस स्वीकारलेलं नसतं, बाय कंपल्शन असतं की घरात कोणीतरी शेती केलीच पाहिजे, मग आता माझं ते कामच आहे असा संस्कार तिच्यावर लहानपणापासून झालेला असतो. म्हणून ती शेतामध्ये राबत असते आणि अक्षरशः राबत असते. म्हणजे तिचं आयुष्य बघितलं ना तर किती तास ती खाली वागते, किती वेळा ती चालते असा विचार बारीक बारीक गोष्टींच्यावर केला पाहिजे, त्याचे अभ्यास सुद्धा झाले पाहिजेत असं वाटतं. म्हणजे अगदी इथपासून मला प्रश्न वाटतो की गाव

0: गावामध्ये गावठाण असतं आणि गावठाणापासून साधारण 2 किलोमीटर 3 किलोमीटर अंतरावर पण लोकांची शेती असते. आणि जेव्हा भात तयार होतो त्यातून तांदूळ बाजारामध्ये येतो. त्या तांदुळाला जिथं रस्ता आहे त्या रस्त्यावरच्या तांदुळाचा भाव आणि डोंगरामध्ये अगदी दुर्गम भागात पिकवलेल्या तांदुळाचा भाव मात्र गिराईक एकच देतं. पण कष्ट दोन्हीला सारखेच लागलेले असतात असं नाही. तर इतक्या बारीक गोष्टींपासूनच विचार करणं हे खरं श्रोत्यांनी पण करायला पाहिजे. आणि त्यासाठी हे वर्ष आपण कारणी लावू शकतो असं वाटतं की शेतीमध्ये महिला जे काम करतात ना ते सगळं काम असं असतं की जे अतिशय किचकट आहे, चिकाटीनं आहे आणि तेच काम रोज करायचंय. म्हणजे खरोखर कंटाळा येईल त्या गोष्टी. तर त्या भाताची लावणी करणं हे 15 दिवसाचं काम असतं. आणि शहरातला एखादा माणूस म्हणाला मी येतो मदतीला तर तो उपयोगीच पडत नाही. ज्याला या पद्धतीचं कौशल्य वर्षानुवर्ष काम केल्यामुळे तयार झालंय असंच मनुष्यबळ त्याला लागतं. आणि त्यामुळे या महिला 15-15 दिवस आज माझ्या शेतावर, उद्या तुझ्या शेतावर, परवा शेजारचीच्या शेतावर, त्याच 15 जणी 15 जणींच्या शेतावर काम करतात. आणि मग 15 दिवस रोज दिवसातले 8 ते 10 तास त्या पावसामध्ये वाकून काम करत असतात. त्यामुळे शारीरिक ताण वेगळे येतात, त्याच्यावरून येणारे आजार वेगळे असतात. म्हणजे वाकून काम केल्यामुळे पाठीला येणारे ताण आपण समजू शकतो. त्याच्यासोबतच 2 बोटांच्या मध्ये चिखल्या होणं, कायम पाय पाण्यात असल्यामुळे पाय वाळतच नाही कधी, असं 15-15, 20-20 दिवस झाल्यांनी त्वचेचे पायाशी निगडीत असणारे रोग वेगळे येणं आणि माझ्या पायाला काही झालं तरी विश्रांती घ्यायला फुरसत नाही. म्हणजे शेतकरी महिलेला तिला काय वाटतं म्हणून तिने केलं अशी स्पेस नसते. निसर्गाने सांगितलंय आता हे केलं पाहिजे, आता हे दिवस आले. म्हणजे आज समजा एखादीने टॅमॅटो केला असेल आणि तिला वाटलं आज जरा कणकण आली आहे, बरं वाटत नाहीये म्हणून मी शेतावर जाणार नाही, तर तिचे टॅमॅटो वाढायचे थांबणार नाहीत, पिकायचे थांबणार नाहीत. आणि तिला गाभुळलेला टॅमॅटो असतानाच काढावा लागतो. आणि त्यामुळे तिला ताप आला आहे का, तिची मासिक पाळी चालू आहे का, या कशाचीही फिकीर न करता त्या दिवशी ते काम करावंच लागतं. तर ही अशी सगळी करावंच लागणारी कामं महिलांच्या वाट्याला येतात.
1: मग पुरुष शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांमध्ये मुख्य फरक काय वाटतो आणि तो वेतनाच्या स्वरूपात पण अजूनही आहे ना?
0: हो हो आहे. पुरुष शेतकरी ही जास्त वेगळ्या प्रकारच्या श्रमाची कामं करतात आणि महिला शेतकरी हे कष्टाचा विचार केला तर खूप कष्ट पडतील असं काम नसतं कदाचित त्यांचं, पण सातत्य हे चिकाटी हे त्यांना जास्त लागतं. आणि म्हणजे भात लावणीचे दिवस घेतले तर पुरुषांचं काम कदाचित पूर्ण सगळ्या सायकलमध्ये 10-12 दिवसाचं असलं तर बाईला मात्र भात शेतीसाठी 90 दिवस राबायला लागतं. म्हणजे पाणी अडवणं, पाणी सोडणं, चिखलणी करणं, पेरणीच्या भात लावणीच्या वेळेला त्याला दाढ बांधणं म्हणतात, रोपांचा गठ्ठा करतो, इथं पुरुष माणसं दिसतात. पण पाण्यामध्ये आलेलं शेवाळं काढणं, बारीक गवत काढणं, अशी सगळी जी त्यातली बारकाव्याची कामं आहेत ती मात्र महिला करताना दिसतात. भात काढणी महिला करतात पण झोडणीला पुरुष मदत करतात, मळणीला पुरुष मदत करतात असं लक्षात येतं. म्हणजे जिथं जड अवजड गोष्ट आहे तिथं पुरुष येतात आणि एवढं महत्त्वाचं काम करत असून सुद्धा महिलेला समान रोज मिळत नाही. तिचा श्रमाचा दर म्हणजे मजुरी आहे ती पुरुषांपेक्षा 50 रुपये तरी कमी असते.
1: इतकी कमी
0: आजही आहे आणि त्यामुळे अनेकदा माणसं मिळत नाहीत कामाला अशी परिस्थिती असते. आणि म्हणून मग आताच जे शेतीचं रूप झालंय ते तू माझ्याकडं कामाला ये, मी तुझ्याकडं कामाला जाते. म्हणजे खरं म्हणजे हे जग आता काय करन्सीच्या दृष्टीनं खूपच वरच्या पातळीला गेलाय, पण या ठिकाणी मात्र बार्टर एक्सचेंज चालू असतं.
1: याला इर्जिक म्हणायचे
0: बरोबर,
1: तसंही अजून
0: चालू आहे. आणि त्यामुळे या बायकांमध्ये संघटन हे खूप चांगल्या प्रकारे आहे आणि त्या इतकं निगुतीनं करतात, इतकं मनापासून करतात की त्यांनी पिकवलं की म्हणजे समाधानासाठी त्या काम करतात. आणि तरीही त्यांना सामाजिक मान्यता नाही त्यांच्या कष्टाला, याचं अतिशय दुःख वाटतं.
1: सामाजिक मान्यता म्हणालात, त्याच्यावरनच एक विचारायचंय की एवढे कष्ट महिला करते, मग ती भात लावणी असो नाही तर ज्वारी पिकवणं असो, कुठल्याही पिकांमध्ये तेच दिसतं साधारणपणे. आपण पुणे भागाचा विचार करतोय म्हणून भात प्रामुख्याने आपण आता उल्लेख केला, पण मग अधिकार काही

0: असतात का, आता तुम्हाला काय जाणवतं की शेतमाल विकत घेण्याचा अधिकार, तो कुठे विकूयाचा अधिकार, किंवा एकूणच जमिनीची मालकी.
1: खरं म्हणजे असं असायला पाहिजे, पण
0: हां.
1: प्रत्यक्षात चित्र तसं नाही आहे. अनेकदा मालकी ही पुरुष माणसाच्या नावाने असते, कधी कधी तिच्या नवऱ्याच्या नावाने असते असं सुद्धा नाही, सासरे किंवा आजे सासऱ्याच्या नावाने असते. आणि त्यामुळे अगदी मध्ये माझी एकदा हॉर्टिकल्चर बोर्डातल्या मंडळींची गाठ पडली आणि म्हटलं तुम्ही महिलांसाठी का नाही काही योजना करत. ते म्हणाले आम्ही केल्या तो शासकीय योजना खास महिलांसाठी आहेत, पण या महिलांच्या नावावर शेतीचा सातबारा म्हणजे मालकी दाखव होण्याचा जो कागद आहे त्याला सातबारा उतारा असं आपण म्हणतो, तर त्या सातबारावर महिलांची नावं नाही आहेत. आणि कुठल्या महिलांची नावं असतात, तर ज्या शिकलेल्या आहेत आणि जमिनीचा वाटा विक्रीसाठी त्यांना सह्यांचा अधिकार पाहिजेले, अशा महिला आता जाग्याहून सातबारावर स्वतःचं नाव लिहित आहेत. पण जिचं सगळं जगणंच शेतीवर अवलंबून आहे तिच्या नावावर मात्र अजून सातबारा झालेला नाही आहे. अनेक शासकीय अधिकारी पुढाकारानं असं म्हणतात, पण काही काही गोष्टी नुसत्या शासनाचे नियम करून होत नाहीत, त्याला सामाजिक मान्यता लागते. आणि अजून महिलेच्या नावावर सातबारा याला सामाजिक मान्यता नाही, आणि मग कुठं घरातल्या घरात भांडण काढा असं म्हणून महिलाही फार त्याच्या पाठीमागे लागतात असं नाही. नवीन एखादा काय म्हणूयात व्यवसाय चालू झाला, उद्योगाची संधी आली आणि घरातला पुरुष माणूस ठोक नोकरीला बाहेर पडला की मात्र सगळं शेत तिच्या ताब्यात येतं, मग तिचे निर्णयाचे अधिकार बदलतात, मग काय लावायचं कसं लावायचं हे ती ठरवते, पण कुठं विकायचं असं ती ठरवते असं अजून झालेलं नाहीये. अनेकदा विक्रीच्या साठी सुद्धा जिथं पैसे मिळतात, बचत गटाचं काम करतो आणि अनेक महिलांची बँकेत खाती काढली, पण त्यांच्या खात्यात त्यांनी कमावलेल्या गोष्टींचे पैसे पडतात असं होताना दिसत नाहीये. कुटुंब प्रमुख म्हणून जो पुरुष माणूस असतो त्याच्याच खात्यामध्ये बहुतेकदा हे पैसे पडताना दिसतात. आणि जोडधंदे जे शेतीला आहेत त्याची पण त्याच्यावर जबाबदारी असते. म्हणजे आता जसं म्हटलं की ज्वारी काढली, भात काढला, तर त्याचं उरलेला पेंडा असेल किंवा हे असेल त्याच्यावर गाय पाळली आहे, म्हैस पाळली आहे असं होतं, आणि मग त्या गाई म्हशीचं करायचं काम पण सगळं स्वाभाविक या शेतकरी महिलेवरच येतं. पण त्याच्या दुधाचे जे पैसे मिळतात ते सुद्धा अनेकदा पुरुष माणसांना मिळतात, कारण किटली घेऊन घालायचं काम अनेकदा पुरुष माणूस करतात, दूध काढेपर्यंतची जबाबदारी तिची. आणि त्यामुळे जेव्हा UNनी या पद्धतीचं वर्ष जाहीर केलं त्याची जी अनेक कारणं आहेत त्यातल्या एका कारणामध्ये जेंडर इक्विटी म्हणजे संपूरकतेच्या साठी सुद्धा महिलांना वेगळं प्राधान्य देण्याचा जगाने विचार केला पाहिजे हा सुद्धा एक महत्वाचा दृष्टिकोन हे महिला वर्ष करत असताना होता असं आहे.
0: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असं म्हणत असताना समजा संपूर्ण जगाचा, जसं आता तुम्ही म्हणालात, जगाचा जरी विचार केला किमान भारताचा विचार केला, तर अजूनही असंच दिसतंय की महिला शेतकरी याला तेवढं जेंडर बायस्ड अजूनही
1: अगदी सगळीकडे दिसतंय. आणि खरं तर त्यांच्या काही इतके युनिक क्वालिटीज आहेत ना, म्हणजे शेती
0: मला तिथेच यायचं होतं की महिलांनी शेती करणं म्हणजे एखाद्या महिलांनी एखादं पीक घेणं याच्यामध्ये काय एक युनिक दिसतं, क्वालिटी दिसते.
1: अगदी आपण जर विचार करायला गेलो आणि काय म्हणूयात ऐतिहासिक काळाचा दाखला देऊन विचार करायला गेलो तर तसं औद्योगिकरणाचं श्रेय पुरुषांना जातं, तसं शेती या प्रक्रियेचं श्रेय सगळं महिलांना जातं. महिला आहेत म्हणून शेती आहे, म्हणजे अशी शेती करता येईल हे सुद्धा महिलांच्या निरीक्षणांमधूनच सुरू झालेलं आहे. आणि हे तुम्ही अगदी छोट्या मोठ्या ठिकाणी गेलात तरी लक्षात येतं, म्हणजे त्या जे मनापासून काम करतात त्यांना चांगलं बेण म्हणजे बीज संकलन करायचं ठरवलं तर उत्तम प्रकारचं बीज कुठलं असं सहज कुठल्याही गावात जाऊन विचारलं तर गावातल्या महिलांचीच नावं सांगितली जातात. म्हणजे त्यातली जी माहिती आहे ती त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं झालेली असते आणि त्या चांगल्या माहितीचा उपयोग पण खूप होतो. म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत, त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय असं म्हणूयात. आणि त्यामुळे वाईट वाटतं की तसा सन्मान तिचा होत नाही याचं, म्हणजे आपण जाणीवपूर्वक त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या काही दिवसात आम्ही असं ठरवलं की ह्यातल्या अनेक गोष्टी लोकांना माहिती नाहीयेत म्हणून तशा घडत नाहीत असं होतं, मग आपण असं करूयात लोकांना माहिती करून देऊ. आणि मग पुण्यातल्या लोकांना म्हटलं चला तुम्हाला यायचं आहे का, आम्ही महिला शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतो, आज चला आमच्या सोबत तुम्ही पण. आणि मग महिला शेतकरी

0: बोलल्यानंतर किती प्रकारची कामं त्या करतात, कुठली कुठली बारीक बारीक बारीक टूल्स त्या शेतीसाठी वापरतात हे पुण्यामधल्या शिकलेल्या महिला मंडळींना सुद्धा माहिती नव्हतं. आणि त्यामुळे अशा प्रकारची जागरूकता करण्याची गरज आहे. म्हणजे आता जसं आपण भाताचं उदाहरण घेतलं की भाताचं पीक असं म्हटलं तर आम्ही सगळ्या जणींनी एकत्र बसून असं काढलं की भातातली आपल्याला तीन चार गोष्टी माहिती असतात, म्हणजे भात पेरला, भात लावला, भात काढला, भात मळला, एवढी चार क्रियापद माहिती असतात. पण प्रत्यक्ष भाताच्या प्रक्रियेत 22 ते 24 प्रक्रिया असतात आणि उरलेल्या सगळ्या महिला त्या त्या ठिकाणी करतात. म्हणजे भात पेरला की पहिला पाऊस झाला आणि भात पेरला असं वाटतं. पण भात पेरण्यासाठी ज्या ठिकाणी बीज टाकायचं ती जमीन तयार करायला त्याच्या आधीचे 2 महिने शेतकऱ्याला खपायला लागतं. त्याच्यामध्ये डोंगरावरून भाऱ्याची ओझी आणायची, ती टाकायची, त्यात छोटासा चौकोन शेतातला भाजून घ्यायचा, या सगळ्यासाठी पण महिला राबत असते. म्हणजे कागदोपत्री बी टाकल्यापासून परत बी धरणं किंवा काढणं हा कालावधी जरी 4 महिन्यांचा, 5 महिन्यांचा, 6 महिन्याचा असला तरी भात पिकाचा कालावधी महिल्यासाठी 9 महिन्याचा, 10 महिन्याचा असतो. एखाद दुसरा महिनाच तिचा सुट्टीचा असतो आणि म्हणून वर्षभर जी झुंपलेली आहे आणि ना तिला तिच्या मर्जीनं कधी सुट्टी घेता येत. मला सगळ्यात वाईट वाटतं ते असं की तिला हवी तेव्हा ती सुट्टी नाही घेऊ शकत.
1: मशीन हे आपण बंद करून एखाद दिवस कारखाना बंद करू शकतो. हे सगळं निसर्गावर अवलंबून असल्यामुळे आज तुरीची डाळ वाढू नको असं म्हणून ती काही
0: अगदी बरोबर. आणि जास्त पाऊस झाला, नुकसान झालं तरी तिचं नुकसान होतं. म्हणजे डोळ्यात पाणी येतं ते तिच्या डोळ्यात पाणी येतं, कारण तिच्या सगळ्या कष्टावर माती फिरलं, पाणी फिरलं असं झालेलं असतं आणि तशी त्याची वेगळी दखल घेतली जात नाही. त्यामुळे जी शेतकरी कुटुंब आहेत ती कुटुंबांमध्ये महिलेला पुरेसा सन्मान देतात असं लक्षात येतं. पण जी शेतकरी कुटुंब नाहीत
1: मजूर म्हणून महिला
0: बरोबर
1: तिथे मिळत,
0: तिथं मात्र त्यांना तशी संधी मिळत नाही. म्हणजे विकतचा मजूर घेतला तर त्याला महिन्याला गणित केलं तर 8,000 रुपये द्यायला लागत असतील, तर बाहेर एखादी महिला गेली आणि 6,000 रुपये मिळवत असली पण शेतीशिवाय काम करत असली तर तिला प्रतिष्ठा जास्त असते, आणि ही 10-12 हजाराचं काम करत असली तरी तिला प्रतिष्ठा नसते. म्हणजे पैशाशी पण त्याचं नातं आहे असं नाही, तर शेती करणं हेच कमीपणाचं आहे असं वातावरण आहे. आणि त्यामुळे तुम्ही आत्ता काम करणाऱ्या कुठल्याही शेतकरी महिलेला विचारलं की तुझ्या मुलीला उद्याला तू शेतकरी महिला बनवशील का, तर अजून हो उत्तर देणारी माणसं मला सापडली नाहीयेत ही सगळ्यात मोठी शोकांतिका वाटते मला.
1: बरोबर. पण म्हणजे एकूण या आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर करण्यामागे किंवा आता अजूनही 6 महिने खरं तर आहेत आणि आता जून येऊन ठेपलाय, म्हणजे खरं तर हे पुढचे सगळे आपले पेरणी लागवड असे दिवस आहेत. एकूणच लोकांनी किंवा आत्ता ऐकणाऱ्या आपल्या सगळ्या मैत्रिणी श्रोते आहेत तर त्यांनी या वर्षाकडे म्हणून कसं बघावं?
0: अगदी त्यांनी शेतीला सहलीला जावं. सहल म्हणून शहरातल्या लोकांना ते मनापासून आवडेल, पण लक्षात ठेवूयात की तिथल्या शेतकरी महिलेला भेटूयात, तिच्या अडचणी ज्या असतील त्या समजून घेऊयात, त्याच्यावर फुंकर घालूयात, जिथं जिथं आपल्याला शक्य असेल तेव्हा थेट तिच्याकडून खरेदी करूयात आणि ते पैसे तिला मिळू देत जे काय 4 मिळणार आहेत. म्हणजे परत उदाहरणार्थ टॅमॅटोचा आपण भाव घेतला तर पुण्यामध्ये टॅमॅटो 80 रुपये किलोनी मिळत असेल तर तिला 35 रुपये 30 रुपये किलो भाव मिळतो. पण आपण तिथे जाऊन तिला म्हटलं चल तुझे टॅमॅटो मी 60 रुपये किलोनी घेते तर आपल्यालाही स्वस्त पडतं आणि तिलाही दुप्पट भाव मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावरचं हसू, आनंदाचं, समाधानाचं हे तुम्हालाही वेगळं समाधान देऊन जाईल. आणि पुण्याच्या जवळ सगळ्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाजी पिकवणाऱ्या महिला आहेत, तर विक्रेती महिला असेल तर त्याला प्राधान्य द्या, शेतकरी असेल तर तिच्या महिलेशी गप्पा मारा. कधीतरी तिला मोकळेपणाने गप्पा मारला तरीही माझा सन्मान केला असं वाटतं. कदाचित तुम्ही गप्पा मारल्यात तर ती तुमच्याकडून पैसे सुद्धा घेणार नाही, पण तरी तुम्ही आग्रहानं मात्र ते सामाजिक बांधिलकी म्हणून द्या, कारण आपण काही फुकट घ्यायला गेलेलो असतं असं नाही. पण अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी तिच्यासोबत चर्चा केल्याने खूप नक्की फरक पडेल. तिचा मानसिक हौसला वाढणं हेही फार गरजेचं आहे, नाहीतर दिवसेंदिवस तुम्ही पुण्याजवळ गेलात तर जिथं असे मजूर महिला नाहीत तिथं रिकामी शेतं तुम्हाला दिसतील, करणारा माणूस नाहीये. आज महिला करतायत म्हणून हे सगळं चालू आहे. यंत्र मर्यादित गोष्टी करू शकतात, करू शकतच नाहीत असं नाहीये, पण आत्ता तरी पहिल्या टप्प्यात

0: टप्प्यामध्ये ज्या गोष्टींचं यांत्रिकीकरण झालं आहे त्या सगळ्या पुरुष करत असणाऱ्या गोष्टी आहेत. महिला करत असणाऱ्या गोष्टींचं अजून तेवढ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालेलं नाही आहे. आणि कसं होतं ना, म्हणजे एखाद्या भागात एखादा काय पिकाचा प्रकार घेतला जातो म्हटलं की त्या भागामध्ये ते कौशल्य असणाऱ्या महिला तयार होतात, त्या गोष्टी तशा वापरल्या जातात. म्हणजे एखाद्या ठिकाणी भाजी होत असेल तर भाजी होतीये, म्हणजे कांदे घ्या तुम्ही उदाहरणार्थ, तर कांद्याची 5 किलोची पिशवी मिळणं आणि त्याचं तोंड बांधता येण्यासाठीचं रबर किंवा टॅग मिळणं हेही त्या त्या भागात होतं, आणि त्यामुळे त्या भागाचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण जाणून त्याच्यात लक्ष दिलं की लक्षात येतं की बारीक सारीक त्यातली कामं महिला करताना
1: दिसतात. खूप महत्त्वाचं वाटलं, कारण हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रांवरनं आत्ता सगळे ऐकतायत, म्हणजे सगळ्या महिला पण ऐकतात, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की सोलापूरला जे मिळेल ते पुण्यात मिळेल असं नाही.
0: अगदी
1: कच्चा माल असेल किंवा शेतीपूरक माल असेल तर तिथल्या तिथल्या महिला ते करतात.
0: अगदी, म्हणजे मेथीची पेंडी ज्या ठिकाणी, मेथीची गड्डी म्हणा पेंडी म्हणा, याच्यासाठी लागवड केली जाते, ती मेथी कशी बांधायची, त्याला लागणारा जो धागा असेल तो धागाही त्याच ठिकाणी मिळतो, सगळ्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांच्या द्वारे असे छोटे छोटे अनेक उद्योग गावामध्ये चालू असतात की जे खरं म्हटलं तर GDP मध्ये कुठंच रिप्रेझेंट करत नाहीत, पण बचत गटांमध्ये हे बचत गटाचं नेटवर्क या महिलांना मिळाल्यामुळे अनेक अशा देवाणघेवाणीच्या गोष्टी त्या गटामध्ये होऊ लागल्या.
1: आणि एक तुमच्या बोलण्यातनं असं एक जाणवत आहे की महिला शेतकरी असल्यामुळे ती महिला नुसती शेती करून गप्प बसत नाही, पूरक उद्योग काही ना काहीतरी त्याला जोड उद्योग देत राहते. ती मला वाटतं उपजत वृत्तीच महिलांची असल्यामुळे
0: महिला मल्टीटास्किंग करू शकतात आणि त्यामुळे ते त्यांना सुचतं, हेही त्याच्या बरोबर तेवढंच खरं आहे.
1: बरोबर, म्हणजे दूध उत्पादन केलं, समजा गायी आहेत आणि तो चारा शेतातलाच येतोय तर दूध घेऊन नवरा जाईल, पण जास्ती झालेल्या दुधाचा खवा करू ही कल्पकता मला वाटतं सुरुवातीच्या टप्प्यात तरी
0: नाही. आणि म्हणजे किती बारीक गोष्टी असतात ना की महिला जेव्हा म्हैस घेते तेव्हा ती रोज एक पेंडी शेतावरून आणते, आणि पुरुष जेव्हा म्हैस सांभाळत असतो तेव्हा एक दिवस तो बैलगाडी जुमतो आणि 25-30 पेंड्या एकदम घेऊन येतो. म्हणजे म्हणजे इतक्या बारीक गोष्टींकडे, म्हणजे त्या म्हशीशी सुद्धा त्या शेतकरी महिलेचं नातं असतं. म्हणजे जाता जाता तिने तिच्या पाठीवरून हात फिरवल्यावर तुम्हाला त्यातला फरक कळतो की म्हणजे मालकीण कोण येते दुधाची असं.
1: बरोबर, महिला शेतकरी असं जेव्हा आपण म्हणतो तर आरोग्याच्या संदर्भातल्या आत्ताच्या समस्या किंवा परिस्थिती काय तुम्हाला जाणवते?
0: महिलांना या शेतीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात आणि त्या त्रासांबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टरांना त्या प्रकाराने कधीच प्रशिक्षण दिलेलं नसतं. म्हणजे अगदी बारीकशी गोष्ट की हिमोग्लोबिन कमी झालं आणि ते 10 खाली गेलं तरच उपचार करा, पण नाही उद्या तुम्हाला लावणी करायची आणि नंतर 15 दिवसात दवाखान्यात पण जाता येणार नाहीये, किंवा ऑइंटमेंट बेस कुठलं तरी मलम दिलंय की तुम्ही पाण्यात जाण्यापूर्वी हे पायाला लावा म्हणजे तुम्हाला चिखल्या होण्याची शक्यता नाही, अशा काहीतरी आरोग्याच्या गोष्टी या शासनानं प्रमोट केल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी ज्या पीक, म्हणजे काही आजार हे पिकाशी संबंधितच असतात. म्हणजे भात लावणीचं उदाहरण घेतोय म्हणून परत मी त्याचंच उदाहरण घेते की भात लावणी करायची असेल तर 15 दिवस दिवसातले 8 तास तुम्ही वाका, म्हणजे तुम्हाला काय प्रश्न येणार आहेत हे कळतील. म्हणजे बसायचं असलं तर त्याला जे स्टूल असतं ते सुद्धा खूप वेगळ्या प्रकारचं असतं आणि त्याच्यावर तोल सावरतच बसायला लागतं. बसून लावणी होत नाही पण बसून रोपं काढता येतात, तर त्याला तिवकं म्हणतात. तर त्या प्रकारचं जे स्टूल आहे अशा प्रकारचे स्टूल्स उपलब्ध होणं असेल, किंवा वाकत असू तर बॅक बेंडिंग करता येणाऱ्या काही गोष्टींचा प्रचार प्रसार त्या वेळेला करणं असं असेल.
1: अति फॉरवर्ड बेंड होतंय, वाकलणं होतंय पुढे.
0: बरोबर आहे,
1: तर मग पाठदुखीचेही
0: पाठदुखीचे प्रश्न, मग त्याच्यासाठी रिलीफ मिळण्याच्यासाठीच्या या गोळ्या आधीच देऊन ठेवल्यात बरं का, आणि सगळ्या महिलांनी या घ्या. म्हणजे क्युरेटिव्हच्या अंगाने जसा विचार होतो तसा प्रिव्हेंटिव्हच्या अंगाने आरोग्याचा आणि महिला आरोग्याचा आणि शेतकरी महिला आरोग्याचा विचार अजिबात होत नाही की ज्याचा वेगळा पोर्टफोलिओ आहे. म्हणजे आत्ताच्या दिवसांमध्ये जी लोक काम करत आहेत एकीकडे आपण म्हणतो 40 झालं 42 झालं, AC शिवाय आम्हाला चालत नाही असं, पण त्याच वेळेला कोणी कोणीतरी शेतावर जाऊन काढतंय ना पिकं, कोणाची कलिंगडं असतील तर कोणीतरी कलिंगडं काढतंय, टरबूज काढतंय.

0: आहे त्याच्याशिवाय आपल्यापर्यंत भाजी येणार नाही, आणि ही सगळी कामं काही सकाळी आणि संध्याकाळी होतात असं नाही. मग त्या महिलांना सनस्ट्रोक येऊ नये म्हणून काही होत आहे का, किंवा त्यांना पाण्याची काहीतरी वेगळी व्यवस्था आहे का, की 3 लिटर 4 लिटर नाही कदाचित एवढं पाणी त्यांना प्यायला लागेल, कारण एक्झॉस्ट होत आहेत त्या याच्यासाठी. त्यामुळे मग त्या त्या क्रॉपिंग पॅटर्न प्रमाणे त्या महिलेच्या आरोग्याचा विचार करणं हा एक वेगळा घटक आहे. आणि त्याच्यावर आता काहीच काम होत नाहीये, तर त्या वर्षाच्या निमित्तानं शासनानं पण असं करावं, आणि जे कोणी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतील त्यांनी जाणीवपूर्वक असं काम करावं, आणि अशी एखादी गोष्ट तरी ऐकणाऱ्या प्रत्येकाने उरलेल्या 6 महिन्यात केली पाहिजे. आणि ते कुठेही रिपोर्ट करू नका, आपल्याला बरं वाटेल आणि कधीतरी आपल्याला बरं वाटण्याला पण किंमत देऊ ना आपण.
1: यावरून अजून एक असं वाटलं, जसं वैद्यकीय काही पॅरामीटर्स आहेत, औषध गोळ्या देण्याचे आहेत, तसंच त्यांचं एक उपजत काही आलेलं ज्ञान पण असतं. जसं आपण म्हणतो की नागपूरमध्ये कांदा डोक्यावर ठेवतो सनस्ट्रोक होऊ नये म्हणून, तसं त्या त्या भागातल्या महिलांनी तेथे काही संचित गोळा केलेलं असतं ना मागच्या मागच्या पिढ्यांच्या अनुभवावरनं, त्याचंही डॉक्युमेंटेशन या निमित्ताने
0: केल्याचा
1: उपयोग नक्की होईल
0: नक्कीच.
1: आणि मग त्याला थोडी आधुनिक शास्त्राची आरोग्याची जोड देऊन काही करता आलं तर तेही काही नवीन डॉक्युमेंटेशन होऊ शकेल.
0: एक आपण लक्षात ठेवावं की एखादी गोष्ट पुढे चालायची असेल तर करणाऱ्याला त्यात आनंद पाहिजे,
1: बरोबर,
0: आणि त्याच्यासोबत त्याला ते करण्याचा अभिमान पाहिजे. आज आनंद आहे पण अभिमान नाही, तर आपण असं काहीतरी करूयात का की उद्याच्या पिढीला या महिला सांगू शकतील, अगं तू शिकलीस काही हरकत नाही, आता तू शिकून शेती कर की,
1: बरोबर.
0: पण आज असं सांगणारी आई मिळत नाही, कारण तिची परिस्थिती तितकी आनंददायी नाही. आणि म्हणून आपलं काहीतरी सामाजिक उत्तरदायित्व आहे की त्याच्यासाठी आपण काहीतरी करूयात. म्हणजे बचत गटांच्यामुळे या सगळ्या महिला या बँकेपर्यंत पोहोचल्या, आणि त्यांना थोडस का होईना कर्ज मिळायला लागलं, 50,000 असेल 60,000 असेल, पण तेवढ्याने सुद्धा तरतरी आली. गावामध्ये लाखो रुपये खेळते राहिले या बचत गटांमुळे, आणि म्हणून या महिला काहीतरी 2 गोष्टीची गुंतवणूक करायला लागल्या. म्हणजे तिच्या कष्टाचं मोजमाप होत आहे असं नाही, पण थोडंसं युरिया घातल्याने फरक पडणार असेल तर युरियाचं पोतं आणायला 1,000-2,000 तिच्या कन्वर्टीला असायला लागले की जे पूर्वी नव्हते. अशा प्रकारची गुंतवणूक करून अंतर पीक घेणं असंही अनेकांनी चालू केलं. विकतचं बियाणं घेणं की जे खात्रीनं चांगल्या चवीचं आहे असं लावणं असंही चालू झालं. पण त्या ही कशी व्यावसायिक जोड झाली, पण मिळालेले पैसे अजून तिच्या हातात नाहीयेत, पण तिचा उत्साह मात्र अशा बारीक सारीक गोष्टींनी वाढलेला आहे.
1: मला वाटतं कितीही खचलो किंवा कितीही आर्थिक सामाजिक मानसिक परिस्थिती खच्ची करण्याची असली तरी महिलांमध्ये एक उपजत उत्साह
0: अगदी
1: आणि लढण्याची ताकद ही निसर्गानेच दिली, आणि त्यामुळेच मला वाटतं खूप खडतर परिस्थितीत आजही महिला आनंदाने असो स्वनिर्णयाने असो पण शेती करतायत. फक्त तुम्ही म्हणालात तसं पुढची पिढी याकडे वळण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत, तर ते मला वाटतं या 6 महिन्यामध्ये काही त्याला ऊर्जितावस्था आली किंवा विविध शहरातली लोक गावांमध्ये जाऊन शेती प्रत्यक्ष करणाऱ्या महिलांशी चर्चा केल्या, बोलले, त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि आपल्या परीने काही कॉन्ट्रीब्युट करता आलं, तर निश्चित काही थोडा फरक पडायची शक्यता आहे, दखल तरी घेतली जाईल असं वाटतंय.
0: अगदी बरोबर. आपल्या या कार्यक्रमामुळे ऐकणाऱ्यांपैकी अशा 1,000 लोक जर आपापल्या जवळपासच्या ठिकाणी गेली आणि 2-4 महिलांशी बोलली तरी सुद्धा त्या बदलाच्या घटक चेंज एजंट ह्या बनू शकतात, आणि महिलाच हे असं शेतीत काम करू शकतात, बाकी कोणी नाही. म्हणून या वर्षाच्या निमित्तानं आपण तर सगळ्यांनी संकल्प करूच यात की असं करूयात काहीतरी.
1: निश्चित. आणि मला वाटतं आपल्या गप्पांच्या माध्यमातून आज अनेक जणांपर्यंत हे पोहोचेल की 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय. तर सुवर्णाताई, आज तुम्ही आमच्या इथे आलात आणि खूप याबद्दलच्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, माहिती सांगितली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

आताच आपण ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्तानं आणि जे अन्न आपल्या ताटात पडतं त्यासाठी किती माऊलींचे कष्ट हात यामागे आहे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 07

0: मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
1: वनिता मंडळ या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांच्या संवादात्मक सहभागामध्ये सजलेला सखी विश्व हा कार्यक्रम. लेखन केलंय संज्ञा कुलकर्णी यांनी.
2: सखी विश्व.
3: अपर्णा, अमेय आणि तू आल्यामुळं फार्म हाऊस भरल्यासारखं वाटतंय ग अगदी. आणि लाडका भाऊ आला म्हणून माझ्यापेक्षा आयुष्यात जास्त खुश झालाय बघ. बघ कशी दोघं बागेतल्या झोपाळ्यावर रमलीत.
4: अगं, तू परवा फोनवर म्हणालीस ना संज्ञा, फार्म हाऊस वर बांबू आणि गवताची एक खोली बांधायची. आम्ही नक्की एन्जॉय करेल म्हणत होतीस की नाही.
3: हो
4: अगं, त्याच्यापेक्षा मीच खूप एक्सायटेड आहे. काय कमाल आहे ग तुझी. त्या खोलीसाठी बांबू, माती, वाळलेलं गवत, दोऱ्या, रंग सगळं सामान इथे दिसतंय.
3: अगं, मी म्हणजे इथे जे केअरटेकर शंभूदादा आणि त्यांची बायको रखमा आहे ना, ते खोली बांधणार आहेत.
4: बर,
3: म्हणजे खूप गावातल्या काही लोकांना मदतीला घेतलंय त्यांनी. शंभूदादांना म्हणलं 2-3 जण कमी बोलवा, उद्या तुझे आणि माझे आहो सुद्धा येतील ना. शिवाय आपण आहोतच. अगं, मुख्य म्हणजे मुलांना सुट्टीत खोपटं बनवण्याचं प्रशिक्षण मिळेल.
4: पण तुझा लहानपणापासूनच गावाकडे ओढा जास्त होता. हा, आर्ट, कल्चर, सगळ्या कलांची आवड बाई तुला.
3: पण मॅडम, आपल्यात एक कला आहे ती म्हणजे सगळं गोष्टी रूपात सांगण्याची. तुझा साहित्य, लिखाण, शिक्षण याकडे ओढा होता बघ. बघ ना, म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या आपण दोघी आपल्या आवडीनिवडीत अशा किती वेगळ्या आहेत.
4: पण पूरक हा एकमेकींना. आईबाबांमधले गुण आपण दोघींनी वाटून घेतलेत ना. आयुष आणि अमेयमध्ये आलेत थोडेफार.
3: हो ग, कधी कधी त्यांची गाडी रुळावरून सरकते.
4: असू दे ग, पण ती आजकालची लाईफस्टाईल, आजूबाजूचं वातावरण यामुळे. पण बहिणाबाई, आपण ते आणतो लगेच रुळावर. आता तुझं हे बांधकाम बघ.
3: अगं, हा तर एक प्रयत्न. पण तुझ्या प्रोजेक्ट पुढे हे काहीच नाही. तुझं लिखाण खरंच क्रिएटिव्ह असतं. आपण म्हणजे जुन्या नव्याची कास तरून तू लिहिलेलंस. उगाच नाही शाळेनं तुला बेस्ट टीचरचा अवॉर्ड दिलाय.
4: नाही ग.
3: ए, पण गोष्टीमधून तू कसं ग मुलांशी सुसंवाद साधतेस, विशेष आहे बाई तुझं.
4: ए नाही ग, अगदी विशेष वगैरे असं काही नाही. हे बघ, गोष्टी सांगायला आणि ऐकायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतात.
3: ते आहे.
4: मी सुद्धा मुलांना गोष्टी सांगते ज्यामधून मुलांना काही बोध मिळतो आणि त्याबरोबर या काळातली त्याच आशयाची गोष्ट बनवून सांगते.
3: ग्रेट.
4: आणि मग मुलं ती त्यांच्याशी रिलेट करतात ग. आता लहानपणी तू सुद्धा गोष्ट सांगायचीस की. तुझी गोष्ट म्हणजे हळूहळू लाईव्ह कॉमेंट्रीच असायची.
3: ए थांब थांब थांब, विहिरीचा पंप चालू करून येते मग सांग.
4: ए कुठे पळतीयस?
3: आले आले आले आले आले.

0: मारुतीच्या शेपटीसारखी तुझी गोष्ट वाढतच जायची. मग आईच्या हातातून पातेलं पडलं हे सुद्धा त्या गोष्टीत यायचं. आई म्हणायची
1: झाल्या पोळ्या,
0: आता संपव गोष्ट तुझी.
1: खरंच ग.
0: मग तू लगेच लंका जाळायचीस.
1: हो खरंय ग.
0: तेव्हा मॅडम आम्ही तुमच्या गोष्टी पेशन्स ठेवून ऐकायचं की नाही.
1: हो ग, मी अतिशय आभारी आहे बघ तुमच्या सगळ्यांची. हा घे पुच्छ गुच्छ.
0: या जास्वंदीच्या फुलांचा रंगीबेरंगी गुच्छ. थँक्यू.
1: वेलकम. अपर्णा, आपल्या आम्हाला पण लहानपणी किती गोष्टी आवडायचा ग.
0: हो ग,
1: त्याच्या वाढदिवसाला आम्ही नेहमी गोष्टीची पुस्तकं द्यायचो.
0: हो बाई, त्याला खूप गोष्टी आवडायच्या आणि त्या ऐकल्याशिवाय झोपायचंच नाही.
1: हो ग,
0: आणि तुला आठवते त्याचा हिरो सिम्बाच यायचा प्रत्येक गोष्ट. आणि मग मी दिवसभर गोष्ट सांगायची इतकी कंटाळून जायची, रात्री झोपतानाही गोष्ट हवी असायची. मग त्याच्या बाबाला सांगितलं, आता दोन चार रात्री तू गोष्ट सांग बाबा. मग त्या गोष्टी सांगून सांगून बाबाला आला कंटाळा आणि त्यांनी एका गोष्टीत सिम्बाला कड्यावरून ढकलून मारून टाकलं ना.
1: अरे देवा. मग
0: काय, चार दिवस आमच्या घरात दुखवटा.
1: सांगतीयस.
0: शेवटी टीव्ही सिरियल्स मध्ये कसं मेलेल्यांना पुन्हा जिवंत करतात की नाही, तसं आम्ही त्या सिम्बाला जिवंत केलं तेव्हा सगळं सुरळीत झालं बाई.
1: काय ग या मुलांचं पण. पण खरंच ग, बालवयात गोष्टीतली पात्र किती आपली जवळची. लहान मुलांचं भावविश्व किती व्यापून टाकलेलं असतं नाही का ग गोष्टी. आपल्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवत आहेत का ग तुला?
0: अगं खूप आहेत. ते नाही का चल रे भोपळ्या टुणूक. हो, मग ती लाकूड तोड्याची गोष्ट, ससा कासवाची रेस,
1: आणि हुशार माकड, लोभी मगर आणि बुडबुड घागरी.
0: अगं किती होत्या अशा.
1: कितीतरी.
0: जाळीत अडकलेला वाघ मग त्याला उंदीर वाचवतो.
1: हो,
0: टोपीवाला आणि माकड.
1: हो अगं त्याचे धडेच होते आपल्याला.
0: धडे जाऊ दे, पुढची गंमत सांगते तुला.
1: काय ग?
0: त्याच्यावरनं एक विनोद पण मी ऐकला ह्या गोष्टीवरनं, माकडाच्या आणि टोपीवाल्याच्या. तो जो टोपीवाला होता ना गोष्टीतला, त्याचा नातू पण तोच व्यवसाय पुढे करत राहतो.
1: बरोबर.
0: टोप्या विकण्याचा. त्याच रस्त्याने जातो, तशाच टोप्या घेऊन जातो, त्याच झाडाखाली विश्रांतीला थांबतो. झोपून उठतो तर तसंच आजोबांच्या जशा टोप्या माकडांनी पळवल्या त्या, तशा ह्याच्या पण टोप्या पळवलेल्या असतात. तोही हुशार असतो, आजोबांनी त्याला सांगितलेलं असतं सगळं. मग तो आजोबांचाच प्रयोग करतो, स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढतो आणि आपटतो गाठोड्याच्या जवळ.
1: त्याला वाटलं माकड फेकेल टोपी
0: आणि वर बघत राहतो, आता माकड टोपी टाकेल मग टाकेल. काहीच नाही, विचारत पडतो असं कसं झालं. तेवढ्यात वर झाडावर बसलेलं माकडच खाली येतं आणि त्याला म्हणतं, आम्हाला पण आजोबा आहेत बर का.
1: त्यांनी पण ही गोष्ट सांगितली, त्यांनी चूक केली तिथे करणार नाही. अरे काय भारी. ए पण आजकाल बर का, ससा कासवाची जी रेस आहे ना, त्या गोष्टीचा पण शेवट आजकाल मुलं आपापल्या पद्धतीने वेगळा करतात.
0: खूप छान असतो आणि तो शेवट आपल्या कधी मनातही असा आला नव्हता. सशाच्या पाठीवर कासव बसून जातं आणि दोघं रेस जिंकतात.
1: रेस जिंकतात तेच, किंवा एकमेकांना हात देतात.
0: हो
1: असं प्रत्येकाला. पण खरं सांगू का, शून्यातनं एक निर्माण करणं खरं तर अवघड असतं, एकातनं दोन करणं सोपं असतं. तसं आहे, या गोष्टी इतक्या सुंदर दिल्यात ना ग कोणी.
0: पण आपण नुसताच बोध घेतला ग.
1: हो,
0: आपण असे वेगवेगळे प्रश्न नाही विचारले. नाही कधी
1: अगदीच नाही विचारले. म्हणजे गोष्ट तिथले प्राणी कसे बोलतात, भोपळ्यात एवढी मोठी म्हातारी कशी बसली वगैरे प्रश्न विचारत बसलो नाही.
0: खरंय बाई. पण त्यामुळे गोष्टीच्या गाभ्याकडे आणि त्यातून मिळणारा बोध याकडे लक्ष असायचं.
1: बरोबर.
0: ए संज्ञा, आता आपल्या गप्पांना थोडा टी ब्रेक लावूया का?
1: हो हो हो. अगं तुझ्या मनातलं रखमानी ओळखलेलं दिसतंय. तो बघ मस्त गवती चहाचा आणि चहाचा वास येतो छान.
2: आओ बच्चो, आज तुम्हें एक कहानी सुनाता हूं मैं. शेर की कहानी सुनोगे?

0: या संज्ञाबाई बसा,
1: हुश आले बाई चालू
0: तुझा विषय निघाला तशी पळालीस ना.
1: नाही ग,
0: पण मी नाही सोडणार तुला, तो विषय पण नाही सोडणार.
1: ए काय
0: आई पोळ्या वगैरे करताना नाही का तुला गोष्ट सांग म्हणायची.
1: हो.

0: चहा मस्त होता ग.
1: सगळं घरगुती.
0: थांब थांब, नाकतोडा नाकतोडा करत मुलं ओरडत आहेत बघ.
2: हो ताई तुम्ही थांबा, मी पाहते.
0: हे बघ रखमा, त्यांना निरोप सांग माझा. नाकतोडा काय खरंच नाक तोडत नाही म्हणावं. आणि आता हा, आणि आता उन्हाळा आहे ना, त्यामुळे तो नक्कीच काही करणार नाही म्हणावं.
2: कळलं नाही काही, पण ते तुमचा निरोप.
1: अपर्णा मलाही काही कळलं नाही ग.
0: अग मुंगी आणि नाकतोड्याची गोष्ट नाही का ग, ती उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा एक छोटीशी मुंगी मेहनत करत असते, इकडून तिकडून धान्याचे दाणे गोळा करून आपल्या घरात साठवत असते. मग तेवढ्या तिथे एक नाकतोडा येतो बघ, मस्त गाणी गात असतो, उड्या मारत असतो आणि वेळ घालवत असतो.
1: बरोबर.
0: मग त्या मुंग्या एवढ्या उन्हात मेहनत करतात, धान्य गोळा करतात, म्हणून त्यांची खिल्ली सुद्धा उडवतो.
2: मुंगी शांतपणे म्हणाली, आता उन्हाळा आहे पण काही दिवसांनी पावसाळा आणि हिवाळा येईल, तेव्हा अन्न मिळणार नाही, म्हणून मी आता साठवण करते.
0: बरोबर. काही दिवसांनी पावसाळा येतो, मग आकाशात काळे ढग दाटतात, पाऊस सुरू होतो, थंडी वाढते, बाहेर अन्न मिळेनासं होतं. मुंगी मात्र आपल्या घरात सुरक्षित बसलेली असते, कारण तिच्याकडे भरपूर अन्न असतं, कारण ती आधीच तिने मेहनत करून साठवण केलेली असते. पण मग नाकतोड्याची अवस्था खूप वाईट होते, मग मुंगीलाच त्याची दया येते आणि ती त्याला अन्न देते. मग नाकतोड्याला आपली चूक समजते. आता यावरून काय बोध मिळतो?
1: वेळेवर केलेली मेहनत आणि तयारी
0: आपल्याला संकटात वाचवते.
1: बरोबर. खरंच ग, किती छान असतात ना या गोष्टी. उद्याचा विचार हा हवाच, एक टाका पुढचे 100% वाचवतात.
0: थोडी जवळपास जाणारी म्हण आहे, इट्स ओके. हा थांब जरा, मी तुला नवीन काळातली याच आशयाची गोष्ट मी बनवली आहे ती सांगते.
1: सांग सांग सांग सांग.
0: अद्वैत एक हुशार मुलगा होता बरं का.
1: हा हा.
0: पण त्याची एक सवय खूप वाईट होती. कुठलंही काम सांगितलं की म्हणायचा, अरे नंतर करीन. मग शाळेत शिक्षकांनी प्रोजेक्ट दिला, सगळे मित्र रोज थोडं थोडं काम करत होते त्या प्रोजेक्टवर.
1: ए या पुढची गोष्ट पुन्हा एकदा मी सांगते.
0: सांग सांग.
1: अद्वैत म्हणाला, इतकं काय आहे त्यात, एकाच दिवशी करेन नंतर. मित्रांचे प्रोजेक्ट तयार झाले, शेवटच्या दिवशी रात्री तो घाईघाईनं बसला. गोंधळ, घाई, चिडचिड, काहीच नीट होत नव्हतं. प्रोजेक्ट अर्धवट राहिला.
0: अरे राम.
1: दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षकांनी सगळ्यांचे प्रोजेक्ट पाहिले, मित्रांचं कौतुक झालं. अद्वैतची वेळ आली, त्याचा प्रोजेक्ट होता अपूर्ण, त्याला सगळ्यात कमी मार्क मिळाले. बरोबर का नाही?
0: बरोबर. तेव्हा काय अद्वैतनी ठरवलं?
1: काय काय?
0: सगळी कामं वेळेवरच करणार.
1: बरोबर.
0: यावरून आपल्याला त्या

0: अंग्या आणि नाकतोड्याच्या गोष्टीतलाच बोध मिळतो. वेळेवर काम करणं खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: नंतर नंतर असं म्हणत राहिलं तर संधी हातातून निघून जाते.
1: हो, म्हणूनच म्हणतात ना, कल करे सो आज कर, आज करे सो अब.
0: शाब्बास संज्ञा. लहानपणी पेक्षा बनवण्यात एक गोष्टी ग गोष्टी.
1: असं बोल की नीट.
0: बरीच प्रगती झालीये. मुख्य म्हणजे शेवट केलास.
1: अगं संगती संगतो. कोणी थांब म्हणायची वेळ आपल्यावर येऊ नये. आपण समजून उमजून योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबावं हे अनुभवातून शिकले.
0: ए पण तुला खरंच सांगू. अनुभव सांगितला की त्याचीच गोष्ट होते. आता लवकुशांनी श्रीरामांना त्यांचाच जीवनपट गोष्टीतून त्यांच्यासमोर सांगितलाच की.
1: खरंच की ग.

0: संज्ञा,
1: हां,
0: वळण लागायच्या वयात अनेक गोष्टींबरोबर गोष्ट ही सुद्धा किती महत्वाची असते ना.
1: खरे ग. अगं, वळण लागण्याच्या म्हणजे लहान वयात काय किंवा तरुणपणी काय
0: हां,
1: किंवा आपल्या वयात सुद्धा बघ ना, श्रावणात गणपतीची कथा वाचून
0: हो
1: मग आपण नागपंचमीची, वटसावित्रीच्या वगैरे कथा वाचतोच की ग.
0: अगो. आणि तो गरीब बहीण, श्रीमंत भाऊ, बहिणीचा त्याच्या घरी अपमान, मग मंगल प्रसंगी सुद्धा तिला आपल्या तो घरी बोलवत नाही. मग काही
1: बरोबर.
0: वर्षांनी बहीण श्रीमंत होते बघ, मग भाऊ तिला जेवायला बोलावतो, मग बहीण आपल्या अंगावरचे दागिने पाटावर उतरवते आणि दागिन्यांना अन्न भरवते, आणि मग भाऊ भाऊजीला आपली चूक लक्षात येते.
1: या विषयावर सिनेमा सुद्धा निघालाय ना ग.
0: हो
1: ए, पण या किंवा अशा ज्या व्यक्ती असतात ना,
0: हां,
1: ते स्वतःच गोष्टीचा भाग होतात, नाही का ग? त्यांच्या आयुष्यावर गोष्ट होते जी वर्षानुवर्ष आपल्याला प्रेरणा देते.
0: हो ग, मला असं वाटतंय तू कोणाविषयी बोलतेस ते कळतंय मला.
1: शाबास.
0: म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यवीर, बाकीचे देशभक्त, किंवा त्या काळातले राजे महाराजे, सम्राट छत्रपती, ज्यांनी परकीयांची अनेक आक्रमणं परतवून लावली बघ.
1: बरोबर. इतिहास साक्षीदार आहे आणि त्या सगळ्याचा आपण गोल कसा पूर्ण होतो बघ ना. म्हणजे वीर सम्राट यांच्या कर्तृत्वाची गोष्ट झाली.
0: हा,
1: आणि या वीरांना, सम्राटांना, हो, छत्रपती व्हायच्या खूप आधी बाल शिवाजीला आपल्या आईनं त्याला निजवताना परकीय आक्रमणाची, देशात माजलेल्या अराजकतेची, त्यातून तुला देशाला कसं बाहेर काढायचंय ही गोष्ट अंगाई रूपात ऐकवली होती, आठवते?

0: गोष्टीवर कितीतरी गोष्टी बोललो ना आपण,
1: खूप बोललो. आता आपण एक गोष्ट करू की ज्यामुळे काही वर्षांनी ही आपली मुलं जेव्हा या फार्म हाऊसची गोष्ट सांगतील तेव्हा नक्की सांगतील
0: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, तुम्ही हे बघताय ना, ते खोपटं आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
2: सखी विश्व.
3: आताच आपण संज्ञा कुलकर्णी लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम ऐकला. सहभाग अपर्णा जोग आणि संज्ञा कुलकर्णी यांचा. बराय तर मैत्रिणींनो, आजचा संपूर्ण वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.
4: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम वनिता मंडळ. सूत्रसंचालन प्राची परांजपे यांचं आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: दात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे वेदभारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. वेळ लक्षात घ्या, दुपारचा ठीक 1:01 झालं आहे. ऐकूया कार्यक्रम द नेक्स्ट वेव.
3: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
2: द नेक्स्ट वेब या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गाणं उदित नारायण आणि जावेद अली यांच्या स्वरातलं.

0: कार्यक्रमातली ही सुरुवातीची रचना होती. पिंको की पापी या चित्रपटातली उदित नारायण आणि जावेद अली यांनी गायलेली. ही रचना होती रमण रघुवंशी यांची आणि या गीताला संगीत दिलं होतं शाफत अली यांनी.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
4: हर रोज सुबह

0: 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलाइन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
4: कार्यक्रमात आता ऐकूया बाकी 4 या चित्रपटातली रचना, बिप्राग श्रीकांत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात। समीर रंजन यांची ही गीतरचना आणि सिद्धांत मिश्रा यांनी संगीतबद्ध केलेली।

श्रोते हो, आपण ऐकतात कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. कार्यक्रमात आता ऐकूया राधेश्याम या चित्रपटासाठी मन्नत भारद्वाज आणि हरज्योत कौर यांच्या स्वरातलं हे गीत. गीतरचना कुमार यांची आहे आणि या गीताला संगीत दिलं मन्नत भारद्वाज यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया मेट्रो इन डायनो या चित्रपटासाठी राघव चैतन्य यांच्या स्वरातलं हे गीत. अनुराग शर्मा यांच्या या गीताला संगीत दिले प्रीतम यांनी.

0: कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलं वेलकम वेडिंग या चित्रपटातलं जावेद अली यांनी गायलेलं गीत. सईद कद्री यांचं हे गीत होतं आणि या गीताला संगीत दिलं होतं राज असू यांनी. आपण ऐकतात कार्यक्रम द नेक्स्ट वेव आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: वा अनोळख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची काळजी आमची.
6: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच रूप नवे.
0: कार्यक्रमात आता ऐकूया अमान मलिक आणि अरिजित सिंग यांच्या स्वरात वेदा या चित्रपटातलं हे गीत. कुणाल वर्मा यांच्या या गीताला संगीत दिले अमान मलिक यांनी.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया दिल मद्रासी या चित्रपटातलं प्रिया माळी यांनी गायलेलं हे गीत. रितेश राव यांचं हे गीत आणि या गीताला संगीत दिलंय अनिरुद्ध रविचंद्रन यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया द ग्रेट वेडिंग्स ऑफ मुनीस या चित्रपटातला विक्रांत भाटिया यांनी गायलेलं गीत. समीर अंजान यांचं हे गीत आणि या गीताला संगीत दिलं प्रिणी सिद्धांत माधवी यांनी.

0: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
2: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.
3: हर घर सूर्य घर.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
6: श्रोत्या, द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया दुकान या चित्रपटातलं अरिजित सिंग यांच्या स्वरातलं गीत. सिद्धांत यांच्या या गीताला संगीत दिलं श्रेयस पुराणिक यांनी.

0: श्रोते हो द नेक्स्ट वेव या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं लापता लेडीज या चित्रपटातलं आणि गायलं होतं श्रेया घोषाल यांनी. स्वानंद किरकिरे यांची रचना राम संपत यांनी संगीतबद्ध केलेली. आणि याबरोबरच आजचा द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव The next wave.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे वेदवरती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे ठीक 2 वाजतात. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका 101 उमासदन. लेखन केलं आहे ऋचा नामजोशी यांनी आणि यामध्ये कलाकार आहेत गौरी लागू, संजय भुजबळ, ऋचा नामजोशी, विद्यागौरी ताम्हणकर, विराज सवाई आणि संज्ञा कुलकर्णी यांचा. सादर करते आहेत गौरी लागू. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका 101 उमासदन.

0: डझन. ऐकूया 101 उमासदन, लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
1: 101 उमासदन.
2: ए विराज विराज, थांब थांब थांब, मिक्सर मिक्सर मध्ये लावू नको ते.
3: मग
2: अरे हातानी कुस करून टाक, वेगळा स्वाद लागतो एकदम.
3: ओके ओके परफेक्ट.
2: ए मला मीठ नको हा, मला एवढं आवडत नाही, माझ्यात नको घालूस.
4: ए हिच्या वाटचा मला घाल, मला खूप आवडतं.
3: ओके, ग्लास आणि बाकी तयारी झाले का पण?
4: हो, सगळ्यामध्ये मध घालून सगळं रेडी.
2: चहा ही गार करून झालेला आहे.
5: गुड गुड गुड. मग विराज पटापट पुदिन्याची पानं घाल कुस करून त्याच्यात, मी बर्फ घालते. संज्ञा तू चहा होत.
4: अरे अरे, एक काय चाललंय काय मुलांना तुमचं?
2: अरे आलात का तुम्ही? चला, म्हणजे आमचं अगदी परफेक्ट वाईट तयार झालं.
6: नाही थांबा, तेच विचारतोय काय करताय काय पण.
4: आम्ही समर कुलेंट,
5: अपराजिता टी मोहितो.
3: yes, म्हणजे थोडक्यात गोकर्ण फुलांच्या चहाचं सर्व.
6: काय काय काय, अरे अरे अरे, किती रे वाईट फ्युजन.
3: अरे नाही
6: नाही, एक तर चहा तरी करा, नाही तर सर्व तरी करा रे.
2: काय काही विद्या चुकून ती म्हणाली.
4: अरे पण मी तर गोकर्णाच्या फुलांचा चहाच ऐकलाय, हे सर्वच कुठून आलं?
6: काय करतील सांगता येत नाही.
4: अगं तोच आहे तो, म्हणजे चहाच आहे, त्याचं आम्ही सरबत
3: केलं.
4: म्हणजे सरबत म्हणजे मोहितो केला खास तुमच्यासाठी.
6: अरे थांबा, म्हणजे पहिला प्रयोग आमच्यावर आहे का काय?
5: चांगलं लागतं रे काका. आणि सरबत म्हणजे ऍक्च्युली चहाच तो, म्हणजे खरा तर चहा पण नाहीच. ऍक्च्युली चहा कुठे घालतो ना त्यात आपण?
6: यार काय,
4: ए अगं काय बोलतीयस काय, एकदा ठरव नक्की चहा आहे का सरबत आहे ते.
6: म्हणजे मला लक्षात येते तो प्यायल्यावर ह्या असं काहीतरी विचित्र बरळायला होतं का काय?
3: त्यासाठी तिला तो प्यायला कशाला हवाय?
6: ते गरज आहे मला काय.
5: अरे अरे काका, म्हणजे फुलं उकळवतात हा, मग ती गाळून घेतात, मग ते गरम प्यायलं तर चहा, आणि थंड झाल्यावर त्यात मध बर्फ घालून प्यायलं तर सरबत. कोणाला काय हवं ते म्हण.
4: बर, भावना पोचलेल्या आहेत. पण तुम्ही काय केलंय, म्हणजे चहा का सरबत? आम्ही मोहितो, समर कूलंट मोहितो.
2: आणि तुम्ही दोघं एवढं उन्हातून दमून आलात ना, त्याचा शीण घाल.
5: एक्झॅक्टली,
3: येस घ्या.
5: वा
4: काय मस्त रंग आहे रे,
6: रंग मस्त वाटतो
3: एकदम परफेक्ट ऍक्वा ब्ल्यू.
4: आणि गंमत माहितीये का, यामध्ये लिंबू पिळला ना तर तो जांभळा होतो.
3: येस, नेचर्स मॅजिक.
2: येस.
5: बरं झालंय कसं ते सांगा ना आता पिऊन.

0: छान लागतंय ग. म्हणजे परत करायला हरकत नाही.
1: म्हणजे चांगलं झालंय,
2: आवडलं ना तुमच्यासाठी तर एवढं केलं.
0: वा वा वा. ए पण काका तू काही बोलत नाही असते, आवडलं का नाही?
3: म्हणजे चांगलं झालं, चांगलं झालंय. आम्ही उन्हातून येणार म्हणून तुम्ही आठवणीने केलं हे थंड, ते खूप म्हणजे छान वाटलं बरं का. बरं वाटलं खरं सांगू का म्हणजे काय, पण नेहमीचा चहा प्यायल्याशिवाय मला तरी काय तरतरी यायची नाही बाबा. हा तो मिळेल का एक कप म्हणजे खरंच हे छान झालंय. मी काय असं
4: नाही नाही नाही, ह्याला हे म्हणजे ना तिरामिसू खायला दिल्यावर मला आपला मावा केकच आवडतो असं म्हणण्यासारखं आहे.
3: आता म्हणजे बघ आहे तर आहे, आता काय म्हणजे आम्ही सवयीचे गुलाम रे
4: काय.
3: आणि बघ चहाने काय फ्रेश वाटतं हे तुम क्या जानो विराज बाबू.
4: हो हो हो, सगळं माहितीये, सगळं माहितीये. नाही मलाही आवडतो चहा. अरे पण मोई तो पुढे चहा म्हणजे जरा आतीच झालं नाही का रे काका.
0: आणि तो सुद्धा एवढ्या उकाड्यात
4: बघ की
0: होतो चहा.
3: नाही पण का का म्हणजे त्याला काय झालं हे बघ मला लागतो बुवा. आणि एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय करत तुम्ही जरा म्हणजे आतीच करताय.
1: काका काका मला पण कधी पण चहा चालतो, कधी चालतो चहा.
3: असं बोललीस तू, अरे चहाला वेळ लागत नाही पण वेळेला चहाच.
1: करेक्ट. ओके ओके, एवढं एक्सप्लेनेशन देऊ नकोस. तुला हवाय ना चहा, मी आणते करून
3: प्लीज.
1: एक कप करायला काही वेळ लागत नाही, लगेच आत्ताच आणते.
0: ए विद्या विद्या, तू चहा करायला जाणारच आहेस ना, तर मग मला एक कप कॉफी आणशील का? माझी पण नेहमीची वेळ झाली ना
3: कॉफीची.
4: आहे का आहे का, एवढी मेहनत करून मोईतो राहिला बाजूला आणि चहा कॉफीवरच आले दोघे.
2: बघ ना बघ ना मावशी, तू कॉफी, मला वाटलं तू नाटकवाली म्हणजे चहा बाज असणार माझ्यासारखी.
0: का नाटकवाल्यांनी काय कॉफी पिऊ नये
1: तर काय?
2: असं काही नाही ग, पण जनरली नाटक आणि चहा हे समीकरण जुळत ना म्हणून.
0: हो म्हणजे नाटक असताना चहा घेते मी, पण एरवी मला कॉफी
3: कॉफी.
4: म्हणजे मोईतो वाजत गाजत आला खरा, पण जिंकले मात्र चहा कॉफीच.
3: नाही कसं आहे माहिती का विराज, मोई तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना.
4: प्लेयर्स?
3: हा नाही म्हणजे तुमच्या भाषेत सांगितलं म्हणजे पटतं तुम्हाला.
4: नाही मलाही तशी कॉफी आवडते, पण आता एवढा मोई तो असताना नाही म्हणजे. हा
0: तेच तर काका, अरे एवढ्या चहाच्या आहारी जाऊ नको. अतिव्यसन बरं नव्हे
3: बरं काय? काय नाही, थांब थांब थांब, काय चहा आणि व्यसन काय खोल्या आहेत काय तुम्ही? नाही बघ मला सांग, चहा व्यसन असत तर दाखवण्याच्या कार्यक्रमात चहाला स्थान दिलं गेलं असतं का?
2: करेक्ट आहे काका तुझं, एवढ्या महत्वाच्या प्रसंगी लागतो तो चहा.
4: अगं दाखवण्याचे चहा पोहे जुने झाले आता, आता कॉफी डेक्स वरच जातात ना हल्ली.
1: विराज विराज, तुला रे बरं माहिती विराज,
4: खबर खबर रखते है हम सबकी, बाकी काही नाही. हा
1: मग तुझी आता खबर ठेवायलाच हवी आहे. ठेवतेच.
2: ए म्हणजे आता विराज कसं म्हणेल, शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
4: विराज सुधारा रे,
0: कॉफी पे बुलाया कसं वाटतं त्यापेक्षा चहाच
3: बरं.
4: एक मिनिट, रुचा ताई तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस ग? म्हणजे मगाशी तू कॉफी आवडते म्हणालीस, पण आता तिलाच नाव ठेवतीयस. नक्की तुला काय आवडतं बाई, चहा की कॉफी?
0: मला ना सकाळी चहा आणि रात्री कॉफी.
3: बघ
2: डबल ढोलकी झालं.
0: ए नाही नाही नाही असं नाही. नाही नाही ऐक, मला ना मला ऋतूनुसार पेय प्यायला
3: आवडतं. म्हणजे कसं? म्हणजे कसं
0: सांगते सांगते. म्हणजे पावसाळ्यामध्ये आल्याचा वाफाळता चहा, थंडीत कडक हॉट कॉफी, उन्हाळ्यात मात्र सरबत किंवा मोईतो.
1: हो ओके ओके, म्हणजे काय माहितीये का, ही अपक्ष आणि हिचा सगळ्यांनाच बाहेरून पाठिंबा.
0: अरे आवडत असेल तिला सगळं, काय बाहेरून पाठिंबा काय, काय चाललंय काय तुमचं?
4: नाही नाही अगं मावशी कसं आहे, तुझ्या आतापर्यंत लक्षात आलं नाहीये का की आपल्यात चक्क दोन पक्ष पडलेत, एक चहा प्रेमींचा आणि एक कॉफी प्रेमींचा.
0: चल चल, मी नाही काय असं मानत.
4: अगं
1: ए मावशी, आत्ता चहा आणि कॉफी हेच दोन मोठे पक्ष पडलेले आहेत हे मान्य कर.
2: आणि त्यात चहा पक्ष वरचढ आहे हे तर सर्वज्ञात आहे.
4: चल चल अजिबातच नाही, कॉफी पण कुछ कम नाही.
2: तुला मान्यच करायला लागेल. अरे दाखवण्याच्या कार्यक्रमात चहा, विचारपूस करताना
1: चहा,
2: पावसात भिजल्यानंतरही
1: चहा,
2: गेला चहा, वेळ घालवायलाही
1: चहा,
2: मनाला तरतरी आणायला

0: आणि पोटावर प्रेशर आणायलाही
1: चहा.
2: अरे पण मग जागरण करायला कॉफी किंवा ऑफिस डील्स करायला सुद्धा कॉफी हो की नाही, आणि डेट वर जायला सुद्धा कॉफी.
3: चहा म्हणजे मैत्री, उत्साह.
0: अगं मग कॉफी म्हणजे प्रेम, स्टाईल.
2: ये बात.
3: अगं चहा म्हणजे उत्स्फूर्तता,
0: कॉफी म्हणजे उत्कटता. चाय तो एक बहाना है, ढेर सारी बातों का खजाना है.
2: वाह वाह वाह. मग कॉफी म्हणजे हा कॉफी आणि बरच काही.
0: काही सुचलं
1: नाही. बघ बघ, अरे चहाला मोठा इतिहास आहे.
2: कॉफीला पण
1: बोस्टनची टी पार्टी झाली होती. कॉफी नाही बरं का, कॉफी नाही, चाय पे चर्चा रंगतात, इतिहास गवा है.
4: असं काही नाही, असं काही नाही. कॉफी विथ सो अँड सो असे शो पण रंगतात, प्रसिद्ध होतात चांगले. हा माहितीये का, 1930-40 दशकात इंडियन कॉफी हाऊस हे संस्कृती आणि गप्पांचं मुख्य केंद्र होतं.
1: खूप जुना इतिहास.
3: मावशी मावशी, तरीही चहाला परंपरा आहे, संस्कृती आहे, आदरातिथ्याचा तो अविभाज्य भाग आहे.
2: तुला काय म्हणायचं ग विद्या, म्हणजे कॉफीने काही आदरातिथ्य होत नाही का? अगं उलट दत्त जयंतीला हमखास कॉफी आणि पेढ्याचाच प्रसाद असतो, आठवतंय का तुला?
0: हो विराज, अरे ती जायफळ किंवा वेलची घालून उकळवलेली फिल्टर कॉफी.
2: मग मग
0: काय लागते, एरवी कधी केली ना तरी तिला तसा स्वाद येते. मग
5: खरे म्हणजे नेहमीचा शिरा प्रसादाच्या शिऱ्यासारखा होत नाही अगदी.
4: अजूनही ना जिभेवर रेंगाळते हा त्या कॉफीची चव. हे पण अलीकडच्या कॉफी शॉप मध्ये गेलं की काय अरोमा येत असतो ना कॉफीचा, त्या वासानी ती प्यावीशी वाटते.
1: म्हणजे खरंय, वासानी प्यावीशी वाटते खरी, पण मला त्यातलं काही कळत नाही. म्हणजे काय ते कापुचिनो घ्या, नाहीतर ते लॅटे घ्या, काय त्याची नावं पण म्हणणार आहे, कुठली तरी घ्या आणि ती आपलं कडू सगळं.
0: अरे कडू नाही रे, स्ट्रॉंग असतात.
1: हे म्हणजे ते म्हणजे ते हे काय ह्याला काय म्हणलेलं आहे, स्ट्रॉंग म्हणलेली काय कडवटपणा कमी होणार आहे. त्यापेक्षा म्हणजे कसं, चहाच बरा.
3: अगदी बरोबर.
2: कसला बरा, चांगला झाला तर ठीक, नाहीतर तो ग्रीन टी वगैरे घशाखाली उतरत नाही रे.
4: हे आपल्या चर्चेवरनं आठवलं बरं का, कोपी लुऑक म्हणून एक कॉफी मिळते.
1: बापरे,
4: ती म्हणे सीवेट कॅटला आधी कॉफीची फळं खायला
2: देतात
4: आणि मग त्याच्या विष्ठेतून ज्या बिया मिळतात त्याची कॉफी करतात.
2: बरोबर.
4: आणि ती सगळ्यात महाग असते.
0: आणि मावशी अगं तशाच पद्धतीने पण फक्त हत्तीच्या मदतीने ब्लॅक आयव्हरी कॉफी बनवतात. आता ती सगळ्यात महागडी कॉफी आहे. किती माहितीये,
3: किती,
0: 1.5-2 लाख रुपये किलो असते म्हणे.
1: एवढी
0: बघ ना
1: हत्तीच्या. त्याच्यासोबत काय काय एक एक पद्धती शोधून काढतील आणि बनवतील, असं काही नेम नाही बाबा, कठीण आहे.
3: अरे पद्धती म्हणजे ते कोरोनाच्या काळात नाही का डालगोना कॉफीचा शोध लागला होता.
5: वेड्यासारखी तेव्हा काही काम धंदे नाही, जो तो आपला फेस काढत बसलेला.
1: ढालगच कॉफी होती
0: खरंच, पण छान लागते ती. ती पण छान लागते. आणि कोल्ड कॉफी, कोल्ड कॉफी म्हणजे तर उन्हाळ्यावरचा उतारा.
4: आणि व्हॅनिला आईस्क्रीम घातलं की आणखीन छान दाट एकदम.
5: लागेल तर काय छान, पण प्यायली की शरीरावर दिसते ना.
0: मग चहा काय दिसत नाही, त्यातही साखरच असते की.
3: अगं हो, पण तो कटिंग मध्ये पिता येतो. कटिंग मध्ये
4: असू दे, कॉफीचे छोटे छोटे शॉट्स
2: घेताय. परफेक्ट. करेक्ट करेक्ट करेक्ट. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं का, कॉफी ना अशी रॉयल. चहा म्हणजे असा जनरल.
1: मग आईस टी कसा काय चालतो, आईस टी कसा? नाही नाही, आणि ते पिताना ते असं स्टेटस ठेवता तुम्ही, जनरल क्लास म्हणून ठेवता.
2: कॉफी क्लास साठी आणि चहा मास साठी मान्य करणार.
1: बघ बघ, बर बाबा बर. पण या जनरल चहात बिस्किट बुडवून पितानाची मजा किती अमूल्य आहे तुला कसं काय कळणार?
2: म्हणजे म्हणजे म्हणजे म्हणजे
1: हा म्हणजे बशीत ओतून असा फुर करत चहा प्यायचा, किंवा गरम चहात बिस्किट खारी किंवा बटर बुडून खातानाचा आनंद, असं कॉफी दे का सांग मला.
4: तो तुकडा ना कधी चुकून आत पडला कपात, चमच्याने खायची मजा काय.
3: खरंच खरंच मावशी एकदम. आणि ती खारी भिजवून खाण्यासाठी अजून चहा घ्यायचा आणि मग चहा उरला म्हणून अजून खारी, म्हणजे सिमेंट पाणी.
0: आणि चहा बरोबर भजी.
3: हा हा हा हा, नको ग आठवणी अशा, नको नको.
1: होय होय, क्या बात
4: आहे. बालपण पोचलंय आपलं सगळं अशा नाश्त्यावर, त्यामुळे खारी म्हटलं ना की ते आपसूक.

0: होतं सगळं.
1: हा म्हणजे कसं झालं माहिती का, काही जोड्या अशा अतूट आहेत जसं चहा आणि बालपण
2: आणि कॉफी आणि तारुण्य.
3: अच्छा, म्हणजे जे ज्याच्याकडे नाही ते पेय पिताय तर
4: तसं समज हवं तर.
1: हा मग बरं झालं, वार्धक्याचं काही पेय नाही ते बरं झालं.
2: अरे काका, म्हातारपणी तोंडाचं बोळक, हातपाय थकलेले, एवढं एन्जॉय करून कुठे काय पिता येणार आहे.
4: म्हणूनच त्यापूर्वीच सगळं पिऊन घ्या, त्या वादात पडूच नका. खरंय, चहा कॉफी हा फुका वाद टाळा हो,
1: आणि जो जे वांछिल तो ते प्या हो.
2: प्या हो.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: तर प्रवीण सर, पुन्हा एकदा या चौथ्या भागात आपलं स्वागत. मागच्या भागाच्या शेवटी आपण कार्यबाहुल्यामुळे तुमच्या मुलाचं बालपण तुम्हाला जवळून बघता आलं नाही अशी खंत व्यक्त केली होती.
2: म्हणजे मला आठवतंय तो लहान होता, म्हणजे जन्म झाल्यानंतरच, ते 5-6 महिन्यांनी, आणि मी शूटिंगला गेलो. तर मी 2-2.5 महिने त्याच व्यापात होतो. बरं, तेव्हा स्ट्रगलर असिस्टंट असायचो आणि मी 2.5 महिने राहिलो. तर एकदम माझं पोरग चालतच आलं.
1: ओ,
2: तर मला ना, तुम्हाला सांगतो, माझ्या डोळ्यातच पाणी आलं.
1: साहजिक आहे
2: की त्यावेळी तो असं रांगण्याच्या स्टेजवर होता. आणि मी त्याला एकदम, मी ज्यावेळी आलो ना, तर पोरगा असं चालत आलं माझ्याकडे, असं नाही का, अडखळत अडखळत. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी ते 2 महिने मिस केले ना थोडक्यात,
1: अर्थात
2: त्याचं रांगणं, हळूहळू उठणं, बसणं, मग चालणं, ते माझ्याकडनं गेलं आणि डायरेक्ट पोरगं चालताना दिसलं. तर ती खूप हळवी करणारी भावनिक गोष्ट होती. पण ते जी काय धावपळ होती ती त्याच्याच भविष्यासाठी होती. पण हे खूप अवघड असतं अशा गोष्टी पचवणं.
1: त्यातूनही खरं हे अवघड असतं की त्याला हे कळणं की आपल्या भविष्यासाठी ही धडपड चालली आहे. मला वाटतं त्यात एक आई म्हणून खूप मोठा रोल प्ले करते की आम्ही दोघंही तुझ्यासाठी करतो. जरी आता बाबा तुला समोर दिसत नसले तर आम्ही दोघंही धडपड तुझ्यासाठी करतोय. हे सगळं पाझरलंय त्याच्यापर्यंत?
3: शब्दांनी खूप कमी पाझरलंय. काय होतं, शब्दांनी सांगितलं गेलं ना की ते थोडंसं, म्हणजे ते त्या अर्थापर्यंत पोहोचत नाही असं मला वाटतं. कृतीतून जास्त ते समजायला पाहिजे मुलांना. सांगितलं की ते कदाचित लेक्चर वाटू शकतं, किंवा मलाही ते पटत नाही की आपण काय त्याच्यावर

0: उपकार करण्यासाठी नाही केलेले, त्याला जन्म घातलाय त्यांनी आपल्याला सांगितलं की मला जन्माला घाल.
1: बरोबर.
0: तर हे त्याच्यासाठी चाललेलं आहे हे त्याला आमच्या कृतीतून कळू दे असं माझं म्हणणं असतं. त्यामुळे शब्दांनी असं फार नाही सांगितलेलं, पण कृतीतून प्रत्येक वेळी सांगितलं जातं ते.
1: खूपच छान. एक गाणं परत एक आवडीचं. तुमचाच नंबर आहे आता. नाही का सरांचा?
0: नाही सरांचं झालं ना, आम्हाला झालं. परत गॅलरीमध्येच येते आमचा रोमॅन्टिसिझम, सगळा गॅलरीमध्ये असा

0: झालं ना
1: ओके
0: आभाळा झालं. परत गॅलरीमध्येच येते आमचा रोमॅन्टिसिझम. सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो, तर चहावरून
1: मला अंदाज आला. रोजचा चहा चुकवत नाही आम्ही. सकाळचा म्हणजे जेव्हा मी बाहेर नसेल, सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच.
2: वा
0: काय अंदाज आला.
2: उनो ना.
0: करेक्ट.
2: खूप छान. ऐकूया आपण
1: मुळशी पॅटर्न पुन्हा प्रणीत कुलकर्णी. अप्रतिम गाणे उन्हा वाटत.
2: खरंच खरंच.

0: प्रवीण सर, स्नेहलताई, आपण बोलता बोलता मध्ये गाणी पण ऐकतो आहोत, पण खूपदा गाण्यांमुळेच बोलणंही होतं. गाणी एखादा प्रसंग निर्माण करतात म्हणा, किंवा गाणीच त्या प्रसंगाला घेऊन येतात, तो प्रसंग अधिक ठळकपणे आपल्या आयुष्यात उभा राहतो किंवा आठवतो तरी. अशा अर्थानं यापुढचं तुमच्या आवडीचं गाणं कुठलं असेल?
1: या मोडवर मी म्हणजे मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सिनेमा लिहित होतो आणि धर्मवीर दिघे साहेबांचं अचानक जाणं हे खूप चटका लावून गेलं होतं आणि ते आनंद दिघे साहेब होते
0: नक्कीच,
1: आणि त्यांच्या जाण्यानं आनंद हरपला होता आणि म्हणून मी मंगेश कागणे, जो मगाशी म्हटलं, त्या मंगेश कागणेला मी हॅट्सअप करतो की काय त्यांनी एका टाकेत लिहून माझ्यासमोर कागद ठेवला होता. कारण प्रणित कुलकर्णी गेल्यानंतर मी गीतकारासाठी आणि संगीतकारासाठी पोरका झालो होतो. ना नरेंद्र भिडे होता, ना प्रणित दादा होता, आणि मंगेश कागणेने माझ्यासमोर एक दिवस कागद आणून ठेवला आणि म्हटलं हे गाणं लिहिले बघा, माझा आनंद हरपला. तुम्हाला सांगतो म्हणजे त्या चित्रपटात ते गाणं ज्या ज्या वेळी येतं डोळ्यात आपसूक पाणी येतच, पण ना ते गाणं कुणीही गेलेलं असेल तर बघा तेच गाणं लागतं.
0: खरंच
1: पहिल्यांदा मला चटका कधी बसला माहितीये का, ते गाणं ऐकताना अजित दादा गेले
0: हो,
1: आणि अजित दादा गेल्यावर सगळ्या महाराष्ट्रात त्यांच्या त्या अंतयात्रेच्या व्हिडिओंना माझा आनंद हरपला हे गाणं लागलं. मी तुम्हाला सांगतो म्हणजे पहिला असा कुणीतरी राजकारणी होता जो गेल्यावरती मी कळत न कळत रडलो होतो आणि माझ्याच सिनेमाचं गाणं त्यांच्या अंतयात्रेंना ज्यावेळी लागत होतो माझ्या अंगावर काटा आलं.
0: खरंच आहे,
1: कारण महाराष्ट्रातील इतका हरहुन्नरी नेता गेला आणि त्याच्या अंतयात्रेला जेव्हा आपणच सिनेमासाठी लिहिलेलं लिहून घेतलेलं गाणं लागतं तेव्हा ते चटका लावून जात होत.
0: बरोबर
1: आहे. का माहितीये का, माझी अजित दादांची खूप सुंदर आठवण आहे. एकदा भरतनाट्य मंदिरमध्ये ना काहीतरी आम्हाला आर्थिक मदतीची गरज होती आणि मी त्याच्या नियामक मंडळावरती सदस्य म्हणून माझी त्यावेळी तरुणपणात माझी निवड केली होती. तर ना कुणीतरी आम्ही म्हटलं ते अजित दादांकडं निवेदन घेऊन जाऊ की आपल्याला एवढं मोठं 125 वर्ष जुनं रंगमंदिर आहे त्याला काहीतरी डागडुजीसाठी आपल्याला शासनाने दिलं पाहिजे. तर अजित दादा आले होते, तर लक्ष्मीकांत खबिया आहेत ते त्यांच्याबरोबर काम करायचे, तर ते म्हटले तुम्ही निवेदन द्या म्हणून आम्ही गडबडीत एक निवेदन दिलं. तर अजित दादांनी ते असं, त्यांची स्टाईल होती, ते खूप फास्ट काम करायचे, त्यांनी असं ते वाचलं आणि एक सही केली. ओके, या उद्या सकाळी 7 वाजता मंत्रालयात.
0: अच्छा.
1: तर म्हटलं 7 वाजता 7 वाजता कुठलं सरकारी कार्यालय उघडत आणि कुठला असा राजकारणी आहे जो सकाळी 7 वाजता ऑफिस मध्ये बसणार आहे. तर कोणीतरी म्हटलं की हे 7 वाजता बोलवले, तर आम्ही निघालो. तर काहीतरी बाबा दत्ताची खिचडी खात खात आम्ही 7:15 पोहोचलो मंत्रालयात. चला म्हटलं काय 7 वाजता म्हणजे काय, 7 वाजता येतात का राजकारणी? हा, तर मी गेलो बसलो. 7:15 झाले, आम्ही 15 मिनिटं वेटिंग करत होतो. तेवढ्यात एक शिपाई आला, कुणीच नव्हतं मंत्रालयात, तर एक शिपाई आला, काय काम आहे? म्हटलं ते अजित दादांनी बोलवले. किती वाजता बोलवलं होतं? म्हटलं 7 वाजता. मग किती वाजता आला? म्हटलं आम्ही 7:15 आलोय 15 मिनिटं आधीच, अजून तरी इथं कोणी दिसत नाही. म्हटलं अजित दादांनी 7:00 बोलवलेलं असेल ना, तर 7:45 येऊन बसायचं असत. म्हटलं म्हणजे अजित दादा 6:30 आलेत. तुम्हाला सांगतो मी नकशिकांत आदरलो होतो की एक राजकीय माणूस मंत्रालयात 6:30 वाजता हजर होता. तर आम्ही घाबरतच आत गेलो.

0: अजित दादा तिथं बसलेले. म्हटले मी तुम्हाला पाहिलं सीसीटीव्हीतच, तुम्ही सव्वाच आला, 15 मिनिटं लेट आला, मी 7 सांगितलं होतं. म्हटलं माफ करा की आम्हाला नाही वाटलं की कुठला राजकारणी 7 म्हणजे 7 हजर असेल, शक्यतो उशिराच येतात ना. ते म्हटले का माहितीये, ते निवडलेलं आहे आम्ही, वेळेच्या बाबतीत माग पुढे नाही, 7 म्हणजे 7, कारण मी 7:30 येतो म्हणून तुम्हाला 7 वेळ दिलती. हे बघा, आवडता राजकारणी जर आमच्या दोघांना विचारला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे म्हणजे भारावून टाकणारं व्यक्तिमत्व आहे. त्याआधी आवडते अटल बिहारी वाजपेयी होते, पण एकनाथ शिंदे साहेबांचा तर मी किती जवळचा आहे सगळ्यांना माहिती आहे. धर्मवीर सिनेमा लिहिला एकनाथ शिंदे साहेब कसे माहितीये का, आनंद दिघे साहेब 3 झोपायचे, एकनाथ शिंदे साहेब पण 3 झोपतात, म्हणून ते 21 अवेलेबल होता. देवेंद्र फडणवीस अत्यंत बुद्धिमान राजकारणी म्हणून मला खूप आवडतात. आणि एक राजकारणी जे आज आपल्यात नाहीत ते म्हणजे अजितदादा, मला खूप आवडतात, आवडायचे. खरं तर वाईट वाटतंय असं म्हणताना की आवडायची, कारण आता नाही आहेत अजितदादा आपल्यात, आणि चटका लावून जाणारा मृत्यू होता तो त्या दिवशी माझ्या मते 28 जानेवारी को
1: हो
0: बघा ना दिवस, पण तारीख किती पटकन आठवली, विसरूच शकत नाही आपण ती तारीख. त्यामुळं माझ्या मते स्नेहल तूच उठवलं होतं ना झोपेतून मला,
2: हो
0: मी रात्री शूटिंग झालं होतं 5 पहाटे, त्यामुळे मी झोपलो होतो, हिणीवून उठवलं हलवून हलवून. तर हिला टिपिकल मला माहिती आहेत कोण आवडतात, आणि ती म्हटली अरे प्रवीण ऐक ना ऐक ना बातम्या बघ ना. म्हटलं काय झालं, अरे अजितदादा गेले. म्हटलं काय, अजितदादा गेले विमान अपघातात. तर ती बातम्याने ते हे मला खूप हे लावून द्या, कारण माझी एक खूप आवडती आठवण आहे त्यांच्या बाबतीतली.
1: खरंच एक तर विश्वासच बसला नाही त्या बातमीचा, एवढ्या फेक बातम्या त्या काळात म्हणा किंवा आजही येतात थोडं आधीपासून.
0: अरे सकाळी 6:30 मंत्रालयात हजर राहणारा मंत्री गेला, 6:30 सह्या करणारा मंत्री गेला, म्हणून गमतीने असं म्हणतात ना, म्हणजे फडणवीस साहेब एकदा बोलले होते माझ्याकडे एक उपमुख्यमंत्री असा आहे जो सकाळी 6 काम करतो रात्री म्हणजे नागता आणि मग झोपतो, आणि दुसरा उपमुख्यमंत्री असा आहे जो सकाळी 6 मंत्रालयात हजर राहतो. त्यामुळे माझं सरकार हे चालणार आहे
1: 24
0: हा. त्यामुळे शिंदे साहेब हे सकाळी 6 काम करतात आणि मी पाहिलंय,
1: बरोबर
0: मी डोळ्यांनी पाहिलंय त्यांना काम करताना. आणि मी हेही पाहिलंय की अजितदादा सकाळी 6 मंत्रालयात हजर राहतात आणि काम
2: करतात.
0: आणि त्या अशा अजितदादांना ज्यावेळी ते गाणं लागलं होतं माझा आनंद हरपला आणि अख्खा महाराष्ट्र रडत होता, तेव्हा कळलं की यस या माणसासाठी का महाराष्ट्र रडतोय, तर माझा आनंद हरपला हे गाणं त्यावेळी. म्हणून आजही ते गाणं आनंदीघेंसाठी खरं आम्ही लिहिलं होतं, कारण त्यांचं नाव आनंद होतं आणि ते गेल्यावर खरंच महाराष्ट्राचा आनंद हरपला होता. आणि ते गाणं सगळ्यांनी ऐका, डोळ्यासमोर ही दोन मोठी माणसं आणा.

0: प्रवीण सर, एक या कार्यक्रमाचा असाही कट असतो म्हणा, एपिसोड असतो म्हणा, किंवा टर्न असतो म्हणा, की तुम्हा दोघांना एकमेकांची आयुष्य जर जगता आली या क्षणापासून, तर काय करायला आवडेल? मला वाटतं योगायोगानं आपण त्याच टर्नवर पोहोचलो होतो की मला बाहेर राहावं लागलं आणि ती सगळं घरातलं बघत होते. फक्त मुलाचं संगोपनच नाही तर घर चालवणं एक खूप मोठी संकल्पना आहे. तर आत्ता या वळणावर जर हे आयुष्य बदलली तर काय करायला आवडेल?
1: तर मला तिने जे माझ्या मुलाचं बालपण तळहाताच्या फुडासारखं जपलं, तर मला ते आई होऊन त्या पोराचं बालपण जपायला खूप आवडेल. त्याच्याशी खेळायला आवडेल, धमाल करायला आवडेल. जे राहून गेले ते आई होऊन करायला खूप आवडेल.
0: तरी काय करू शकाल, आई कसं व्हाल?
1: तेच ना मी म्हटलं ना, तिने ज्या पद्धतीनं त्याला वाढवला, आई होऊन त्याला वाढवणं मला खूप आवडेल.
0: ताई, जर रोल एक्सचेंज करता आले तर तुम्हाला आता मोकळीक मिळाली, सर घरात थांबणार आणि तुम्ही बाहेर असणार.
2: मला थोडं अवघड जाईल, कारण मला माहितीये मला हे आवडेल खूप. की एका पॉइंटला कधी कधी एक गृहिणी म्हणून ना कंटाळा येतो की सारखं आपण काय घरात बसायचं आणि हे काम करायचं. मग कधी कधी भांडताना पण हा विषय निघतो की मग तू घर सांभाळ, मग मी बाहेर कर कमवेन वगैरे, असे भांडतानाचे विषय होतात.
0: खरंच
2: हो, मी म्हणतो की
1: म्हणजे काय, एकदम मन लावून म्हणतो
0: त्या टर्नला पण येणारच आहोत.
2: पण बाहेर मी पण बाहेर पडलेली आहे, मी पण काम केलेलं आहे, मी पण पैसे कमावलेले आहेत. मला माहिती आहे माझ्या कितपत काम करताना माझ्या मर्यादा कितपत आहेत त्याच्या तुलनेत. तो ज्या पद्धतीने बिझनेस रिलेशन्स सांभाळतो ते मला नाही सांभाळता येणार. मी खूप इंट्रोवर्ट आहे, तो खूप एक्स्ट्रोवर्ट आहे. तर लोकांशी बोलणं, संवाद साधणं, तो जितक्या सहजपणे समाजात वावरतो, सहज लोकांमध्ये मिसळतो, ते मला आवडतं खूप. पण मला ते करता नाही येत, मला ते अवघड जातं करायला. तर असे रोल एक्सचेंज झाले तर मला थोडंसं त्या बाबतीत थोडं अवघड जाईल असं मला वाटतंय. बाकी तर काय, पैसे वगैरे कमावणं हे सगळं केलेलंच आहे.
0: बरोबर.
2: सिनेमाचं लेखन केलेलं आहे, दिग्दर्शन केलेलं आहे.
0: बरोबर. आणि त्या काळात मला वाटतं ह्या सगळ्यांसोबत जरी तुम्ही त्याला ब्रेक म्हणत असाल, तो फक्त या क्षेत्रापासून, सिने क्षेत्र, नाटक क्षेत्रापासून ब्रेक जरी असला तरी आपण पूर्ण वेळ नोकरी केली आहे.
2: हो हो.
0: पोलीस डिपार्टमेंट सारख्या खूप जिकरीच्या कामामधली ती नोकरी आहे. म्हणजे अगदी तो खरं ब्रेक म्हणताच येणार नाही, फक्त
2: या क्षेत्रापासूनचा ब्रेक. त्यातही म्हणजे फार ब्रेक ब्रेक पण नव्हता, असे छोटे छोटे काहीतरी मी करतच होते.
0: अगदीच अगदी. गाणं
2: गाणं आता एक हिंदी ऐकूयात.
0: जरूर.
2: मोह मोह के धागे.
0: अरे क्या बात आहे, नक्की ऐकूया.

प्रवीण सरांनी आणि स्नेहलताईंनी अगदी त्यांच्या नव्या देऊळबंद 2 या चित्रपटाच्या प्रमोशनच्या धामधुमीतही आकाशवाणीसाठी वेळ दिला होता, पण तरीही गप्पांचा मोह आवरत नव्हता म्हणून आमच्या गप्पा 2.5 तास चालल्या होत्या. या भागाची वेळ मात्र इथे संपत आली म्हणून हा मोह तात्पुरता आवरता घेत या भागातून निरोप घेतो आहोत. तर श्रोतहो, आपण ऐकत होता सुप्रसिद्ध सिने लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी लेखिका गीतकार दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा. आज आपण ऐकला 4 भाग. पुढच्या भागासाठी ऐकत रहा.

मोह मोह के धागे। श्रोतो, आम्ही कार्यक्रमातल्या या प्रवीणजी तरडे आणि स्नेहलजी तरडे यांच्याशी गप्पांचा मोह मला अजिबात आवडता आला नव्हता।

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम आम्ही. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून. दुपारचे ठीक 3 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम सखी सहेली आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोतेहो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण यशवंत जोशी यांची शेवग्याच्या शेंगा ही कथा ऐकणार आहोत. वाचक स्वर आहे संज्ञा कुलकर्णी यांचा. वडिलांच्या अस्थी आळंदीला पोहोचवून श्रीनिवास आत्ताच आला होता. श्रीनिवासचे वडील दामोदर पंत हे एक धनाढ्य गृहस्थ होते. 50-50 हजारांची इस्टेट, मुलगे 3 व मुली 2, पैकी एकीचे लग्न झाले होते व एकीचे व्हायचे होते. श्रीनिवासच्या मातुश्री 5-6 वर्षापूर्वीच स्वर्गवासी झाल्या होत्या. दामोदर पंतांची एकच इच्छा पूर्ण राहिली होती आणि ती म्हणजे त्यांच्या धाकट्या मुलीचे राहिलेले लग्न. तिचे नाव तारका. दामोदर पंतांच्या 3ही मुलांची लग्ने झालेली होती. दामोदर पंतांनी आपले मृत्यूपत्र करून ठेवले नव्हते. इस्टेट अवाढव्य. दामोदर पंतांच्या मृत्यूमुळे त्यांच्या सुनांची फार तारांबळ उडाली. सुनांना त्यांच्या माहेरच्या माणसांकडून काहीतरी वानगी मिळे, त्यामुळे घरातले काही जिन्नस सुनांच्या माहेरी जाऊ लागले. काही दागिने लपून बसू लागले. लढाईनंतर जशी विजयी पक्ष लुटमार करतो त्याप्रमाणे घरात सावळा गोंधळ माजला होता. दामोदर पंतांच्या मुलांची नावे श्रीनिवास, नारायण आणि अमृत. या तिघांचेही आपापसात चांगले नव्हते. सर्वजण निराळे होण्याकरता दामोदर पंतांची सर्व इस्टेट स्वकष्टार्जित असल्यामुळे त्यांच्या मृत्यूचीच वाट पाहत होते. तारका साधी सुंदर एकमार्गी मुलगी होती. वय सुमारे 14. वयाच्या 8व्या वर्षीच मातृवियोग. तेव्हापासून तिचे निम्मे बोलणे कमी झाले. जे आईजवळ बोलायचे ते ती आता कोणाजवळ बोलणार? आईजवळ बोलायचे विचार मनात तसेच पडून राहत. तशा विचारांची तिच्या मनात बरीच अडगळ झाली आणि त्यामुळे तिच्या स्वभावात थोडासा कुढेपणा आला. तारकेची आई वारल्यानंतर पहिल्या वर्षी तिने दामोदर पंतांना फार त्रास दिला. नेहमी ती दामोदर पंतांजवळच असे. एक दिवस वेडी पोर दामोदर पंतांजवळ हट्ट घेऊन बसली. आज माझी वेणी तुम्हीच घाला. दामोदर पंतांनी बरीच टाळाटाळ केली, पण काय करणार, तारकेचा तो बालिश हट्ट त्यांना पुरा करावा लागला. आणि आता तर दामोदर पंतही नाहीसे झाले, त्यामुळे तारकेचे बोलण्याचे ठिकाणच नाहीसे झाले. अलीकडे तर ती मुकीच झाली होती म्हणानात. तारकेच्या आईच्या देखत तिच्या एकाच भावाचे श्रीनिवासचेच फक्त लग्न झाले होते. श्रीनिवासचे लग्न झाले आणि वर्षाच्या आतच तारकेच्या आईने इहलोकाची यात्रा संपवली होती. नंतर क्रमाक्रमाने राहिलेल्या 2 भावांची लग्ने झाली. प्रत्येक भावाच्या लग्नात फक्त तारकेला आनंद होई आणि पुढे पश्चाताप होई. कारण लग्न समारंभात परकेपणाने लाजणारी व भीतीयुक्त आदराने तारकेकडे नंदेच्या नात्यानं पाहणारी तिची वहिनी घरात आल्यावर घरधनिणीच्या नात्यानं तोऱ्याने वागू लागे. आणि तारका घर धनीण झालेली तिची वहिनी तिला म्हणे, आज ना उद्या तुम्ही या घरातून जाणार. तुम्हाला काय करायचे आहे आमच्या व्यवहारात लक्ष घालून? याबद्दल क्वचित ती आपल्या भावाजवळ कागाळी नेत असे. पण सर्व भाऊ होते स्त्रियांचे काही वारी. भाग्यवान मुलींना संसाराची सुखस्वप्ने दिसू लागल्यामुळे आपले लग्न लवकरच व्हावे असे वाटते. पण तारकेला या शब्द

मुलांच्या भडीमारामुळे आपण एकदा लग्न होऊन या घरातून केव्हा निघून जातो असे झाले होते. हलते चालते वडील दिसेनासे झाले होते आणि तिच्या वडिलांच्या दामोदर पंतांच्या दिवाणखान्यात त्यांचा लाईफ साईज फोटो लावलेला होता. तारकेला परिस्थिती असह्य झाली. म्हणजे ती वेड्यासारखीच आपल्या वडिलांची ती तस्बीर कुशीत घेऊन उभी राहिल्यासारखी तस्बीरीला बिलगे अश्रू ढाळी आणि परत फिरे. वडिलांच्या सातव्या दिवशी काही एका विशिष्ट कारणावरून दामोदर पंतांच्या मुलांनी ठरवलं आजच्या आज इस्टेटीच्या वाटण्या करायच्या. श्रीनिवास नारायण व अमृत या दामोदर पंतांच्या मुलांनी आपल्या वृद्ध पण गरीब चुलत्यांना बोलावून आणलं. सर्व वाटण्या बिनतक्रार झाल्या. पण तारका, तारकेचं लग्न होईपर्यंत तिने कुणाजवळ राहायचे? घर थोरल्या भावाने श्रीनिवासने ठेवले होते. नारायण व अमृत हे रोख रक्कम घेऊन घराबाहेर पडणार होते. रूढीप्रमाणे म्हटलं तर तारकेने थोरल्या भावाजवळ श्रीनिवासजवळ राहायला पाहिजे होते. पण श्रीनिवास म्हणाला, तारके, तुला माझ्याजवळ राहायचं असेल तर तू इत उपर नारायण व अमृत यांच्या घराचा उंबरठा चढायचा नाही. वाटेत कुणी भेटलं तरी त्यांच्याशी एक चकार शब्द सुद्धा बोलायचा नाही. आणि जर तू त्यांच्याकडे कधी गेलीस, त्यांच्याशी कधी बोललीस असं मला कळलं तर मी तुला घरातून हाकलून देईन. हाच मंत्र नारायण व अमृत यांनीही जपला. तीन मुलगे असलेल्या आईला निष्ठुर काळाने विचारावे, आई तुझ्या मर्जीवर सोपवतो, मी तुझा एक मुलगा ठार मारणार आहे, कोणता मारू तेवढं मात्र तू सांग, तेवढी सवलत मी तुला देतो. या प्रश्नावर आईने काय उत्तर द्यावे? तशाच स्वरूपाचा प्रश्न तारके पुढे होता. तिने तरी काय उत्तर द्यावे? अखेर तारकेने थोरल्या भावाजवळ श्रीनिवासजवळ राहावे असे ठरले. दुसऱ्या दोन भावांकडे न जाण्याची व त्यांच्याशी न बोलण्याची अट मात्र कायम होती. त्यानंतर दोन एक महिने गेले. घरात काहीतरी धुसफूस झाल्यामुळे तारका सहज जाऊन माडीवरच्या खिडकीत उभी राहिली. शून्य मनानं ती रस्त्याकडे पाहत होती. पाच एक मिनटं गेली अशीच. तिचा मधला भाऊ नारायण त्याच रस्त्याने येत होता. त्याने सहज वर बघितले. बहीण भावांची दृष्टादृष्ट झाली. तारकेला गहिवर आला. सख्खा भाऊ असून त्याच्याशी बोलायचं नाही. नारायणही आपल्या वडिलांच्या घराकडे आणि आपल्या बहिणीकडे उदासीन वृत्तीने बघून खालीमान घालून चालता झाला. कुणी विचारित नव्हते म्हणून की काय, तारकेचा स्वभाव अत्यंत भावनाप्रधान झाला होता. वास्तविक तिच्या मनात खालील विचार येण्यासारखे का तिचे वय होते? पण आपण पाहतोच ना, खुरट्या झाडाला लवकर फुले येतात. तारकेच्या मनात विचार आले, कुठून आणि कुणीकडे, मला कुणीच विचारत नाही, मग मी जगायचं का? नुसतं खाऊन पिऊन देह वाढवायचा आणि परक्या घराण्यात त्या मुली माझ्या इथं येऊन तोरा मिरवतात आणि मी मात्र मिंद अन्न खाल्ल्यासारखी जगते आहे. आहा हा रे भाऊ, बहिणीच्या मानापमानाची त्यांना काहीच पर्वा नाही. मी आपल्या दोन भावांकडे जायचं का नाही व त्यांच्याशी बोलायचं का नाही, का नाही? तारके, जगात असे कितीतरी प्रश्न आहेत त्यांची उत्तरे देताना चीड येईल. मनाच्या समाधानाकरिता आपण असे समजायचे की आपले नशीब असे. नंतर तारका त्या दुःखाच्या उमाळ्यातच खाली अंगणात आली. अंगणातच बरीच फुलझाडे होती. त्याप्रमाणे एक मोठे थोरले शेवग्याचे झाडही होते. त्या झाडाखाली ती बसली. तिला मागच्या एका दिवसाची आठवण झाली. तिची आई हयात असताना याच झाडाखाली, पण काय, आता नुसत्या आठवणी. तिच्या मनात एक काहीतरीच विचार आला. ती उठली, घरात गेली, काठी घेऊन बाहेर आली आणि शेवग्याच्या शेंगा ती पाडू लागली. तोच श्रीनिवासची पत्नी तिची वहिनी ओरडतच बाहेर आली, वंस, शेवग्याच्या शेंगा कशाला पाडता? पाडू नका शेंगा, मी त्या मुद्दाम राखून ठेवल्या आहेत. येत्या रविवारी त्या मला माझ्या माहेरी नेऊन द्यायच्या आहेत. तारकेनं तिकडे लक्षच दिलं नाही. ती मनातल्या मनात पुटपुटली, वा, खास न्याय, माझ्या माहेरच्या शेंगा तुझ्या माहेरी आणि माझ्या माहेरी मात्र मलाच तुझा सासुरवास. वहिनीकडे लक्ष न देताच ती शेंगा पाडीत राहिली. वहिनीनी धुसफूस करत म्हटले, ऐकत नाही का तुम्ही? थांबा, घरी येऊ द्या, म्हणजे सांगते तुम्हाला कसं काय आहे ते. तारकेने पडलेल्या 15-20 शेंगा घेतल्या आणि ती घराबाहेर पडली. घराबाहेर पडता पडताच तिने आपल्या वहिनीला सांगितलं, मी काकूंच्या इथे जातीये गं.

0: दामोदर पंतांच्या सर्व मुलांना आपल्या चुलतीचा फार लळा होता. सर्व तिला आईच्या ठिकाणी मानित आणि ती माऊलीही तशीच प्रेमळ होती. आता श्रीनिवास, नारायण व अमृत हे जरी वेगळे राहू लागले होते तरी ते सर्व 4-8 दिवसांनी आपल्या चुलतीकडे येत असत. तारका मात्र तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आजच प्रथम घराबाहेर पडली होती. चुलतीकडेही ती प्रथम आजच आली होती. तारका चुलतीकडे आली. चुलतीनं विचारले, का ग अशी बाहेर उभी, ये ना आत. हो आले काकू, शेंगा आणल्या आहेत तुला, असे म्हणत तिने शेंगा खाली टाकल्या. तिला उमाळा आला आणि ती रडू लागली, अगदी ओक्साबोक्षी रडू लागली. गाईची आंचळे ओल्या हातानं गोंजारली की गाईला जसा पाना फुटतो त्याप्रमाणे काकूंच्या वात्सल्यपूर्ण सहानुभूतीने तारकेला रडण्याचा पाना फुटला. इतक्यात बाहेर तारकेचा मधला भाऊ नारायण आला होता. तो बाहेरून म्हणाला,
1: काकू मी आलोय.
0: तो ओळखीचा शब्द ऐकून आकाशवाणी ऐकायला यावी त्याप्रमाणे तारकेला आनंद झाला. राजापूरची गंगा एकदम आटावी त्याप्रमाणे तिचे रडणे एकदम थांबले. पडसे येऊन आवाज गेंगारल्यासारखा होतो तशा आवाजात शेवग्याच्या शेंगा हाती घेऊन ती आपल्या काकूला म्हणाली,
1: काकू मी तुला पुन्हा केव्हा तरी शेंगा आणून देईन, या मी आत्ता नारायणाला नानूला देते.
0: तो हृदयाचा प्रेमळपणा पाहून कुणाला गहीवरून येणार नाही. काकू गहीवरून म्हणाल्या,
1: दे बरं त्याला, पुन्हा आणून दिला नाहीस तरी चालेल. अगं पण वेडे पोरी, त्याला काही कमी आहे का, तो आणीत नसेल का बाजारातून.
0: तारका उद्गारली,
1: पण काकू त्या बाजारच्या त्याच्या वडिलांच्या घरातील त्याच्या हक्काच्या शेंगा त्याला आता कधी मिळणार आहेत का ग.
0: प्रसंगाने दगडालाही पाझर फुटतो असे आपण म्हणतो, पण नारायण अगदीच दगड नव्हता. त्याच्या डोळ्यात काही पाणीच म्हणायचे ना. त्याने मुकाट्याने हात पुढे केला व शेंगा घेतल्या. तोच दुसरा भागीदार हजर झाला. तारकेचा सर्वात लहान भाऊ अमृत आला होता. आता शेंगांची वाटणी सुरू झाली. तारका म्हणाली,
1: नानू तू ठेव निम्म्या आणि निम्म्या अमृतला अण्णाला दे.
0: बायकोच्या सांगण्यावरून तारकेची आपल्या चुलतीच्या देखत हजेरी घेण्यासाठी श्रीनिवास आला होता. पण आतली बोलचाल ऐकून तो बाहेरच उभा राहिला. पण आतील बोलणी ऐकून त्याचा तारकेवरचा राग संपला होता. गहिवरल्या स्थितीतच तो आत आला. तारकेने त्याला पाहिले आणि ती अतिशयोक्ती होते आहे पण ओरडलीच म्हणतो, म्हणाली,
1: श्रीनिवास दादा, दादा रागावू नकोस माझ्यावर. मी काकूकडे सहज आले होते. नारायण व अमृत इथं येणार असल्याचं मला माहीत नव्हतं आणि इथं त्यांना पाहिल्यावर मला राहावे ना म्हणून मी बोलले त्यांच्याशी. माझ्यावर रागावू नकोस आणि म्हटल्याप्रमाणे मला घराबाहेरही काढू नकोस. दादा आता मी पोरकी आहे रे, मी पाया पडते तुझ्या.
0: आणि ती खरोखरच, पण काय, मानवी अंतःकरण आहे की दगड आहे. श्रीनिवास हा माणूसच होता. तो म्हणाला,
1: तारे तारके हे रड आवर, कोण तुला बाहेर काढत आहे, उगाच काहीतरी, चल रड आवर.
2: दादा
1: काय,
2: माझं रड मला आवरत नाही, मी काय करू त्याला.
0: श्रीनिवास गप्पच राहिला. नदीच्या लोंढ्याला वाट करून दिलीच पाहिजे. तारकेचे रडे थांबले. चैत्र गौरी पुढे चित्रे मांडावीत तसे तारकेचे भाऊ तिच्या समोर बसले होते. श्रीनिवास म्हणाला,
1: तारके तुला काय पाहिजे, का रडत होतीस.
0: तारका म्हणाली,
2: मला एकच भाऊ मिळतो आहे पण मला माझे तीनही भाऊ पाहिजे आहेत. मी मला वाटेल त्याप्रमाणे सगळ्यांकडे तिन्ही भावांकडे जाणार आणि राहणार.
0: कपाळावर बुक्की मारून घेत श्रीनिवास म्हणाला,
1: तारे तारके त्यावेळेला मी काहीतरी बोलून गेलो असेन. तू कोणाकडेही जात जा आणि कुणाकडेही राहा.
0: यमाने सत्यवानाचे प्राण परत दिले तेव्हा सावित्रीला जसा आनंद झाला असेल तशा थाटात तारका म्हणाली,
2: खरच.
0: श्रीनिवास म्हणाला,
1: हो हो हो खरच.
2: थट्टा करतो आहेस माझी, मला नाही खरं वाटत. आणि हे जर तू बोलत असशील तर तुम्ही तिघेही आता घरी चला, मी आपल्या हातानं भात आणि या शेवग्याच्या शेंगांचं पिठलं करते आणि तुम्हाला वाढते. तुम्ही ओळीनं एका पंक्तीला जेवायला बसा तर मी खरं म्हणेन, तरच माझ्या मनाचं समाधान होईल. नारायण, नानू, अमृतांना येत जा हं मधून मधून मला भेटायला. दादा माझं लग्न होईस तोवर तरी सलोख्यानं वागून एकमेकांच्या घरी जात येत जा. लग्न

0: म्हणून मी आपल्या सासरी हक्काच्या घरी गेले. म्हणजे मग माझं काही म्हणणं नाही हा. मला मग तुम्हा सर्वांच्या इथं हक्कात जाता येईल आणि असे वागाल तरच माझा माहेरचा सासुरवास संपेल, तारका म्हणाली. काकू मध्येच म्हणाल्या, अगं मग इथेच कर की स्वयंपाक. तारका म्हणाली, नाही आमच्याच घरी झाला पाहिजे. काकू तूही चल. वेड्या मुलीच्या म्हणण्याला सर्वांनी मान दिला.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.

देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, यशवंत गोपाळ जोशी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्म 17 डिसेंबर 1901 भिगवण जिल्हा पुणे इथं झाला. शालेय शिक्षण त्यांचं पूर्ण झालं नसलं तरी त्यांनी ही उणीव स्वतःच्या अभ्यासानं भरून काढली आणि प्रसाद या नावानं सांस्कृतिक मासिक वर्षानुवर्ष यशस्वी पद्धतीनं संपादित केलं. त्यांच्या प्रसाद प्रकाशन या संस्थेनंही चांगला लौकिक मिळवला. ही कामं आणि लेखन हेच त्यांच्या उपजीविकेचं साधन होतं. नवकथेच्या पूर्वीच्या महत्वाच्या कथालेखकांपैकी यशवंत जोशी हे एक निश्चितच होते. त्यांचे कथासंग्रह पुनर्भेट भाग 1 ते 10, भेळ, तुळशीपत्र आणि इतर गोष्टी, दुधाच्या धारा, चंद्रप्रकाशाचे दूध या नावांनी प्रसिद्ध आहेत. सुपारी, शेवग्याच्या शेंगासारख्या त्यांच्या कथांमधून साधी सुधी कौटुंबिक नाती, सुखदुःख यांचं त्यांनी केलेलं चित्रण अत्यंत भावपूर्ण आहे. कार्यक्रमात आता ऐकूया यशवंत जोशी यांची आणखी एक कथा, एक म्हातारी. आमच्या घरी एक म्हातारी मोलकरीण भांडी घासण्याकरता कामाला येते. मला वाटते आज जवळजवळ 15 वर्षे ती आमच्याकडे कामाला येत आहे. पण आज 15 वर्षात मला तिच्यात काही एक फरक झालेला दिसला नाही. सोनचाफ्याची फुले जशी स्पिरिटमध्ये घालून बंद करून ठेवली की कित्येक वर्ष जशीच्या तशी टिकतात ना, त्याप्रमाणे त्या म्हातारीचे आयुष्य मला वाटत होते. गेल्या 15 वर्षात मला तिच्यात काहीच फरक झालेला दिसला नाही. तिच्या अंगावरच्या फाटक्या कपड्यातसुद्धा आणि तोंडावरल्या सुरकुत्यातसुद्धा. ज्या घरी ती काम करत असे त्या घरचीच तिला बहुतेक लुगड्यांची जुनेरी मिळत, त्यामुळे त्या म्हातारीच्या अंगावर कधीच नवा कपडा दिसत नाही. मिळालेली जुनेरी ती पहिल्यांदा आपल्या मुलीला नेसायला देई आणि अगदी फाटून तिला न नेसण्याजोग्या त्या लुगड्याच्या चिंध्या झाल्या की ती जुनेरी म्हातारी आपण वापरायला घेई. त्या म्हातारीला एक मुलगा होता आणि एक मुलगी होती. मुलीचे लग्न झालेले होते. तिचा नवरा दारूबाज होता. तेव्हा ती म्हातारीची मुलगीही घरोघर काबाड कष्ट करत असे. त्या मुलीच्या शेजारीच एका खुराड्यात म्हातारी आणि तिचा मुलगा राहत असे. म्हातारीचा जावई तिच्या मुलीला दारू पिऊन आला की खूप मारीत असे. पण ते नित्याचेच झाले म्हणून किंवा का कुणास ठाऊक म्हातारीला त्याची कधीच चीड येत नसे. तिच्या जावयाबद्दल कोणी तिच्या मुलीची बाजू घेऊन का होईना, वाकडे तिकडे बोललेले तिला खपत नसे. ती आपल्या जानपद भाषेत म्हणे, गर्दनी दारू पिऊन बेभान झाला की बायकोला मारायचाच. माझ्या मुलीचंच काय सांगता बया, माझं धनी बी अट्टल दारू बाजवत आणि मला बी ते बदाड बदाड बदडायचं. मर्दानी जात म्हणजे अशीच असायची. म्हातारीला आता फारसे काम होत नव्हते, तरी ती कष्ट करून महिना 5-7 रुपये मिळवीतच होती. तिचा एकुलता एक मुलगा कुठेतरी एका छापखान्यात नोकरीला होता. त्यालाही काहीतरी 7-8 रुपये मिळत. तो त्यातले घरात फक्त 2-2.5 रुपये द्यायचा, बाकीचे त्याला चहा पाण्याला लागत. पण म्हातारी आपल्या मुलावर खुश होती. ती म्हणे, मा मुलगा अगदी माध्यान्यावानी दिसतो. मी एक दिवस म्हातारीला हाक मारली, म्हातारे. मी कधी तिच्याशी बोलत नसे, त्यामुळे आज मी हाक मारताच म्हातारीला आपला केवढा तरी आदर झाल्यासारखे वाटले.

म्हातारीच्या डोक्यावर नेहमी पदर असे आणि पदराच्या काठाची एक चिरटोळी लुगड्याशी फटकून वागे आणि त्या फटीतून म्हातारीच्या केसांच्या काही बटा वाऱ्यावर भुरुभुरु उडत. म्हातारे, आणखी किती दिवस काम करणार तू? मी तिला आस्थेनं विचारलं. पण या प्रश्नावरचे उत्तर देण्याऐवजी तिने मला एक हिशोब विचारला. 2 विसा 7 रुपये तिजवळ होते आणि 5 विसा रुपये तिला जमवायचे होते, तर तिला आणखी किती रुपये जमवायला हवेत? मी म्हटलं, 2 विसा म्हणजे 40 आणि 7 47 आणि तुला जमवायचे आहेत 5 विसा म्हणजे 100, म्हणजे अजून तुला 53 रुपये पाहिजेत. म्हातारी हसत हसत लाजली आणि म्हणाली, तेवढं पैसं जमलं की आपण कामधंदा सोडणार. काय गो, 100 रुपये जमवून तुला काय करायचं आहे? माय गोविंदाला बायको करून घ्यायची हाय. म्हातारे, तुला हे 2 विसा आणि 7 रुपये जमवायला किती दिवस लागले? 4 वर्ष लागलं. माझ्या अंगावर शहारेच आले. 5 विसा रुपये जमेपर्यंत म्हातारी जगेल का असा माझ्या मनात संदेह निर्माण झाला. पण म्हातारी जगत होती, पैशानं पैसे साठवीत होती. पण अलीकडे तिला पैसे जमा करायची फार घाई झाली होती, कारण या वयातही तिनं आता नवीन दळणदळाला सुरुवात केली होती. पूर्वी तीच म्हातारी शिळपाकं राहिलेलं अन्न तिला देऊ केलं तर नाक मुरडत असे, पण आता ती आस्थेनं घेऊन जाऊ लागली. एवढंच नव्हे तर क्वचित मागूनही नेऊ लागली. एक दिवस थंडीचा खूप कडाका पडला होता आणि तशा थंडीतही म्हातारी सकाळी 6 आमच्याकडे भांडी घासायला आली. आमचा सकाळचा चहा चालला होता. म्हातारे, आज इतक्या लवकर का ग? माझ्या आईनं म्हातारीला विचारलं. या महिन्यापून आणखी दोन ठिकाणी काम धरलं आहे आणि आता या वयात काम होत नाही ना आई, म्हातारी काकडत बोलत होती. मग होत नाही तर पैशाचा इतका हव्यास का करतेस? म्हातारी अगदी केविलवाणे मोकळे आणि भकास हसली. इतके मोकळे हसणे सुद्धा आता तिच्या जर्जर देहाला सहन होत नव्हते. मला भीती वाटली की या हसण्याच्या आवेगातच म्हातारी राम म्हणते का काय. तिनं आपल्या मुलाची गोविंदाची सोयरीक ठरवली होती आणि येत्या मारक सरात जर म्हातारीने आपल्या मुलाचे कार्य केले नाही तर ती ठरलेली सोयरीक मोडणार होती. म्हातारीला आता खूप दमा झाला होता. माझ्या आईनं तिला चहा घेण्याबद्दल आग्रह केला. म्हातारीने मुकाट्याने चहा घेतला. म्हातारे, तू चहा घेत नाहीस का? नाही, असं कुणी दिला तर घेते. म्हातारे, स्वयंपाक केव्हा करतीस ग तू? कुठला स्वयंपाक आई, आताशी 10-15 दिवसात चुलीची काटकी बी लावित नाही. शिळपाकच मॉप जमत त्याचंच खातू आणि मुलाला तो भी तेच खातू, पण हाल नाही होत त्याच. हल्ली महिन्याला 8-10 रुपये तो चहा पाण्याला उडवतो बाहेर. हा, 18 रुपये महिना मिळतात त्याला हल्ली, म्हातारी अभिमानानेच सांगत होती. आई, माझा गोविंदा पाहिला नाहीत तुम्ही? आता असा भरदार गडी झालाय, इस्त्रीचे स्वच्छ कपडे घालतो. आज म्हातारीनं आपण 4 दिवस कामाला येणार नाही असे आमच्या घरी सांगितले. तिचे 5 विसा जमले होते, तिच्या गोविंदाचे लग्न होणार होते. म्हातारी लग्नाहून परत आली. आज म्हातारी पूर्ण समाधानी दिसत होती. आमच्याकडे ती आली ती धापाटाकीतच होती. काय म्हातारे, झालं का तुझ्या मुलाचं लग्न? मी कौतुकानं विचारलं. हा, म्हातारीला होत असलेला आनंदही तिला व्यक्त करता येत नव्हता. सुन बाई, आणली हाय ना दाखवायला? इतक्यात 12-13 वर्षाची एक कुर्टी पण चिमुरडी पोर नवा लग्न साडा नेसलेली माझ्या समोर आली आणि तिनं मला नमस्कार केला. माझ्या तोंडून आशीर्वाद निघाले. म्हातारी जशी कुर्टी होती तशीच ती पोरही कुर्टी होती. मी बाळपणाची म्हातारीच पाहतो आहे असा मला भास झाला. म्हातारे, माझ्या आईनं हाक मारली. हा घे तुझ्या सुनेला खण. म्हातारीने तो खण हाती घेतला. जमिनीवर डोळी ठेवून तिनं माझ्या आईला नमस्कार केला आणि तावातावानं ती उठून उभी राहिली आणि आपल्या सुनेला हाक मारून म्हणाली, ताने, 20 वर्ष मी या घरातली भांडी घासली आणि घर सांभाळ

घालून ठेवलं. पाहुण्या रावण्यांची जास्त भांडी पडत होती, पण मी कधी तक्रारीचा शब्द काढला नाही. आता ये घर तू सांभाळ, जा भांडी घासायला जा. नव्या सुनबाईने पदर बांधला. नवखेपणानं एकदा इकडे तिकडे पाहिले. घासायची भांडी तिच्या नजरेस पडली. एक विटकरीचा तुकडा फोडून तिनं त्याचे तुकडे केले आणि काथ्याच्या चोथ्यात ते विटकरीचे तुकडे मिसळून तिने जमिनीवर जोराने भांडी घासायला सुरुवात केली. म्हातारीचा जावई नशा पाण्यातच एक दिवस गार झाला. तिच्या मुलीलाही एकच मुलगा होता. म्हातारीचा मुलगाही दारू प्यायला लागला होता, आपल्या बायकोला मारू लागला होता. तानी आपल्या नंडेच्या आधाराने वागू लागली होती. म्हातारीचा मुलगा एक दिवस तानीला नशापाणी करून मारीत असतानाच म्हातारीने एका पोत्याच्या पटकुरावर प्राण सोडला. तिच्या चेहऱ्यावर पूर्ण समाधान होते. जणू तानीच्या रूपाने तिचे आयुष्य पुन्हा सुरू झाले आहे या समाधानात म्हातारीने प्राण सोडला होता. श्रोते हो, आत्ताच आपण यशवंत जोशी लिखित एक म्हातारी ही कथा ऐकली. वाचक स्वर होता सौद्या कुलकर्णी यांचा. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
1: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
0: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत
1: पुणा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: पुणा आय केअर सांज धारा कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज अभिनेता रवींद्र मंकणी यांचा जन्मदिवस, तेव्हा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात त्यांच्यावर चित्रित निवडुंग चित्रपटातलं हे गीत.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुणे गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते

0: सदाशिवपेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला, अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
2: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है. भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए एफकैट 2 ऑफ 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं. विवरण के लिए विजिट करें fcat.edcil.co.in पर.

0: मुंबई पुणे मुंबई या चित्रपटासाठी ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं अविनाश विश्वजीत यांनी.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93-56-360-175.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन्स जोरात सुरू.
2: संपर्क 940-598-93-75.
3: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज.org.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: अकरावी बारावी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय? अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्सची सुविधा. संपर्क 8793489436, 8793489436. निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.

0: गजेंद्र अहिरे यांचं गीत अजय अतुल यांच्या संगीत नियोजनात निळकंठ मास्तर या चित्रपटासाठी गायलं होतं श्रेया घोषाल यांनी.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: सुंदर.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे.
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुझिव्ह. प्रतिमा एक्सक्लुझिव्ह, टिळक रोड, पुणे.

रमा माधव चित्रपटासाठी ऋषिकेश रानडे आणि प्रियंका बर्वे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी.

0: केतकी माटेगावकर यांनी गायलेलं फोटोकॉपी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होत्या नेहा राजपाल. आणि श्रोते हो, याबरोबरच पुना आय केअर सांजधारा आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत पुणे वृत्तांत.
2: विविध भारती पुणे. पूजा दीक्षित सादर करीत आहे पुणे वृत्तांत. यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचं सावट असणार आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात सरासरीच्या केवळ 88% पाऊस पडण्याची शक्यता असून याचा सर्वाधिक फटका पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांना

ला बसेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिली. राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. एल निनोच्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. हे संकट लक्षात घेता जलयुक्त शिवार अभियानाची सर्व कामं जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. खरीप हंगामासाठी राज्यात आवश्यकतेपेक्षा जास्त बियाणं उपलब्ध आहे. प्रमाणित बियाणांसाठी शेतकऱ्यांनी साथी पोर्टलवरील बियाणंच विकत घ्यावीत असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या सिबिल स्कोअरची मागणी केली जाऊ नये आणि सिबिलकरता शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अशी सक्त ताकीद राज्य सरकारनं राष्ट्रीयकृत बँकांना दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिली. राज्यस्तरीय बँकिंग कमिटीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या बैठकीत पीक कर्ज वाटपाचा आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आणि सामाजिक प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी बैठकीत विविध विभागांकडून सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पुण्यात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन पाळण्यात आला. कुलगुरू प्राचार्य सुरेश गोसावी, प्रकुलगुरू प्राचार्य पराग काळकर यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपस्थितांनी यावेळी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली. केंद्रीय गृह विभाग आणि राज्य गृह विभागाच्या मार्गदर्शनाखाली नागरी संरक्षण दलाच्या उपनियंत्रक कार्यालयाच्या वतीनं पुण्यात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत नागरी संरक्षण दलानं 360 स्वयंसेवकांना नुकतंच क्षमता बांधणी आणि विकास प्रशिक्षण दिलं. पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या उपस्थितीत या स्वयंसेवकांना प्रशस्तीपत्र देण्यात आलं. युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दल देशाच्या सीमांवर कर्तव्य बजावत असताना नागरी संरक्षण दलाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. या अनुषंगानं संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत आणि जनजागृती कशी करावी, समन्वय कसा साधावा याचं प्रशिक्षण स्वयंसेवकांना देण्यात आलं अशी माहिती नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक अर्जुन खराडे यांनी दिली. पिंपरी चिंचवडला देशातील पहिलं एलपीजी विरहित शहर बनवण्यासाठी गृहनिर्माण संस्था, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि नागरिकांनी संयुक्तपणे पुढाकार घ्यावा असं आवाहन महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी केलं. यासंदर्भातील एका बैठकीत ते आज बोलत होते. पिंपरी चिंचवड शहराला पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि आधुनिक इंधन व्यवस्थेकडे नेण्याचा महापालिकेचा निर्धार आहे. शहरात एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर टप्प्याटप्प्यानं कमी करून घरगुती पाईप गॅसचा वापर वाढवणं ही काळाची गरज असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि देशातील आदर्श शहर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागाची गरज असल्याचं मत आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केलं. स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 अंतर्गत नागरिकांकडून मिळणारा अभिप्राय हा शहराच्या स्वच्छता व्यवस्थेच्या मूल्यमापनासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. त्यामुळं प्रत्येक नागरिकानं स्वयंस्फूर्तीनं पुढाकार घेत अभिप्राय नोंदवून शहराला देशात महत्वाचं स्थान मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर आज सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमी सदस्यांना उर्जैन शेर्पा, लकपा शेर्पा आणि लकपा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 39 अंश तर किमान तापमान 24.3 अंश सेल्सिअस

0: नोंदवलं गेलं. उद्या कमाल तापमानात आणखी थोडी घट अपेक्षित आहे. दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याचाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांत मध्ये. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क. संध्याकाळचे 6:06 झाली आहेत. ऐकूयात.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात गीता दत्त यांच्या आवाजातलं ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं हावडा ब्रिज या चित्रपटातलं कमर जलालाबादी यांचं हे लोकप्रिय गीत.

0: मंडळी 1958 मध्ये शक्ती सामंत यांनी हावडा ब्रिज हा क्राईम थ्रिलर चित्रपट दिग्दर्शित केला होता. रंगून मधील प्रेम कुमार या व्यावसायिकाच्या आयुष्यावर आधारित असलेलं या चित्रपटाचं कथानक. मेरा नाम चिंचिंचू या गाण्यामध्ये आपल्याला दिसणारी हेलन तेव्हा फक्त 19 वर्षाची होती, तर मधुबालांनी या चित्रपटात कॅबरे डान्सर एडना ही भूमिका साकारली होती. मधुबालाला हे पात्र इतकं आवडलं होतं की तिला काहीही करून ते पडद्यावर साकारायचंच होतं. पण सामंत हे आर्थिकदृष्ट्या अस्थिर असल्यामुळे आपल्याला पेमेंट करू शकणार नाहीत हे जेव्हा तिला कळलं तेव्हा तिने स्वतःचं मानधन कमी करून या चित्रपटामध्ये काम करण्याची तयारी दर्शवली अशी गोष्ट देखील सांगितली जाते. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हावडा ब्रिज या चित्रपटाबद्दल असंही म्हणतात बरं का मंडळी, की दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी रुग्णालयाच्या बेडवर झोपून या चित्रपटाची कथा लिहिली होती. आणि 1957 प्रदर्शित झालेला हावडा ब्रिज हा शक्ती सामंत यांच्या स्वतःच्या बॅनर अंतर्गत प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्याचा साऊंड ट्रॅक खूप लोकप्रिय झाला आणि चित्रपटाच्या यशाचं हे सुद्धा एक मोठं कारण होतं. हावडा ब्रिज या चित्रपटामध्ये शक्ती सामंत यांचं दिग्दर्शन, मधुबालाचा अभिनय, ओपी नय्यर यांचं संगीत याचं विशेष कौतुक झालं. आणि अर्थातच या सगळ्याचा परिणाम म्हणून हावडा ब्रिजला हिंदी पडद्यावरील सर्वोत्तम गुन्हेगारी थ्रिलरपैकी एक चित्रपट म्हणून गणलं गेलं. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं हावडा ब्रिज या चित्रपटातलं कमर जलालाबादी यांचं हे गीत.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: मुंबईचा जावई या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांनी गायलेली ग दि माडगुळकर यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती सुधीर फडके यांनी.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठवत नाहीत.
2: मग आता ही भीती घालूया.
3: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
3: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
3: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
3: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
2: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
3: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
2: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11.
3: 8888 56 00 11.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि

चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

आपली माणसं चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: राजा बढे यांची ही गीतरचना हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात गायली होती लता मंगेशकर यांनी.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: संगीतबद्ध केलं होतं एन दत्ता यांनी मधुचंद्र या चित्रपटासाठी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: अवघाची संसार या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं वसंत अवसरे यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं वसंत पवार यांनी.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78-23-84-11-20
3: 7823-84-1120.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली.

0: जगदीश खेबुडकर यांची गीतरचना प्रभाकर जोग यांच्या संगीत नियोजनात कुंकवाचा करंडा या चित्रपटासाठी गायली होती सुमन कल्याणपूर यांनी.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: याबरोबरच डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क. संध्याकाळचे 6:45 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ओंकार आयुर्वेद प्रस्तुत अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
3: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99 851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 38वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे सुजाता बापट यांनी, श्लोकगायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

हा भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला 38वा श्लोक. याचा अर्थ असा, सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय यांना समान करून मग युद्धाला तयार हो. अशा रीतीने युद्ध केलं म्हणजे तू पापाला प्राप्त होणार नाहीस. अर्जुनाचा विषाद घालवण्यासाठी भगवंतांनी हा गीतोपदेश सुरू केला. युद्धाय कृतनिश्चय. आता भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, हे युद्ध जिंकलात तर महामहिमत्व म्हणजे पृथ्वीवरचं राज्य प्राप्त करू शकाल, आणि जरी युद्धात पराभूत झालात तरी देवत्व प्राप्त करू शकाल, म्हणजेच स्वर्ग प्राप्ती होईल. म्हणजे लाभातूनही लाभ आणि हानीतूनही लाभच प्राप्त होणार आहे. म्हणजे इथे सुखामध्ये सर्वस्व प्राप्ती आणि दुःखात देवत्वाची प्राप्ती होणार आहे. हाच आशय दृढतेने व्यक्त करणारा आजचा श्लोक आहे. समत्व बुद्धीनी कर्म करा असा उपदेश भगवंत इथे करतात. या संस्कृत श्लोकाबद्दल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. अरे अर्जुना, आपल्या मनाप्रमाणे झालं की आपल्याला आनंद होतो, पण आपण संतोष मानू नये. आपल्या मनाविरुद्ध झालं की दुःख होतं, आपण ते देखील करू नये. तसंच लाभ झाला पाहिजे आणि हानी होऊ नये असं काहीही मनात धरू नये. युद्धात आपल्याला उचित म्हणून सांगितलेला स्वधर्मच आचरत असता जे सुख दुःख येईल ते सहन करावं असं आपलं मन ठेवून धर्माचं आचरण केलं असता काही दोष लागत नाही. म्हणून आता निसंशय मनानी युद्ध कर. लोकमान्य टिळकांचे शिष्य डॉक्टर जस करंदीकर गीता तत्व मंजिरी या ग्रंथात श्लोकाविषयी विवरण करताना म्हणतात, या श्लोकात कर्मयोगाचं बीज आणि फल सूत्ररूपाने दिग्दर्शित केलेलं आहे. समत्व बुद्धी हे कर्मयोगाचं महत्वाचं अंग असून मोक्ष गाठणं हे त्याचं अंतिम फल आहे. अशा समत्व बुद्धीने वागल्यास तुला पाप लागणार नाही. आचार्य विनोबा भावेंनी या श्लोकाचा भावानुवाद करताना म्हटलं आहे, हानी लाभ सुखे दुःखे, हार जीत करी सम, मग युद्धास हो सिद्ध, न लागे पाप ते तुझ. या युद्धामुळे तुला कोणतंही पाप लागणार नाही, तुझं कर्तव्य म्हणून तू युद्ध कर. या श्लोकाचं स्पष्टीकरण स्वामी रामसुखदास महाराज यांनी साधक संजीवनी या आपल्या ग्रंथात केलेलं आहे. ते म्हणतात, युद्धात सर्वप्रथम जय आणि पराजय होत असतो. जय पराजयाचा परिणाम होतो लाभ आणि हानी, लाभ हानीचा परिणाम सुख दुःख. जय पराजय लाभ हानी यात सुखी होणं किंवा दुःखी होणं हा तुझा उद्देश नाही, तर या तिन्ही मध्ये सम राहून आपल्या कर्तव्याचं पालन करणं हा आहे. या युद्धात आपल्या कुटुंबियांना गुरुजनांना मारल्याचं पाप आपल्याला लागेल ही भावना अर्जुनाच्या मनात आहे. त्याचं निरसन करताना भगवंत म्हणतात, पापाचं कारण युद्ध नाही तर आपली कामना आहे, म्हणून कामनेचा त्याग करून तू युद्धाला तयार हो. ही कामना तुझ्या देहाची आहे. तुला दुःख होत आहे ते म्हणजे त्या देहाला, तो देह धारण केलेल्या अर्जुनाला दुःख होत आहे, पण ते तू करू नकोस. म्हणजेच समर्थांनी मनाच्या श्लोकात सांगितलं आहे, देह दुःख ते सुख मानित जावे. अशीच काहीशी भावना सर्वसामान्यांच्या मनात देखील कोणतंही कार्य करताना असते, कारण आपल्याही आयुष्यात रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन अशी स्थिती असतेच. मी असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल.

त्याचं पाप मला लागेल का असे प्रश्न आपल्या मनात सतत येत असतात. याचं उत्तर म्हणजे अशा प्रश्नांचा फारसा विचार न करता, कोणतीही भीती मनात न बाळगता, आपलं जे कर्तव्य आहे, जो स्वधर्म आहे, तो करत राहणं महत्वाचं आहे. कोणतीही आसक्ती, इच्छा, महत्वाकांक्षा मनात न ठेवता कर्म करणं. काही अपेक्षेनी कर्म केलं आणि त्याचं फळ मिळालं नाही की दुःख होतं, आपली हानी झाली, आपण पराजित झालो असं वाटत राहतं. पण फलप्राप्तीची अपेक्षा न करता केवळ निरहंकार होऊन स्वधर्म विहित कर्म केलं असता कोणतंही पाप लागत नाही. आपल्याला सुख मिळताना चांगलं वाटतं आणि नाहीसं होताना वाईट वाटतं. तसंच दुःख आलं तर वाईट वाटतं आणि नाहीसं झालं तर चांगलं वाटतं. मग यात कोण चांगलं आहे आणि कोण वाईट? अर्थात दोन्हीही सारखंच आहे. म्हणजे सुखदुःखात तू समत्व बुद्धी ठेवून कर्तव्य पालन कर असा भगवंतांचा उपदेश आहे. या अध्यायाचं वैशिष्ट्य समत्व हेच आहे. वजनाचा काटा जसा असतो तसं. महाभारतातील तुलाधाराची कथा आपल्याला ज्ञात असेल. मी सर्वांशी समभावाने वागतो, माझा तराजू सर्व माणसांच्या बाबतीत सारखा असतो, मातीचं ढेकूळ, पाषाण आणि सुवर्ण या सगळ्या गोष्टी मला सारख्याच आहेत. तसंच समत्व सर्वत्र आहे. या प्रसंगी एक संस्कृत सुभाषित आठवतं. अंजली स्थनी पुष्पाणी वासयंती करद्वयम्, अहो सुमनसाम प्रीतिम वामदक्षिण यो हो समाहा. हातात फुलांची उंजळ आली की त्यातली फुलं असं म्हणत नाहीत की उजव्या हाताला जरा जास्त वास द्यावा, डाव्या हाताला जरा कमी द्यावा. तसंच सज्जनांचं मन देखील, साधूजनही डावो उजवू असं काहीच करत नाहीत. म्हणून सुखानी होरळून जाऊ नये आणि दुःखांनी होरपळून जाऊ नये असं समत्व जीवनात हवं. खरं तर हे किती अवघड आहे. सुख काय, दुःख काय, लाभ काय, हानी काय, या सर्वांना एकाच समान धाग्यात गुंफलेलं पाहण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजेच त्याकडे समत्वानी पाहायचं. जसं पाण्यावर एखादा दगड मारला तर त्यावर तरंग उठतात, तसं मानव मी सुखी मी दुःखी यातून माझा फायदा झाला यातून नुकसान झालं असा विचार करत राहतो. असे विचाराचे तरंग मानवी मनावर सतत उठत राहतात. त्या तरंगांना बाजूला सारणं किंवा ते बाजूला सारता येणं म्हणजेच समत्व बुद्धी. ही समत्व बुद्धी कधी येईल? तर आत्मज्ञान झालं तर. आणि आत्मज्ञान व्हायला कधी सुरुवात होईल? जेव्हा देहबुद्धी नष्ट होऊन आत्मबुद्धी जागृत होईल. किंवा मी म्हणजे देह नाही तर मी म्हणजे आत्मा आहे याची जाणीव व्हायला सुरुवात होईल तेव्हा. एकदा का ही जाणीव झाली की मग सुखदुःख, लाभहानी, जय पराजय या गोष्टींविषयी आनंद होणं किंवा खेद वाटणं हे घडत नाही, कर्तव्यरत राहणं हे जमू लागतं. हाच आशय ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीतून आणखीन स्पष्ट होतो. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्या क्षणी जीव आत्मारूप होतो त्या क्षणी जे काही होतं त्याला सुख असंच म्हणतात. जोपर्यंत अंतःकरण अनावश्यक विचारात गुंतून राहतं तोपर्यंत आत्मसुखाच्या साधनेला वेळ मिळणं केवळ अशक्य आहे. अनेक अनावश्यक विचार अर्जुनाच्या मनात येत आहेत, म्हणून तर हा उपदेश भगवंत करत आहेत. आत्मा हा सुखरूप आहे हे जाणलं की मग देहाच्या सुखदुःखाविषयी तमा राहत नाही. कारण सुखदुःख, लाभहानी हे देहाला होणारे आहेत, आत्म्याला नाही. कारण ऐसा जया सुखाचा आरंभ, दावी काठिण्याचा क्षोभ, मग क्षीराब्धी लाभ अमृताचा जैसा. अर्जुनाला हे पापाचं भय आहे किंवा ते संकट वाटत आहे त्यावर ही ओवी उत्तर देते. सुखाचा आरंभ हा महान संकटांचा अनुभव देतो. जसं क्षीराब्धीचं मंथन झाल्यावर अमृताचा लाभ देवादिकांना झाला, पण त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आपल्याला जीवनात देखील असाच अनुभव येतो. असंख्य यातना सोसून माता बाळाला जन्म देते, तिच्या प्रसव वेदना तिला खूप त्रासदायक असतात, पण त्यातून नंतर मिळणारा आनंद हा अनंत पटीने सुखकारक असतो. सुखम वा यदि वा दुःखम, प्रियम वा यदि वा प्रियम, प्राप्तम प्राप्तम उपासित हृदये ना पराजितः. सुख असो वा दुःख, प्रिय असो वा अप्रिय, जे ज्यावेळी जसं प्राप्त होईल ते त्यावेळी तसं मनाचा हिरमोड होऊ न देता स्वीकारत जावं, म्हणजे स्वतःचं कर्तव्य करावं असा उपदेश व्यासांनी युधिष्ठिराला दिलाय. संसारातली काही कर्तव्य दुःख सोसूनही अवश्य करावी लागतात हे या श्लोकावरून लक्षात येतं. आजच्या संदर्भात हा श्लोक म्हणजे

निष्काम कर्मयोगाची डेफिनेशन ठरतो, पाया ठरतो. मी करू का नको, जिंकेन की हरेन, यश की अपयश, फायदा की तोटा, चूक की बरोबर, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि प्रचंड मानसिक ताण येऊन काही करायच्या आधीच विचार करूनच आपली ऊर्जा खर्च होते. आपण ज्या परिस्थितीत आहोत तिथे कोणत्याही भीतीशिवाय सामोरं गेलं तर दडपण येणार नाही, योग्य निर्णय घेतले जातील आणि जे काही आपल्या पदरी पडेल त्याचं आपल्याला समाधानच मिळेल. आपलं कर्म शुद्ध आणि निष्काम असेल तर कामाचा आनंदच जास्त मिळेल आणि तो आत्मिक आनंद असेल.

0: अर्पणमस्ति।
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 38वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं सुजाता बापट यांनी. श्लोकगायन केलं होतं रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण @pune@gmail.com या आमच्या ईमेल ऍड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर.

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.

0: फिर वही। हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
2: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।

0: ये है विविध भारती।
1: आज की फनकार कार्यक्रम कुछ ही पलों के बाद।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।

0: उसकी
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा.

0: ऐकेर मर्म बंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

प्यासा चित्रपटातलं गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं एस टी बर्मन यांनी. श्रोतेहो, आज आपण ऐकणार आहोत काही संवादात्मक गाणी. आपण ऐकत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.

0: चलती का नाम गाडी या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं एस डी बर्मन यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 07969999127.

दिया था हाथ मिला के समझे, अज समझे।

0: मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना एस डी बर्मन यांच्या संगीत नियोजनात काला पाणी चित्रपटासाठी गायली होती मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी. श्रोतेहो, आज आपण ऐकतोय काही संवादात्मक गाणी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: पेईंग गेस्ट चित्रपटासाठी किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार संगीतकार जोडी होती पुन्हा एकदा मजरूह सुलतानपुरी आणि एस डी बर्मन.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: तो तुम भी सुन लो, तैयार हो जाओ. जो जो सवाल मैं तुमसे करूंगा उसका जवाब शस्त्र देना. डन
5: डन
4: डन. अच्छा तो ये बताओ, बागों में बाहर है? मैंने पूछा, बागों में बाहर है? गर्मी से निहार है? तो तुमको मुझसे प्यार है?

0: सोमवार है, आज सोमवार है, तुमको मुझसे प्यार है।
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर उपचार आहे। संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड। संपर्क 95 95 24 25 59।
2: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा। आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच। या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये।
3: अच्छा तो हम चलते हैं।

0: अच्छा तो हम चलते।
1: आन मिलो सजना या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ,
1: याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत। आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे। रात्रीचे 11:30 आणि 30 सेकंद झाले आहेत। आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत। मी सीमा सहस्रबुद्धे आता आपली अनुमती घेते। शुभरात्री। 101 मेगाहर्ट्सवर पुन्हा आपली भेट उद्या 5:50 जय हिंद।